मध्यम लहरी 229 अंश मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सुप्रभात श्रोतेहो. श्रोतेहो, आमच्या प्रात्यकालीन प्रसारण सभेस आरंभ करत आहोत. या सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो,

आज रविवार, भारतीय सौर तिथी 28 आषाढ शके 1948 अर्थात 19 जुलै 2026. श्रोतेहो, FM बँडच्या 102 MHz विविध भारती मुंबई केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. 5:56 झालेत. आमच्या या सभेस आरंभ करत आहोत मंगलध्वनीने. रागवूयात गुजरी तोडी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनेवादन श्रोते हो आपण ऐकलत. राग ऐकलात गुजरी तोडी. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रातकालीन प्रसारण आपण ऐकत आहात. 6 वाजतात. हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

मध्यम लहरी 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेत. विचारशलाका हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत. आज वारी परंपरा आणि महात्म्य याविषयी दिलीप देशपांडे चारठणकर यांचे विचार जाणून घेऊयात.

नमस्कार श्रोते हो, देहू ही केवळ संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी नाही, ती अभंग वाङ्मयाची गंगोत्री आहे. इंद्रायणीच्या तीरावर संत तुकाराम महाराजांनी भक्तीला लोकजीवनाची भाषा दिली. त्यांच्या अभंगात वेदाचा गूढार्थ आहे, उपनिषदांचे चिंतन आहे, भगवद्गीतेचा कर्मयोग आहे आणि सामान्य माणसाच्या दुःखाला फुंकर घालणारे करुण हृदय आहे. तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर त्यांच्या वंशजांनी त्यांच्या पादुका पंढरपूरला नेण्याची परंपरा जपली. पुढे या परंपरेला संघटित रूप आले आणि पालखी सोहळा विकसित झाला. 19व्या शतकात हैबत बाबा आरफळकर यांनी या सोहळ्याला शिस्तबद्ध रचना दिली. दिंडीची मांडणी, मुक्काम, शिस्त, ध्वज, टाळ, मृदुंग, रिंगर आणि सामूहिक नामस्मरण यामुळे आजचा पालखी सोहळा जगातील अद्वितीय आध्यात्मिक लोकचळवळ म्हणून ओळखला जातो. दिंडी म्हणजे केवळ एक चालणारा समूह नाही, दिंडी म्हणजे चालते बोलते विद्यापीठ. येथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, विद्वान नाही, अनपढ नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, सर्वजण एकाच ओळीत चालतात. दिंडीत मी संपतो आणि आपण जन्म घेतो. निसर्गावर प्रेम करा असे सांगणारे संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून भाव व्यक्त करतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी पक्षी ही सुस्वरे आळविती. या अभंगात ते सांगतात की निसर्गही आपला नातेवाईक आहे. वारकरी संप्रदाय पर्यावरणाशी सुसंवाद शिकवतो, म्हणूनच वारी ही केवळ देवदर्शनाची नव्हे तर सृष्टीदर्शनाचीही यात्रा आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुखक्षमी. सर्व प्राणीमात्राशी मैत्री, करुणा, अहंकाराचा त्याग आणि समत्व हा खरा भक्ताचा स्वभाव आहे. वारकरी संप्रदाय या श्लोकाचे जिवंत रूप आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी सांगतात की ज्यांच्या अंतकरणात सर्वांबद्दल प्रेम आहे त्यांच्यावर परमेश्वराची कृपा होते. म्हणून वारी माणसाला देवापेक्षा आधी माणसावर प्रेम करायला शिकवते. संत तुकाराम महाराज म्हणतात, आधी बीज एकले अंकुरले अनंते. एक संत जन्माला येतो पण त्याच्या विचारांपासून लाखो भक्त निर्माण होतात. तुकाराम महाराजांनी पेरलेले भक्तीचे बीज आजही लाखो वारकऱ्यांच्या अंतःकरणाला हिरवेगार करत आहेत. संत कबीर यांचा एक सुंदर दोहा आहे, पोथी पढी पढी जगमुआ पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम का पढे सु पंडित होय. ज्ञानाचा खरा अर्थ प्रेमात आहे. वारीही हाच संदेश देते. हजारो ग्रंथ वाचूनही जर मन कठोर राहिले तर त्या ज्ञानाचा उपयोगच नाही. पण ज्याच्या हृदयात प्रेम आहे तोच खरा ज्ञानी. वारकरी संप्रदायाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे रिंगण. रिंगण हा केवळ धार्मिक विधी नाही, तो भक्त आणि भगवंत यांच्या एकरूपतेचा प्रतिकात्मक सोहळा आहे. धुळीत लोळण घेणारा वारकरी त्या धुळीलाच प्रसाद मानतो, कारण त्याच्या दृष्टीने ती संताच्या चरणांची रज असते. तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. वारीत हा आनंद अनुभवायला मिळतो. चालण्यात आनंद, नामात आनंद, सेवेत आनंद आणि समर्पणातही आनंद. आज जग वेगाने पुढे जात आहे पण माणसामाणसातील अंतर वाढत चालले आहे. अशा वेळी वारी माणसाला पुन्हा माणसाशी जोडते. अपरिचित व्यक्तीही माऊली म्हणून हाक मारते हा शब्द नात्यांचा आहे, समतेचा आहे आणि प्रेमाचा देखील आहे. वारीचा खरा अर्थ पंढरपूर गाठणे एवढाच नाही तर आपल्या अंतःकरणातील लोभ, मत्सर, अहंकार आणि द्वेष यांचा त्याग करून विठ्ठलाच्या प्रेमापर्यंत पोहोचणे हा आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धावा विठोबाशी तोची देहील उद्धार. श्रोते हो, पालखीचा इतिहास हा केवळ एका परंपरेचा इतिहास नाही, तो महाराष्ट्राच्या आत्म्याचा इतिहास आहे. संतांनी उभारलेली

0: ही लोक चळवळ आजही समाजात समता, बंधुता, सेवा आणि प्रेमाची ज्योत तेवत ठेवत आहे. रामकृष्ण हरी.
1: वारी परंपरा आणि महात्म्य याविषयी दिलीप देशपांडे चारठाणकर यांचे विचार आपण जाणून घेतलेत आजच्या नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमातून. विचारशलाका हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

वारी परंपरा आणि महात्म्य याविषयी दिलीप देशपांडे चारठाणकर यांचे विचार आपण जाणून घेतलेत आजच्या नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमातून. विचारशलाका हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोतेहो 6:10 झालेत. भक्ती रंगी लीन होईयात आपल्या मंगलप्रभाती या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांची रचना ऐकूयात. संगीत आहे अनिल अरुणे यांचं.

अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेली मधुसूदन कालेलकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या आवाजात. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या स्वरातली ही रचना ऐकूयात.

आशा भोसले यांच्या स्वरातली ही गीतरचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात या कार्यक्रमात आता अजित कडकडे यांच्या आवाजातील ही रचना ऐकूयात.

प्रभाकर पोखरीकर यांची बुद्धगीत रचना गायली होती प्रल्हाद शिंदे यांनी. श्रोते हो, मंगल प्रभात या कार्यक्रमात आता देशभक्तीपर गीतरचना ऐकूयात.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या हिंदी भक्ती रचनेवरच श्रोते हो आजचा आपला भक्ती गीतांनी नटलेला मंगल प्रभात हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. श्रोते हो मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्तिगीतांचा आनंद आपण घेतलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर मूग उडीद कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान परभणी येथे महारक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाउपक्रमात जास्त

0: जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजक तथा भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं आहे.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: श्रोते हो, कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात सोयाबीन पिकाची सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीचा भाग चौथा आज आम्ही प्रसारित करत आहोत. याविषयी डॉक्टर प्रीतम भूतडा यांनी दिलेली माहिती ऐकण्यापूर्वी ऐकूयात छोटीशी जाहिरात.
0: महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान परभणी येथे महारक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाउपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजक तथा भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं आहे.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रीतम भुतडा, सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या जवाहर संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. सोयाबीन पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान ह्याविषयी आपण माहिती घेत आहोत. सोयाबीन पिकामध्ये अंतर मशागत, तण हे मुख्य पिकांसोबत अन्नद्रव्य, पाणी, वाढीसाठी आवश्यक जागा, सूर्यप्रकाश इत्यादीसाठी स्पर्धा करतात. याशिवाय ते सोयाबीनच्या विविध किडींसाठी आश्रयस्थान बनतात. त्यामुळे सोयाबीनचे पीक तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या तणाचे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी 30 ते 40% घट येऊ शकते. त्यामुळे पीक 20 ते 30 दिवसाचे असतानाच दोन कोळपण्या किंवा निन्नी व खुरपणी करून शेत तणविरहित ठेवता येते. एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करू नये, अन्यथा सोयाबीनच्या मुळा तुटून नुकसान होते. पावसामुळे किंवा मजुरांच्या कमतरतेमुळे निन्नी कोळपणी करणे शक्य नसल्यास तणनाशकाचा वापर करावा. यामध्ये पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्व डायक्लोसुलमा 84% WDG 30 ग्राम प्रति हेक्टर, पेंडामिथिलीन 30% EC 2.5 ते 3.30 लिटर प्रति हेक्टर, मेटाक्लोर 50% EC किंवा क्लोमेझोन 50% EC 2 लिटर प्रति हेक्टर अशा प्रमाणात 600 ते 700 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्याची शिफारस आहे. किंवा पेरणीनंतर 600 ते 70 लिटर पाण्यात मिक्स करून फवारणी करण्याची शिफारस आहे. त्याबरोबरच पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी तणे 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असताना क्लोरीम्युराथाईल 25% WP 36 ग्राम प्रति हेक्टर किंवा इमॅझिथापेअर 10% SL किंवा क्युझालफ्लॉफ इथाईल 5% EC 1 लिटर प्रति हेक्टरची फवारणी करावी. तणनाशकाची फवारणी फ्लॅट पॅन किंवा बोल्ट जेट नोझलनी करावी. तणनाशकाची फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवावे. पाणी नियोजन. सोयाबीन ह्या पिकाचे पाण्याचे एकूण गरज 500 ते 600 मिलीमीटर एवढी असून घेतलेल्या पूर्ण सोयाबीन ह्या पिकाची पाण्याची गरज 500 ते 600 मिलीमीटर एवढी असून ती खरीप हंगामामध्ये नियमित पाऊसाच्या भागात पूर्ण होते. परंतु जर पाऊस पिकाच्या पूर्ण कालावधीत समप्रमाणात व पिकाच्या गरजेप्रमाणात झाला नाही किंवा 12 ते 15 दिवसांनी किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचा खंड दिसून आल्यास पिकाच्या वाढीवर पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यानुसार सोयाबीनमध्ये रोप 20 ते 25 दिवस, फ्लोरे अवस्था 35 ते 45 दिवस व शेंगाभरण अवस्था 55 ते 75 दिवस ह्या पानाच्या तणास संवेदनशील अवस्था आहेत. ह्या कालावधीत जर 15 ते 20 दिवसाचा पावसाचा खंड दिसून येताच पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13

0: 045 च्या दोन फवारण्या कराव्यात. त्याबरोबरच ही फवारणी 35व्या किंवा 55व्या दिवशी 100 ग्रॅम व 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. यानंतर ठीक 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
2: स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती.
3: श्रोते हो नमस्कार. ग्रीवादंश या रोगाला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा मानेचे दुखणे या नावानेही ओळखतो. या विकारामध्ये मान, खांदे यासोबतच डोक्याच्या भागातही ताणतणाव जाणवतो. आजाराच्या तीव्र अवस्थेत शरीराच्या या भागांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात. मेरुदंडामध्ये सर्वात कोमल भाग हा मानेचाच असतो. चालत्या गाडीमध्ये एकाएकी झटका पडला तर मानेच्या भागात वेदना होतात. झोपताना जाड उशीचा वापर केल्यास मानेची एखादी शीर लागून येते. एकसारखे संगणकावर बसून काम केल्यामुळेही मानेच्या भागात वेदना होतात आणि खांदेही आकसले जातात. अधिक वेळा मानेच्या विकृती आणि अस्थींचा रास झाल्यामुळे ग्रीवादंश या आजाराची निर्मिती होते. विकृती निर्माण झाल्यामुळे मानेतील मनके आणि त्यांचे सांधे घासले जातात. मांसपेशी आणि त्यांचे अस्थिबंध यांचा नाश होऊ लागतो. हा रोग मध्यम वयोगटातील लोकांमध्ये आणि विशेषतः सतत बैठे काम करणे, मान पुढे झुकून बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे यामुळेही ग्रीवादंश हा विकार निर्माण होतो. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावाचे वाढते प्रमाणही सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा विकार निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. स्पॉन्डिलायसिस या विकारामध्ये योगासनांच्या नियमित अभ्यासाने चांगला फायदा होतो. त्यासाठी वज्रासन, भुजंगासन आणि त्याचे विविध प्रकार, शशांक भुजंगासन, भद्रासन, शवासन, आकर्ण धनुरासन, मकरासन, अद्वासन, मार्जरी आसन आणि सर्पासन या सोप्या आसनांचा नियमित अभ्यास करावा. सोबतच हस्तसंचालन, ग्रीवासंचालन, खांद्यांच्या हालचाली यांचाही अभ्यास मान आणि खांद्यांचे स्नायू शिथिल करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र सर्व योगाभ्यास करताना एक काळजी निश्चितपणे घ्यावी. कोणत्याही हालचाली करताना आणि योगासनांचा अभ्यास करताना मान पुढे झुकवू नये. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावांचाही संबंध हा विकार निर्माण होण्यामागे असल्यामुळे प्राणायामाचा अभ्यासही या विकारामध्ये उपयुक्त ठरतो. अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उज्जयी प्राणायामाचा अभ्यास रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी हितावह ठरतो. दीर्घ शवासन, योगनिद्रा आणि श्वसन ध्यानाचा अभ्यासही या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी लाभदायक ठरतो. कारण दीर्घ शवासन आणि योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीरातील सर्व स्नायूंचे शिथिलीकरण करून ताणतणाव कमी करण्यावर भर दिला जातो. परिणामी स्पॉन्डिलायटिसच्या विकारामध्ये वेदना कमी करण्यासाठी रुग्णाला मदत मिळते. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि शिथिलीकरणासोबतच रुग्ण व्यक्तीने झोपण्यासाठी नरम बिछाण्याचा वापर करू नये आणि उशीचा आधार डोक्याखाली घेऊ नये. खाटेवर न झोपता शक्यतोवर कडक तक्त्यावर किंवा दिवाणवर झोपावे, जेणेकरून मानेचा भाग पुढे झुकला जाणार नाही आणि सरळ राहील. जास्त भारी वजन उचलू नये. मान झुकून काम करू नये. संगणकावर काम करताना किंवा लिखाण काम करताना एकसारखे काम न करता अधूनमधून विश्रांती घ्यावी आणि मानेच्या व खांद्यांच्या हालचाली कराव्यात. लांबचा प्रवास करताना गाडी चालवितानाही अधूनमधून थांबून मानेच्या आणि हातांच्या हालचाली कराव्यात, जेणेकरून या विकारापासून लवकर मुक्ती मिळवता येईल. आणि ज्यांना विकार नसेल त्यांनीही या नियमांचे पालन केल्यास ग्रीवादंश म्हणजेच सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होण्याचा धोका टाळता येतो.
2: आताच आपण स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, आपल्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा आपण करत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते, पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. अशावेळी निसर्ग पुनरुज्जीवन हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यातून निसर्गाला आपण पूर्ण वेळ देणं खूप आवश्यक आहे. निसर्गाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे नेमकं काय? झाडं लावणं आणि निसर्ग पुनरुज्जीवन यात फरक आहे हं. वृक्ष लागवडीला नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली आपल्याला दिसेल, पण जैवविविधता नाही हं, ती जोपासली जाणार नाही. निसर्ग पुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्ग पुनरुज्जीवन करायचे आहे तिथली जमीन, तिथलं हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्ग पुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथं जैविक कुंपण घालायची, बायोमास त्यावर पसरायचं, त्या जमिनीवर जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरीतच जमिनीची गुणवत्ता सुधारायची हा पुढचा टप्पा. मग काय होतं, तिथं आपोआपच गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमानं वेली, छोटी छोटी झुडपं तिथं वाढायला लागतात. कीटकं, किडे, अळ्या, फुलपाखरू, पक्षी, सरपटणारे प्राणी तेही हळूहळू तिथे येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणाऱ्या बीज प्रसारामुळं मोठ्या झाडांची रोपटीही तिथं उगवतात आणि वाढू देखील लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जर आवश्यकता असेल तर आपण तिथं काही देशी झाडं लावू शकतो. अशी ही निसर्ग पुनरुज्जीवनाची टप्प्याटप्प्यानं होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. निसर्ग निवडीला प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्ग पुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही. परिसंस्थेतले सगळे स्तर निसर्ग पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. वृक्ष लागवड चांगलीच आहे, फक्त ती शास्त्रीय पद्धतीनं आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी. निसर्ग पुनरुज्जीवन करताना आपण पारंपरिक ज्ञानाला महत्त्व देणं खूप आवश्यक आहे बरं का श्रोते हो. स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कला देखील असते. जसं भात खाचऱ्यांमध्ये जी ताल बांधलेली असते ना, म्हणजे दगडी भिंत, ती इतकी पक्की असते की सिमेंटची भिंत फार तर 20-21 वर्ष टिकेल, पण या भात खाचऱ्यांमधल्या ज्या ताली असतात ना, त्या पिढ्यानपिढ्या टिकतात बरं का. म्हणजेच स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकत होतात. या माहितीचा उर्वरित भाग उद्या ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10 आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत समाचार आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम.

या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे ठीक 7 वाजलेत. आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही आता प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो रूपरेषेनंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो आषाढी विशेष भक्तिरंग हा प्रायोजित कार्यक्रम 7:40 आम्ही प्रसारित करू. यामध्ये जिथे सुखाची वस्ती याविषयी डॉक्टर तुकाराम गरुड यांनी दिलेली माहिती आम्ही प्रसारित करू. हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल 7:40.

सकाळी ठीक 7:50 कथामृत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजची कथा आहे आजोळची शिदोरी. साहित्यिक बबन शिंदे यांची कथा कथन केली आहे सुमेधा कुलकर्णी यांनी. 8:40 पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये संत तुकाराम महाराज निमगाव केतकी ते इंदापूर रिंगण येथील आगमन सोहळ्याचं थेट प्रसारण आपण ऐकाल. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम 8:40 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 ग्राहक केंद्रित इंजिनियर युअर फ्युचर हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. याचा भाग दुसरा आज आपण ऐकू शकाल. 9:20 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

नऊ पस्तीस मिनिटांनी उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 10 वाजता मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत हम साथ साथ है या चित्रपटातील देव कोहली आणि आर किरण यांच्या गीतरचना आपण ऐकाल. संगीतकार राम लक्ष्मण. 10:30 सर्व रसिक श्रोत्यांच्या आवडीचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:05 युवा कट्टा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आम्ही प्रसारित करू. 11:35 बालदोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये पालकांच्या जीवनात योगाचं महत्त्व याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षक डॉक्टर दीपक करजगीकर यांची मुलाखत आपण ऐकाल. सहनिवेदन आहे सुमेधा कुलकर्णी यांचं.

दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजून 10 मिनिटांपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये ठीक 12 वाजता वनिता मंडळ, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकाल. दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण ऐकाल. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे दोन्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित होतील.

0: कार्यक्रम हाच तुमच्या आग्रह असतो. जुलै महिन्यापासून एक तासभर आम्ही प्रसारित करत आहोत, तेव्हा आनंद घ्या या दूरध्वनी संवाद असणाऱ्या कार्यक्रमांचा. दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम. 2020 890 हा नंबर डायल करा आणि ऐका आपला संवाद या फोन इन कार्यक्रमातून. हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
3: श्रोते हो, रूपरेषा आपण जाणून घेतली आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. मध्यम लहरी 1300 KHz वर आणि FM बँडच्या 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर. अनेक मराठी चित्रपटांचा गौरव. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांना शिवसेनेत प्रवेश करण्यास परवानगी. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. छत्रपती संभाजीनगर पुणे ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेच्या पहिल्या टप्प्यासह विविध उन्नत महामार्गांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. यंदा या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली आहे. श्रीकांत हा हिंदी भाषेतला उत्कृष्ट चित्रपट ठरला, तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. परत 41 अंशांच्या मागावर या चित्रपटाच्या संगीतासाठी शिवपाल सिंग यांना सर्वोत्कृष्ट

0: 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. यंदा या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली आहे. श्रीकांत हा हिंदी भाषेतला उत्कृष्ट चित्रपट ठरला, तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. परत 41 अंशांच्या मागावर या चित्रपटाच्या संगीतासाठी शिवपाल सिंग यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. लघुपटांच्या श्रेणीत हमसफर या मराठी चित्रपटानं तर बिगर चित्रपटांच्या श्रेणीत भंगार या माहितीपटानं सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला आहे. मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार, शाश्वत सचदेव यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार, पुष्पा 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा, स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन, अभय जोधपूरकर यांना घरत गणपती चित्रपटातल्या नवसाची गौराई माझी या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, तर मल्याळम गायिका विजयलक्ष्मी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार जाहीर झाला आहे. पदार्पणातल्या उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुड्डा यांना, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यन आणि ब्रह्मयुगम चित्रपटासाठी मामुटी यांना विभागून जाहीर झाला. आर्टिकल 370 चित्रपटातल्या भूमिकेसाठी यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कारही आर्टिकल 370 याला जाहीर झाला असून सर्वोत्कृष्ट मनोरंजक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार तेलुगू भाषेतल्या कल्की चित्रपटाला जाहीर झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांना शिवसेनेत प्रवेश करण्यास परवानगी मिळाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल हा निर्णय दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासोबतच तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून NCPI प्रवेश केलेल्या 20 खासदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे. संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा गट स्वतंत्र जागेवर बसू शकणार आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशन सुरळीत पार पडावं आणि महत्त्वाच्या विधेयकांवर सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली जाणार आहे. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या कक्षीय प्रक्षेपक अर्थात रॉकेटचं काल यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे प्रक्षेपक बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3रा देश ठरला आहे. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्व्ह, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या प्रक्षेपकानं अवकाशात नेली होती. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे प्रक्षेपक पूर्णपणे देशातच तयार केलं आहे. विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलं आहे. खतं, बियाणं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवड्याभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूदही करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुणे शहरात 4 दिशांची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात विविध उन्नत महामार्गांचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या तिन्ही प्रकल्पांमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी कमी होईल. हडपसर येवत असेल किंवा साकण शिक्रापूर हा मार्ग असेल, मला असं वाटतं या तिन्ही मार्गांमुळे खूप मोठ्या प्रमाणात जे काही पुण्यामध्ये ट्रॅफिक येत होतं ते ट्रॅफिक देखील आपल्याला कमी करता येईल आणि जवळपास आपले जे काही महत्वाच्या MIDC आहेत याला जाताना खूप कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागायचा, तो कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागणार नाही.
0: या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेचा हा पहिला टप्पा आहे. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजी

0: वर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी तत्कालीन अहमदनगरचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचं निस्वार्थ नेतृत्व हरपलं अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्तर्षी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना काल दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली आहे. शेगावच्या गजानन महाराज यांच्या पालखीचं काल सोलापूर शहरात आगमन झालं. संत एकनाथ महाराजांची पालखी काल परंडा इथं मुक्कामी पोहोचली. आज पालखी बिटरगावकडे मार्गस्थ होईल. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूर इथं काल दुसरं गोल रिंगण मोठ्या भक्तिभावात पार पडलं. निमगाव केतकी इथं नित्यपूजा आणि आरतीनंतर कस्तुराबाई कदम विद्यालयाच्या मैदानावर लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्ष 2026-27 574.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंजूर विकास कामं विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मागील 3 वर्षातल्या रखडलेल्या कामांचा आढावा घेत मुंडे यांनी संबंधित विभागांना 7 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड उपविभागानं राज्यात 9वा तर छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी मतदार गणना पत्रकांचं वितरण, डिजिटायझेशन आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीच्या बळावर साध्य झाली असून परभणी जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेच्या कार्यक्षमतेची राज्यभर दखल घेतली जात आहे. भारताच्या PV सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चीनच्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळं चेन युफेईनं सामन्यातून माघार घेतली. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आज अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्यासोबत होणार आहे. भारत आणि इंग्लंड संघातला 3रा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होत आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीवर आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात लढत होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेत इंग्लंडनं फ्रान्सला 6-4 असं पराभूत करत कांस्यपदक पटकावलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी संस्थेच्या गुरु पार्वती दत्ता यांची शिष्या असलेल्या आद्या शिंदे हिला केंद्र सरकारची सांस्कृतिक क्षेत्रातली तरुण कलाकारांसाठीची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. हवामान. मराठवाड्यात बीड, परभणी आणि हिंगोलीसह पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे आणि विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान काल छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर. अनेक मराठी चित्रपटांचा गौरव. छत्रपती संभाजीनगर पुणे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्यासह विविध उन्नत महामार्गांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: मध्यम लहरी 229 अंश नोमीटर अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 7:20 झालेत.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड
3: इंडिया इन्शुरन्स कंपनी

0: घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र।
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
4: खरं प्रेम हे एखाद्या पुस्तकासारखं असतं, ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत। श्रोते हो, यासारख्या सुंदर विचारांची मांडणी करणारा कार्यक्रम विचारशाळा का जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 आकाशवाणी परभणी केंद्रावरून।
5: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10x10x10 ft आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 ft 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी।
2: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव मराठी गीतांवर आधारित असणारा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम स्वरलहरी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश करायची आहे आणि आपल्या फरमाईश गीताचा आनंद आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊ शकता। तेव्हा आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 0242-220-890 या क्रमांकावर आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:05 ते 12:00 वाजेपर्यंत। तेव्हा जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे, तेव्हा ऐकायला विसरू नका स्वरलहरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
6: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात। यानंतर ठीक 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।
7: आकाशवाणी मुंबई केंद्र 7:25 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
8: अभिजात मराठी आपली मराठी।

0: lagi.
1: Apeli Meraki.
0: Abija Meraki.
1: Apeli Meraki.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मराठी विश्वकोश निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात मराठी विश्वकोश

0: खंड प्रकाशित होण्यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ हा 1965 मध्ये आणि मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा 1973 मध्ये प्रकाशित करण्यात आला. यातील परिचय ग्रंथाबाबतची माहिती सागर शंकर सर यांच्याकडून घेतली होती. मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश तयार करण्यामागची नेमकी संकल्पना काय, परिभाषा निर्मितीची गरज आणि त्या घडवीत असताना वापरलेल्या ज्या युक्त्या आहे त्या कोणत्या, याविषयीची माहिती आपण आजच्या या भागातून करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मराठी विश्वकोशाचा हा जो परिभाषा कोश तयार झालेला आहे किंवा प्रसिद्ध झाला आहे तर त्याविषयी काय सांगाल?
1: मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा मुख्यतः संहिता खंड 1 ते 17 यांमध्ये वापरलेल्या पारिभाषिक आणि इतर शब्दांचा अकारविल्ले रचलेला मराठी इंग्रजी आणि इंग्रजी मराठी असा द्विभाषिक शब्दकोश आहे. या खंडात आलेल्या गुणवैशिष्ट्यांबाबत आपण जाणून घेऊच. तत्पूर्वी मला हे सांगायचे आहे की प्रांतवार भाषा रचनेनंतर शिक्षण मराठी भाषेतून असावे अशीही शासनाची अपेक्षा होती. महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठी भाषा झाल्याने तुलनेने शास्त्र तंत्रज्ञान या विषयांची परिभाषा तयार नव्हत्या. ज्ञानविज्ञानाच्या शाखांचे विस्तार वाढल्याने शब्दसंग्रहाचे त्यांच्या अर्थविशदीकरणाचे कार्य प्रथम होणे आवश्यक होते. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवू शकत नाही.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे जे काही ज्ञान द्यायचे आहे त्या संकल्पना आचार विचार आपल्या मातृभाषेत उपलब्ध असले पाहिजे असा विचार पुढे येत होता. त्यातच मराठी भाषेतील कोशीय लेखनासाठी विद्वान मंडळी फारसे उत्सुक्त नसतात. त्याचे सडळ एक कारण म्हणजे मराठी भाषेत समर्पक शब्दांची अर्थपूर्ण वाक्यरचना करणे कठीण जाते. या सुरुवातीच्या अडचणी होत्याच. त्यामुळे विश्वकोशाच्या नोंदीत कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरला जावा हे स्पष्ट व्हावे यासाठी अशा एका शब्दकोशाची आवश्यकता होती. ती उणीव मराठी विश्वकोश परिभाषा कोशाने काही अंशी भरून काढली आहे असे म्हणायला हरकत नाही.
0: म्हणजे विश्वकोश 1 ते 20 खंड जे प्रसिद्ध झाले तर त्याचं काम सुरू करण्यापूर्वीच या परिभाषा कोशाचं काम पूर्ण झालं होतं. मॅडम आपण म्हणालात की सुरुवातीच्या काळात शास्त्र किंवा तंत्रज्ञान याविषयीच्या रूढ झालेल्या ज्या परिभाषा तयार नव्हत्या तर त्या तयार करायचं काम ह्या कोशाने केलेलं आहे. तर ही उणीव या कोशाने मात्र कशा प्रकारे भरून काढली याबाबत काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील का?
1: नक्कीच. अनेक ज्ञानविज्ञानाच्या विषयोपविषयी येणाऱ्या नोंदी मराठीत प्रथमतः विश्वकोश खंडात लिहिले जाणार होते. त्यामुळे या विषयातील मराठीत रूढ असे शब्द नव्हते. विश्वकोशाच्या नोंदीत इंग्रजी शब्दाला मराठीत कोणता प्रतिशब्द वापरला याची माहिती असणे आवश्यक होते. येथे अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु ज्या संकल्पना आणि पदार्थ संस्कृत भाषेत अवगत नव्हते त्या संकल्पना व पदार्थ दर्शित करणाऱ्या शब्दाला नवीन अर्थ दिला आहे.
0: नव्यानेच ते तयार केला.
1: बरोबर. उदाहरण सांगायचे झाले तर जनित्र या शब्दाला जनरेटर, रोधक या शब्दाला रेझिस्टर आणि रोध या शब्दाला रेझिस्टन्स असे प्रतिशब्द करण्यात आले आहे. विद्युत जनित्र म्हटले तर असे उपकरण किंवा साधन ज्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते म्हणजे निर्मितीची प्रक्रिया कुठेतरी अपेक्षित आहे.
0: अगदी बरोबर.
1: मला या ठिकाणी हेही नमूद करायचे आहे की मराठी विश्वकोशाच्या या परिभाषा कोशात विषयाची समग्र परिभाषा आलेली नाही तर केवळ नोंदींच्या अनुषंगाने वापरलेलीच परिभाषा या खंडात आलेली आहे.
0: मॅडम विश्वकोशासाठी लेखन करणाऱ्या लेखकांचं भाषाविषयक भांडार हे खूप मोठं असेल आणि त्यातून योग्य शब्द मोजून मापून तोलून घेतला जातो. पण मराठीऐवजी अन्य भाषेतून विचार करायची सवय असेल तर त्याला योग्य शब्द सापडत नाहीत आणि शब्दांच्या तुटवड्यापोटी त्याचं लेखन पण मोघम राहू शकतं. अशा वेळेला शब्दकोशांची पारिभाषिक कोशांची गरज भासते. मराठी विश्वकोशामध्ये नोंद लिहित असताना जर एखाद्या लेखकानं नवीन पारिभाषिक संज्ञा राबवली तर ती ग्राह्य धरतो का?
1: हरकत नाही, स्वागतच असेल. मात्र जी नवीन पारिभाषिक संज्ञा आहे ती अर्थवाही आणि व्याकरण शुद्ध असली पाहिजे. मला येथे नमूद करावयाचे आहे की या पारिभाषिक कोशातील परिभाषा प्रामुख्याने विश्वकोशाच्या संपादक वर्गाने प्रमुख संपादकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या आहेत. लेखकांनी त्यात मोलाचा सहभाग

0: दिलेला आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठी विश्वकोश हा मराठी भाषकांचा कोश आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हा कोश अधिकाधिक समृद्ध कसा होईल. या कोशात अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे आहेत हे मी अगोदरच बोलले आहे. व्यवहारातून वगळण्यात आलेले काही जे संस्कृत भाषेत होते परंतु ते व्यवहारातून वगळण्यात आले असे अर्थपूर्ण शब्दही इंग्रजीला पर्याय म्हणून स्वीकारण्यात येऊन पुनरुज्जीवित करण्यात आले. उदाहरण द्यायचं झालं तर चिझल एज अँगल याला अश्री कोण असा मराठी पर्यायी शब्द म्हणून दिलेला आहे. खरं तर अश्री हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ शस्त्राची धार असा होतो. शस्त्राच्या पात्यांमधील कोण किती अंशाचा असावा यासाठी सदर परिभाषा तयार करण्यात आलेला आहे. संस्कृत भाषा आधारित शब्द तयार करताना त्याचे काटेकोर असे नियम आग्रहाने धरण्यात आलेले नाहीत. संस्कृत व्याकरणामध्ये डायनामिक या शब्दाला गातिकी, स्टॅटिस्टिक या शब्दाला स्थैतिकी आणि टोपोलॉजिकल या शब्दाला सांस्थिक असे शब्द होतात. परंतु अनुक्रमे या शब्दाऐवजी गतिकी, स्थितिकी आणि संस्थिक असे शब्द वापरण्यात आलेले आहे.
1: मॅडम, आपण म्हणालात की मराठी विश्वकोश परिभाषा कोशातील पारिभाषिक शब्द या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत, परंतु मराठी भाषेतही अशा काही संज्ञा आहेत ज्या विषयांमुळे त्यांचा अर्थ वेगवेगळा होतो, किंवा इंग्रजी भाषेत एकाच संज्ञेला मराठीत वेगवेगळे अर्थ असतात. या बाबतीत मग कोश तयार करताना काय दक्षता घेण्यात आली होती?
0: या प्रश्नाचे उत्तर देताना मला उदाहरण देता येईल. कला या मराठी संज्ञेचा सर्वसामान्य इंग्रजी प्रतिशब्द आर्ट असा होतो, परंतु प्राणीशास्त्रात मेम्ब्रेन, गणितात मिनिट आणि खगोलशास्त्रात व भौतिकशास्त्रात फेज या शब्दाला कला असा शब्द योजलेला आहे. तसेच बेस या संज्ञेचे गणितात आधारांक, रसायनशास्त्रात क्षारक, भाषाशास्त्रात प्रत्ययपूर्व रूप आणि याशिवाय तळ, बूड, पाया इत्यादी शब्द आहेतच. कोशात मात्र शब्दांच्या रूढ अर्थासोबतच त्या त्या विषयाचे संक्षेप कंसात देऊन असे धोरण राबवण्यात आलेले आहे. म्हणजे जर कला आणि त्याच्या समोर मी गणित म्हणजे गणी त्याचा शॉर्ट फॉर्म संक्षेप वापरला आणि मग ती त्या त्या विषयाचीच अनुषांगिक आहे असं.
1: मॅडम, रसायनशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील परिचित इंग्रजी शब्दांना पर्याय उपलब्ध आहेत असं आपण म्हणालात. उदाहरणार्थ मोटारीला चलित्र, क्लचला ग्राब किंवा पकड्या असे शब्द योजण्यात येतात. आता अशा शब्दांना नोंदीत समाविष्ट करून लेखन करतात की मूळ इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात येते? कारण हे पण शब्द मराठीतले जरी असले तरी ते खूप प्रचलित झालेले नाही आहेत.
0: रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील परिचित शब्द तसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्ब्युरेटर, ओक, जेली, इंजिन यांसारखे. पण आपण म्हटल्याप्रमाणे मोटराला चलित्र तर क्लचला ग्राब किंवा पकड्या असे परिचित मराठी शब्द आहेतच. क्लच या संज्ञेची जरा उकल करून सांगते. हे एक प्रकारचे साधन असून ते यांत्रिक शक्तीच्या प्रेषण मार्गात चालक व चलित दंडांना सहज व तात्पुरते जोडण्यासाठी व वेगळे करण्यासाठी वापरण्यात येते. त्याऐवजी पकड्या किंवा ग्राब ही मराठी संज्ञा वापरली तर ते कोणते साधन किंवा कोणते उपकरण आहे या शब्दापासूनच वाचकांचा संभ्रम होईल. त्यामुळे जरी मराठीत प्रतिशब्द असला तरी परिचित इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात आलेली आहे.
1: अगदी ती गरजच आहे.
0: आणि याला काही अपवाद आहेत. जसे मूलद्रव्यांना व संयुगांना मराठी पर्याय उपलब्ध आहेत. कॉपरला तांबे, टीनला कथील, झिंकला जस्त इत्यादी काही नोंदी आहेत ज्या मराठीत परिचित शब्दांनी घेऊनच त्यांचे नोंद लेखन केलेले आहेत. परंतु त्यांच्या संयुगांना मात्र इंग्रजी संज्ञाच ठेवलेली आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे कॉपरला तांबे म्हटलंय, पण त्याच्या संयुगांना जसे कॉपर सल्फेट किंवा कॉपर ऑक्साईड ही संज्ञा मात्र नोंदींमध्ये तशीच ठेवलेली आहे. मूळ इंग्रजी संज्ञेच्या बाबतीत शब्दसंख्या मराठी परिभाषेत काही ठिकाणी कायम ठेवण्यात आलेल्या आहेत तर काही ठिकाणी समासाच्या आधारे कमी करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन याला गुरुत्वीय प्रवेग असे करण्यात आलेले आहे. त्याला गुरुत्वाकर्षण प्रवेग असे केलेले नाही तर त्याऐवजी मल्टीक्लस्टर्ड पिलर याला गुच्छस्तंभ असा सामासिक शब्द तयार करण्यात आलेला आहे. अलॉय या शब्दाला मिश्रधातू सोबतच मिश्रातू असाही शब्द योजला आहे.
1: मॅडम, जीवशास्त्रात वनस्पती आणि प्राण्यांना शास्त्रीय नावाने लिहिण्याची एक पद्धत आहे आणि त्यांच्या नामकरणात लॅटिन संज्ञांचा वापर होत असतो, कारण आपणही शाळेमध्ये तसंच शिकलेलो आहोत. अशा वेळी या बाबतीत कोशात

0: अशा संज्ञांचा वापर कसा करण्यात आला?
1: वनस्पतीशास्त्रातील वनस्पतींच्या बाबतीत मुख्य पेच म्हणजे मराठीत एकाच वनस्पतीचे प्रदेशनिहाय वेगवेगळी नावे असतात आणि शास्त्रीयदृष्ट्या भिन्न वनस्पतीची मराठीत मात्र एकच नाव असते, म्हणजे एकाच नावाने ओळखली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर वृंदावन, इंद्रायण, इंद्रावण ही एकाच वनस्पतीची नावे आहेत. तसेच फुलकोबीला फुलवर या नावानेही आपण ओळखतो. आता एक दुसरं उदाहरण देते, अंबाडी. अंबाडी एक भाजीची असते, तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस, तर दुसरी फुलांची अंबाडी असते, तिचं नाव अगेव अमेरिकाना असे आहे. या दोन्हीही भिन्न भिन्न आहेत पण नाव मात्र अंबाडीच आहे. मग अशा प्रसंगी वनस्पतीचे शास्त्रीय नाव तिरप्या अक्षरात देऊन त्यापुढे इंग्रजीतील नाव कंसात दिलेले आहे.
0: मॅडम, विश्वकोशासाठी नोंदलेखन करताना नेमकेपणा, अचूकपणा, वस्तुनिष्ठता असावी असं आपण म्हणतो. मग अशा वेळेला पारिभाषिक शब्दांचा जो वापर होतो तो अति वापर होतोय असं नाही वाटत का?
1: नोंदीत एखाद्या संकल्पनेच्या सुलभीकरणासाठी जर परिभाषेचा अतिवापर होत असल्यास त्याची व्याख्या देणं आणि त्या व्याख्येला संक्षिप्तीकरणाकडे नेणं हे परिभाषेचं मुख्यतः काम असतं. एखाद्या नोंदीत पारिभाषिक शब्दांचा भरणा अधिक असल्यास आवश्यक असेल तिथेच पारिभाषिक शब्दांचा वापर सर्वसामान्य वाचकाला उपयुक्त असतं. असं नोंद लेखन करत असताना लेखकांनी काय पाहावं किंवा काय वापर करावा या संदर्भात मराठी भाषा विभागातर्फे भाषा संचालनालयाचे पारिभाषिक 48 विषयनिहाय पारिभाषिक कोश प्रकाशित झाले आहेत, त्याचा वापर ते करू शकतात. विश्वकोशाचा तर आहेच, पण त्या अनुषंगाने मला इथे एकही सांगायचं आहे की परिभाषा कोश हा 1 ते 17 खंडांवर आधारित होता, त्याची व्याप्ती वाढून 20 खंड झालेले आहेत. त्यामुळे संगणकाचे ज्या काही नवनवीन संकल्पना आलेल्या आहेत याचाही वापर नोंद लेखकांनी आपल्या नोंद लेखन करताना वापरावी अशी अपेक्षा विश्वकोश मंडळातर्फे व्यक्त केलेली आहे. यात आणखी एक संदिग्ध होण्याची बाब म्हणजे मराठी विश्वकोशाचा 18वा खंड हा शेख अमर ते सह्याद्री असा आहे, पण तोच मराठी विश्वकोशाचा परिभाषा संग्रह हा 18वा पारिभाषिक शब्द संग्रहाचा आहे, त्यामुळे याची गल्लत न होता वाचकांनी याची दक्षता घेऊन वाचन करावे.
0: मॅडम, आपण खूप छान माहिती सांगितलीत. श्रोते हो, आज आपल्याकडे मराठी विश्वकोश परिभाषा कोश याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर स्नेहा खोब्रागडे मॅडम आलेल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयीच्या मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com यावर आपली मतं, सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: Meraki.
1: Papli Meraki.
0: Abhijat Marathi.
1: Papli Meraki.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 7:40 झालेत.
4: महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान परभणी येथे महारक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाउपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजक तथा भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
6: परभणी जिल्ह्याकरिता.

0: अधिसूचित पिका आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
0: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान परभणी येथे महारक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाउपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजक तथा भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं.
2: श्रोते हो, आषाढी विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत भक्तिरंग. या प्रायोजित कार्यक्रमात जिथे सुखाची वस्ती याविषयी डॉक्टर तुकाराम गरुड यांनी दिलेली माहिती ऐकूयात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना आंबडापूर तालुका परभणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नच्ची जाधव काका.

तेथे सुखाची वसती, तेथे सुखाची वसती, गाती वैष्णव नाचती, दिंड्या पताका झळकती, जे गर्जती हरिनामे, दोषा झाली घे घे मारी, पळती भरल्या दिशाचारी, न येती माघारी, नाही उरी परताया, विसरोनी देवपना, उभा पंढरीचा राणा, विटोनी निर्गुणा, रूप धरले गोजिरे, पोट सेविता न धाये, भूक भुकेलीच राहे, तुका मने पाहे, कोण वासमुक्तीची, तीर्थक्षेत्र पंढरी येथे सुखच वस्ती करून राहिले आहे, याचा अर्थ सुखाला पंढरी येथे स्थिरतेने राहण्याचे आवडते, कारण सुखाला पोषक असे वातावरण पंढरीत आहे. पंढरीमध्ये हरिभक्ताकडून सतत हरिनामाचा गजर चाललेला असतो. वैष्णव मंडळी गात गात नाचत असतात आणि विनाटाळ मृदंग पताकासहित दिंड्या मिरवीत असतात. जगद्गुरू तुकोबारायांना सूचित करावायचे आहे की अशा या भक्ताच्या भजनामध्ये भगवंतही रमतो, जो सर्व सुखाचे आगर आहे. त्यामुळे पंढरीतून सुख कधीच ढळतच नाही आणि सर्व सुखदायी वातावरण पाहास मिळते. ज्या ठिकाणी असा भगवतभक्तीचा आनंद आहे त्या ठिकाणी दोषावर प्रहार केले जातात, म्हणून सर्व दोष चारी दिशांना धाव घेऊन बाहेर पडतात. दोषांना परत येण्याची हिंमतच होत नाही. त्यामुळे पंढरीतील हरिभक्तांचे जीवन दोषमुक्त असते आणि सुखाशिवाय त्यांच्याजवळ काहीच उरत नाही. पंढरीची विशेषता सांगताना जगद्गुरू म्हणतात, विठ्ठल परब्रह्म आपले ब्रह्मत्व विसरून आपले मूळ निर्गुण निराकार रूप टाकून सुंदर असे सगुण साकार रूप धारण करून भक्ताच्या

0: निराव्यामध्ये पंढरीमध्ये उभे आहे. विशेष म्हणजे त्याला त्याच्या मूळ निर्गुण निराकारतेचाच वीट आला आहे आणि तो जगातील इतर मानवासारखा देहधारी बनून लोकाबरोबर कर्माचा आनंदही घेत आहे. म्हणून संत वर्णन करतात, देव श्री विठ्ठल स्वतः आपल्या सर्व भक्तांच्या कामामध्ये हातभार लावतो आणि त्यांच्या स्वधर्मासाठी सहाय्य करतो. तो त्याचे देवत्व विसरून जनाबाईच्या सोबत गोवऱ्या वेचतो तर तिचे धुणे धुण्यासाठी हातभार लावतो. चोखोबांना मेलेली गुरे ओढण्यास सहाय्य करतो. एकूणच सगुण साकार बनून या जगातील कर्मामध्ये तो रमलेला आढळतो. पुंडलिकाने त्याच्याकडून वर घेतला आणि त्या देवाला सांगितले, तुला या पंढरीमध्ये थांबावयाचे आहे आणि अज्ञानी पापीजन जे नित्यनेमाने पंढरीची वारी करतील त्यांना या भवसागरातून तारून न्यावयाचे आहे. आजही पंढरीमध्ये पुंडलिकास दिलेल्या वचनाप्रमाणे उभा आहे आणि मूढ पापी असे संसारी जीवन जगणाऱ्या लोकांना ते पंढरीच्या वारीस आले तर मुक्त करीत आहे. त्यामुळे पंढरीच्या वारीचे महिमान आगळे वेगळे आहे, कारण येथे प्रत्यक्ष मुक्तिदाता सगुण साकार कार्यरत होऊन मुक्ती प्रदान करण्यासाठी उभा आहे. तुकाराम महाराज शेवटी या अभंगात विठ्ठल भक्तीचे महिमान गात आहेत. ते म्हणतात, हा विठ्ठल भक्तिरस कितीही प्राशन केला तरी तृप्ती मिळत नाही. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारी नका होऊ रानभरी. एवढेच काय तर विठ्ठल भक्तीची लागलेली भूक ती स्वतःच भुकेलेली राहते आणि या सगुण सागर भगवंताच्या रूपाच्या आणि भक्तीच्या आनंदामुळे मुक्तीसुद्धा तुच्छ वाटते.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना अमरापूर तालुका परभणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नच्ची जाधव.

0: श्रोते हो, आषाढी विशेष प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात भक्तिरंग. जिथे सुखाची वस्ती याविषयी डॉक्टर तुकाराम गरुड यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान परभणी येथे महारक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाउपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजक तथा भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं आहे.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान परभणी येथे महारक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाउपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजक तथा भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं आहे.
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. कथामृत हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. आजची कथा आहे आजोळशी शिजोरी. साहित्यिक बबन शिंदे यांची ही कथा कथन केली आहे सुमेधा कुलकर्णी यांनी. कार्यक्रम ऐकण्यापूर्वी
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत आपण आजोळची शिदोरी ही साहित्यिक बबन शिंदे लिखित कथा ऐकणार आहोत. आनंद आणि विलास दोघे वर्गबंधू. आनंद हा एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा होता. त्याचे आई बाबा रोज शेतात कापाड कष्ट करायचे. आपल्यासारखे हालाखीचे दिवस आनंदवर येऊ नयेत म्हणून त्यांनी आनंदला भरपूर शिकवायचं ठरवलं. कारण आनंदचे आई बाबा निरक्षर असल्यामुळे त्यांची आर्थिक व्यवहारात फसवणूकच नव्हे तर पिळवणूक होत असे. दोघा पती पत्नीला शिक्षण नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरं जावं लागत असे. आपणास डोळे असूनही आंधळे असल्याची जाणीवही त्यांना पदोपदी होत होती. विलासचे बाबा व्यापारी होते. आर्थिक सुबत्ता असल्यामुळे ते व्यापाराबरोबरच सावकारीही करत होते. गावात आणि पंचक्रोशीत त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या शब्दांना सर्वत्र किंमत होती. वजनदार आणि प्रतिष्ठित माणूस म्हणून त्यांचा गावात दबदबा होता. आनंद आणि विलास एकाच वर्गात शिकत होते. विलास वर्गात नेहमीच फुशारकी दाखवत असे. श्रीमंतीचे नेहमीच प्रदर्शन करत असे. वर्गात सर्वसाधारण विद्यार्थी त्याला घाबरत असत. शिक्षक मंडळीही विलासची कुणी तक्रार केल्यास बऱ्याच वेळा कानाडोळा करत असत. विलास नेहमीच वर्गातील मुलांना ही सायकल माझ्या मामांनी वाढदिवसाला दिली, हा ड्रेस माझ्या काकांनी घेऊन दिला, हे घड्याळ आत्याबाईंनी दिलं असं वारंवार सांगत असत. पैशांच्या उधळपट्टीबरोबरच तो टवाळकीही करत होता. एके दिवशी आनंदचे मामा आनंदच्या गावी आले होते. आनंद मामांना म्हणाला, मामा, माझ्या वर्गातला विलास आहे ना, त्याच्या मामांनी त्याला वाढदिवसाला सायकल भेट दिली, तुम्ही मला काय देणार ते सांगा. आनंद, मी तुला खूप मोठी भेट देईन, ती तुला जीवनभर पुरणारी शिदोरी असेल, मग तर तुझं समाधान होईल ना. आनंद एकदम चक्रावून गेला आणि म्हणाला, मामा तुम्ही खरे सांगता ना. अरे अगदी खरं सांगतो, पण त्यासाठी माझी एक अट आहे, ती तुला मान्य करावी लागेल. ती कोणती अट आहे ते अगोदर सांगा बरं. अरे आनंद, अट अगदी सोपी आहे, तू सहज पूर्ण करू शकतोस याची मला खात्री आहे, फक्त तुझी इच्छा आहे का ते सांग. आनंद थोडा वेळ डोकं खाचवत गालातल्या गालात हसत पुटपुटला, जन्मभर पुरणारी शिदोरी भेट वस्तू मिळणार, काय असेल बुवा. अरे काही का असे ना, जन्मभर पुरणारी शिदोरी मिळणार असल्यावर काय हरकत आहे, मामा भाच्याला थोडाच फसवणार आहे, त्यातल्या त्यात तो शिक्षक आपल्याला कसा फसवणार. हो म्हणत चटकन

0: मामा, ठीक आहे, तुमची अट मला मान्य आहे. सांगा तुमची अट. हे बघ, पुन्हा विचार कर हं. एकदा हो म्हटल्यावर माघार घेता येणार नाही. आनंद आईबाबांकडे दृष्टिक्षेप टाकत पुन्हा म्हणाला, ठीक आहे मामा, मी माघार घेणार नाही हं. हे बघ आनंद, तुला माझ्याबरोबर माझ्या गावी माझ्या शाळेत शिकायला यावं लागेल. आनंदला हायसं वाटलं. मामाच्या गावी शहरात शिकायला राहायला मिळणार असल्यानं त्याला आनंद झाला. आनंद मामाच्या गावी शिकायला आला. मामा ज्या शाळेत शिक्षक होते त्या शाळेत त्याचं नाव नोंदवलं. तो दररोज मामा संगे शाळेत जात असे. तो आता चांगलाच रुळला होता. मामा त्याचा रोज अभ्यास घेत असत. सकाळी लवकर उठवत असत. त्याला थोडा वेळ व्यायाम करायला लावून नंतर अभ्यास करून घेत असत. स्नान आटोपताच प्रार्थना म्हणण्यास लावत. जेवण आटोपताच शाळेत घेऊन जात. शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायला लावत. त्यासाठी घरी सराव करून घेत. वेळोवेळी मार्गदर्शन करत. आनंद सर्व गोष्ट अगदी तन मनाने पार पाडत असे. त्याचे मामा त्याला बऱ्याचदा सांगत, टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही. घरकामातही तो मामीला आजीला हातभार लावत असे. फावल्या वेळी आजी त्याला शूरवीरांच्या साहसी कथा सांगत असे. आनंदचे आईबाबा अधूनमधून त्याला भेटायला येत असत. बघता बघता आनंदला त्या शाळेत 2 वर्ष पूर्ण झाली. तो चांगला चमकला. तो बऱ्याच दिवसांनंतर गावी आला. गावात गणपती उत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. गावातले त्याचे अनेक जुने वर्गमित्र त्याला भेटायला आले. त्यांनी आनंदला कार्यक्रमात भाग घेण्याची विनंती केली. अशोक, बंडू, राजू, सुरेश हे त्याचे सारे सवंगडी. तेही त्याला विनवू लागले. तेव्हा तो म्हणाला, मित्रांनो, मी तुमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमात आणि इतर स्पर्धांमध्ये भाग घेईन. पण मला माझ्या आईबाबांची परवानगी घ्यावी लागेल. त्यांनी होकार दिल्यास मी नक्कीच सहभाग घेईन. मग सर्व मित्रांचा ताफा आनंदच्या आईवडिलांकडे गेला आणि म्हणाला, काका काकू, आनंद बऱ्याच दिवसांनंतर गावी आला आहे. योगायोग म्हणजे आपल्या गावात अनेक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तुम्ही त्याला त्यात भाग घेऊ द्यावा म्हणून आम्ही आपल्याला विनंती करायला आलो आहोत. कृपया नाही म्हणू नका हं. आनंदसोबत सगळी मित्रमंडळी आल्याचं पाहून दोघा पतीपत्नीला कौतुक वाटलं. त्याचे बाबा आनंदला म्हणाले, बेटा, तुझी इच्छा असेल तर तू भाग घे, पण कुणाशी भांडण तंटा करू नकोस हं. नाही बाबा, मी अजिबात भांडण तंटा करणार नाही. तुमची परवानगी असेल तरच जाईन हं. जा बेटा. आनंदने आईबाबांना नमस्कार केला. सर्व मित्र स्पर्धेत सहभागी झाले. गावातील सर्व लहान थोर मंडळी कार्यक्रम बघायला हजर होते. सुरुवातीला गाण्यांची स्पर्धा सुरू झाली. आनंदने मधुर स्वरात गाणं गाऊन सर्वांची मनं जिंकली. त्याचा गोड आवाज ऐकून सर्वजण भारावून गेले. हा मुलगा कुणाचा, किती सुंदर गातो, अशी एकच चर्चा सुरू झाली. 4 दिवस चाललेल्या स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसं त्यानं मिळवली. शेवटी बक्षीस वितरणाच्या वेळी सर्व गावकऱ्यांनी त्याला 2 शब्द बोलण्याची विनंती केली. तेव्हा तो बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाला, गावकरी बंधू भगिनींनो, माझ्या आया बहिणींनो, प्रिय गुरुजन हो, मी आपल्या गावातील बाबूराव कलावतीबाई या शेतकरी दाम्पत्याचा मुलगा आहे. माझे आईबाबा अक्षर शत्रू आहेत, पण मी खूप शिकावं, मोठं व्हावं, नाव कमवावं ही त्यांची मनोकामना होती. म्हणून त्यांनी मला मामाच्या गावी शिकायला ठेवलं. माझे मामा म्हणजे हाडाचे शिक्षक. त्यांनी माझ्यावर जीव ओतला, माझ्यासाठी खूप कष्ट केले. आज मी जो तुमच्यासमोर उभा आहे ना, ही माझ्या आजोळची शिदोरी आहे. सर्व गाव अवाक झालं. त्याचा शब्द न शब्द कानात जीव आणून सर्वजण ऐकू लागले. त्याच्या प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा कडकडाट होत होता. बाबूराव कलावतीबाई आनंदाश्रुत न्हाऊन निघाले होते. त्याच्या वागण्या बोलण्याची शैली, त्याच्या मामांनी रुजवलेले संस्कार पाहून गाव अचंबित झालं होतं. तो पुढे म्हणाला, मी मामांना वाढदिवसाला काय भेट देणार म्हणून विचारलं होतं. तेव्हा मामा म्हणाले होते की तुला जीवनभर पुरणारी शिदोरी देईन. हीच ती शिदोरी. कोणताही माणूस त्याच्यावर बालपणात बिंबवलेल्या संस्कारांप्रमाणे आयुष्यभर आचरण करतो. कोणत्याही मौल्यवान वस्तूपेक्षा मामांनी दिलेली संस्कार रूपी भेट अमूल्य आहे. त्याचे भाषण ऐकून विलास खूप हैराण झाला. आनंदाचा एक एक शब्द त्याच्या जिव्हारी लागत होता. भाषण ऐकून घरी
1: आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुकेश कुमार. संसद का मॉनसून सत्र कल से शुरू. दोनों सदनों के सुचारू संचालन के लिए सर्वदलीय बैठक आज. राष्ट्रीय परीक्षा एजेंसी

0: आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकार सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहे. हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची

विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसईने इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून डिजीलॉकर रिझल्ट्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार सीबीएसईनं या वर्षापासून इयत्ता 10वीसाठी 2 बोर्डाच्या परीक्षा सुरू केल्या. मुख्य बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाली तर दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे दरम्यान झाली होती. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झालं असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. बनावट किंवा एआय निर्मित ओएमआर शीट्स सादर केल्यास तक्रारदारांवर गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं दिला आहे. तपासणीसाठी अलीकडेच सादर केलेल्या अनेक ओएमआर शीट्स बनावट किंवा कृत्रिमरित्या एआयद्वारे तयार केल्याचं आढळून आल्यामुळे सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. दुरुस्तीसाठी सादर केल्या जाणाऱ्या ओएमआर शीट्सबाबतच्या गैरप्रकारांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी तपासणीसाठी मूळ ओएमआर शीट्स सादर करण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामानाच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्री अमरनाथजी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशापर्यंत बालताल आणि नुनवान चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्री माता वैष्णोदेवी देवालय मंडळानंही वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. हवामान परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि भाविकांसाठी परिस्थिती सुरक्षित असेल तरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि जलाशयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 या कक्षीय प्रक्षेपकाचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण कामगिरीमुळे भारत हा खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा जगातला 3रा देश ठरला. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे भारतात झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं. या रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. स्काय रूट एरोस्पेस या हैदराबादमधल्या भारतीय कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याच चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. परेश मुकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर या सर्वोत्कृष्ट लघुपटाला पारितोषिक मिळालं तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला शिक्षा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने इराणवर नव्याने हवाई हल्ले सुरू केले.
होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू

0: जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. युद्धापूर्वी जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठा जलमार्गाने होत होता. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीपटेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेनं जुळवून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. 2024 क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ 2-3 ट्रिलियन डॉलर इतकी होती. आगामी 5 वर्षात ती 6 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वेगाने होत असलेल्या या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या 2 भूकंपांमुळे झालेल्या मृतांची संख्या 5119 पोहोचली आहे. दरम्यान यातून सावरण्यासाठी आणि पुनर्बांधणीच्या कामांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 346 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या आपत्कालीन आर्थिक मदतीची घोषणा केली असल्याचं व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काल हंगेरीतील बुडापेस्ट इथं झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलनं महिलांच्या 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 53 किलो आणि 57 किलो वजनी गटातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं आणखी 2 रौप्यपदकं आपल्या खात्यात जमा केली. 53 किलो वजनी गटातील चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे स्वीडनच्या एम्मा जोना डेनिस मालग्रीन विरुद्धची सुवर्णपदकाची लढत गमवावी लागल्यामुळे भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघालला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या 3rd स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. 1966 अंतिम सामन्यात सर जेफ हर्स्ट यांच्यानंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट मॅचमध्ये हॅट्रिक साधणारा बुकायो साका हा इंग्लंडचा केवळ दुसरा खेळाडू ठरला. दुसऱ्या सत्रात 2 गोल करत किलियन एम्बापेने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली. एम्बापेने कारकिर्दीतील 22 गोलचा टप्पा गाठला जो मेस्सीपेक्षा एकाने जास्त आहे. या स्टार स्ट्रायकरनं स्पर्धेचा समारोप 10 गोलसह केला. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीत तो मेस्सीपेक्षा 2 गोलनं पुढे राहिला. दरम्यान आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा 3रा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथं खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या 2ऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
2: श्रोतेहो, पायी वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात आज 19 जुलै रोजी आपण ऐकणार आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काल पार पडलेल्या निमगाव केतकी ते इंदापूर प्रवासावर आणि तिथल्या अद्भूत गोल रिंगणावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन गौरी लागू, निर्मिती सहाय्य आहे गौरव शिंपी यांचं, तर सादरकर्ते आहेत विक्रांत मंडपे.

0: रामकृष्ण हरी श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव येतो. लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढच्या मुक्कामाकडे वाटचाल करत असते. पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल इंदापूरमध्ये संपन्न झाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. असाच काहीसा अनुभव या रिंगण सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांनाही आला. काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पहाटेच निमगाव केतकी इथून प्रस्थान ठेवलं होतं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल सकाळी 11 सुमाराला इंदापूर गाठलं. इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीमती कदम विद्यालयाच्या प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. तिथे भव्य मंडप उभारून रिंगणाची पूर्वतयारी करण्यात आली होती. तुकोबारायांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून, फुलं आणि गुलाल उधळून रथाचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले. मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदाने धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वानं दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला. ऐकूया या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यातली काही क्षणचित्र.
1: माझं नाव ईश्वर गणपत पाटील, राणा शिवाजीनगर, फोर्थ मेन फर्स्ट क्रॉस, बेळगाव. मी जवळजवळ 49 वारी असणार आहे. सुरुवात आमची कशी झाली म्हटल्यानंतर, जे गुरु मला भेटले त्या गुरुंनी मला हे मार्गदर्शन दिले. रिंगणाविषयी म्हणजे, रिंगणामध्ये अश्व दोन धावतात, ते त्याच्या मागं बरीच हजारो लोक त्याच्या पायाची माती घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतोय. कोणा मिळते न मिळते तो भाग निघाला, मात्र ते अशा येऊन भव्य प्रमाणात होते. ते अश्वांचं म्हणजे ते साक्षात माऊली एका अश्वावर आरूढ झालेली असते असं रिंगण होते ते.
2: माझं नाव वैशाली संभाजी बारणे. खूप छान, मी मग 6 झालं मी हा कार्यक्रम बघायला खास येते. रिंगणामधले अश्वांचं रिंगण खूप छान असतं.
3: प्रतीक्षा बारणे, माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, खूप छान आहे. मी पहिल्यांदा बघितलंय, त्याच्या आधी नव्हतं बघितलं. अश्वांचं रिंगण छान होतं, पोलिसांचं छान होतं, सगळ्यांचं.
4: माझं नाव निशा मारुती बारणे. मी पण इथं पहिल्यांदाच आले होते, पण ते सगळं बघून अनुभव लय भारी भेटला. असं वाटतं की नेक्स्ट टाइम पण येऊ.
5: छान वाटलं, डोळ्याचं पारणं फिटणारा सोहळा आहे.
6: मी रस्ता सुरक्षा दल वाहतूक सुरक्षा कोकण विभाग डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी. या ठिकाणी आम्ही साक्षरता वारी, नशामुक्ती आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यासाठी आलो. आणि हे इंदापूरमध्ये असं भव्य दिव्य असं जो रिंगण सोहळा झाला, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कार्यामुळे, पावन आशीर्वादांमुळे आज या ठिकाणी या सर्व जनतेनं इंदापूरकरांनी जे रिंगण स्वाहित केला, खूप असं अविस्मरणीय क्षण राहील. मानाच्या स्थान जर म्हटलं तर खरोखर एक कौतुकास्पद आहे आणि आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
0: श्रोतेहो, कालच्या या नयनरम्य सोहळ्याला साता समुद्रापार पोचवण्याचं काम केलं फेसबुक दिंडीनं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवण्याची संधी या उपक्रमामुळे अनेकांना मिळाली. फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांच्याशी संवाद साधलाय गौरव शिंपी यांनी. ऐकूया.

0: नमस्कार, आपल्यासोबत आहेत फेसबुक दिंडीचे संस्थापक श्री स्वप्नील मोरे.
1: नमस्कार रामकृष्ण.
0: स्वप्नील, दरवर्षी तुम्ही फेसबुक दिंडीच्या माध्यमातून काही ना काही आउट ऑफ दी बॉक्स आयडियाज काढतात आणि युथला या वारी परंपरेशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. तर यावर्षी छोटा वारकरी ही संकल्पना तुम्ही राबवली आहे, तर ती नेमकी तुम्हाला कशी सुचली, या उपक्रमाची सुरुवात कशी झाली याच्याविषयी आम्हाला सांगा.
1: नमस्कार गौरव. फेसबुक दिंडीचा आपण आता उल्लेख केला, आपण फक्त तरुणांसाठी फेसबुक दिंडी सुरू केली होती. तरुणांना वारीची गोडी लागावी, वारीमध्ये त्यांना काय होतं हे थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न करा फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून. एक मोठा ऑडियन्स, थोडक्यात एक लहान मुलांचा ऑडियन्स आपल्या मिस झाला होता असं मला वाटतंय. आणि सुदैवाने माझ्या मुलीची वारी ठेवली आहे आणि वारीला तो वारी म्हणजे काय मला सांगता आलं नाही. जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिने मला विचारलं की वारी म्हणजे काय, तर आपण त्यांना त्यांच्या भाषेत तर नाही सांगू शकत. आता काही माध्यम आपल्याकडे नव्हतं, तर मी छोटा वारकरी हे कॅरेक्टर बनवलं मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते. आपण ते गुढी पाडव्याच्या दिवशी यावर्षी लॉन्च केलं आणि या कॅरेक्टरच्या माध्यमातून हे लहान मुलांना वारी म्हणजे काय, वारीमध्ये जे काही आता शेड्यूल आहे वारीचं, वारी तिथं कुठे सांगते, वारीमध्ये काय काय होतं, कसं होतं, त्याला काय परंपरा काय ते सांगतोय आपण त्याच्या माध्यमातून. आणि याच बरोबर आपण काही संतांचे विचारही त्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना खूप आवडतंय.
0: वा, खूप सुंदर उपक्रम आहे हा. या उपक्रमाला मुलं, पालक आणि वारकरी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि एखादा काही खास अनुभव असेल तर तोही आम्हाला सांगा.
1: खूपच सुंदर असा प्रतिसाद मिळतोय आणि याचे काही कॅरेक्टर बनवलेले आहेत मेन एक्टर्स आणि ते आणि आता वारी माझी तू जर पाहिला असेल तर तो कॅरेक्टरच वारी करतोय माझ्या बरोबर. आणि त्या निमित्ताच्या नजरेत पण आपण वारी दाखवायचा प्रयत्न करतो. जेही मुले त्याला पाहतात कुठू आले आणि त्याला हात लावतात देत काय राय विचारतात देत आणि त्या सगळ्याच्या बरोबरच आपण फक्त स्ट्रीम मध्ये मुलांना आरोग्य ठेवता. आपण काही मर्चेंडाईज बनवले ते की काही एज्युकेशन गेम्स आहेत वारकरी संप्रदायाच्या. वारकरी संप्रदायामध्ये ना चंद्री पुन्हा खूप महत्व आहे. चंद्रपूर हे सहा विचार आहेत मानवाचे, काम, चोर, लोभ, मोह, मद. या विचारांवर जर विजय मिळवला तर वारकरी खरे बनलो आपण. आता थोडक्यात यात महत्व आहे छात्रांमध्ये आणि या विचारांवर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला काय येते समजून घेणं खूप महत्वाचं आहे लहान मुलांसाठी. सोबतच आपण काही वर्णाक्षरांची गेम केली अ आ यु जी आहे ती आपण वारकरी संप्रदायाची बनवू शकतो. म्हणजे अभंग, आ म्हणजे आळंदी, ने म्हणजे ज्ञानेश्वर, अशा पद्धतीचे कार गेम आहे जी लहान मुलांना आपण शिकवू शकतो, देऊ शकतो, त्यांना ते गिरवायला दिलेले आहे. आपण या माध्यमातूनही आपण ऑफलाईन माध्यमातूनही छोटा वारकऱ्यांना वारकरी संप्रदायाची गोडी त्याची लागेल या दृष्टीने काम करतो.
0: स्वप्नील, तुमच्या असेच नवीन नवीन उपक्रम सुरू राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद रामदेव वाडी.
2: वारीमध्ये सहभागी झालेल्या सुशिक्षित तरुणाईनीही या सोहळ्याकडे आपल्या कलात्मक आणि अभ्यासू नजरेतून पाहिलंय. परंपरा आणि आधुनिक विचारांचा सुंदर संगम त्यांच्या अनुभवातनं उमटताना दिसतो. श्रद्धा, समता, शिस्त, सामूहिकता आणि माणुसकीचे धडे त्यांना या वारीतनं नव्याने गवसले आहेत. आपल्या कलेतनं, लेखणीतून आणि अनुभवातून त्यांनी वारीचे विविध रंग टिपले आहेत. ऐकूया छायाचित्रकार, लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भावनांचा हा यूथ कोलाज.
3: विटेवरी उभा कटेवरी हात,

0: विठ्ठला श्री विठ्ठल म्हणजे ह्या आसमंतात नादलेला एक स्वर। नमस्कार सार्थक महाराज वांकर अकलूज, आपणास एक युवा वारकरी म्हणून हे उद्दिष्ट की वारी जी आहे हे जगण्याचं माध्यम आहे, वारी हे आपल्याला कसं जगायचं हे शिकवते, कसं वागायचं हे शिकवते, कसं निभवायचं हेही शिकवते आणि कसं राखायचं हेही शिकवते। कारण वारीत आपल्याला नेहमी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी भेटतात। ज्येष्ठ मंडळींकडनं आपल्याला शिकायला काय मिळतं, तर आपल्या आयुष्यात आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे। आणि अभंग, भजन, गवळणी, भारूड, कथा, कविता हे जे सर्व काही आपली साहित्य संपदा आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली, ही साहित्य संपदा प्रत्येक युवकांना एक जगण्याचं माध्यम देते आणि जो वाचेल तो भारतीय ठरेल, तो एक युवा वारकरी ठरेल। रामकृष्ण हरी।
1: रामकृष्ण हरी। मी दिशा तासगावकर। वारी हा शब्द कानावर पडताच मनात एक वेगळाच उत्साह संचारतो। ही वारी आपल्याला एकमेकांशी जोडते।

0: अहंकार विसरायला भाग पाडते आणि सेवेतून भक्तीचा अर्थ समजावून सांगते. कवित्री म्हणून मला वारीतील सर्वात भावणारा क्षण म्हणजे पालखीची दर्शनाची प्रतीक्षा. सकाळपासून तिची आतुरतेने वाट पाहणे, घरून आईने प्रेमाने बनवलेले खाऊ घेऊन वारकऱ्यांना वाटणे ही आमच्या घरची अनेक वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत तितक्या श्रद्धेने आणि अभिमानाने पोचवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
1: मी प्राध्यापक पार्थ खडीलकर. पंढरपूरची वारी ही मला अत्यंत आपुलकीची वाटते, कारण मी एक मराठीचा प्राध्यापक आहे आणि भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम आपल्या संतांनी आणि संत साहित्यानं केलंय. पंढरीचा विठोबा कसा आहे तर तो सामान्य माणसासारखा आहे. कांबळ खांदी वाहण पायी डोई समुंडासे, श्यामल वर्णी सान रूपते सोजवळ मज भासे, अशा या पंढरीच्या सावळ्या विठोबा भोवती अगदी पहिल्यापासूनच पुष्कळशी साहित्य निर्मिती झाली आणि त्यामुळे मध्ययुगात भाषा जिवंत राहिली. पांडुरंग या देवतेभोवती आणि वारीच्या प्रेमळ अभिसरणाभोवती मराठी मने आणि मराठी मनांवर संस्कार करणारी समग्र संतवाणी फिरते आहे. आषाढी कार्तिकीची ही वारी दिंड्या पताकांमधून प्रवाही राहतेच, पण त्याही पेक्षा जास्त ती सामान्य लोक ते परमेश्वर असा भेदाभेद अमंगळ मानणारा संवाद साधते. आषाढात निसर्गाचं सुस्नात असं वातावरण, अबीर बुक्क्याचा आणि तुळशीचा धुंद करणारा गंध, टाळ्यांच्या हव्या हव्याशा किणकिनाटात आजीचा सुरकुतला हात धरून दिंडीमध्ये चालताना तिने शिकवलेला एक श्लोक आजही या दिवसात आठवतो आणि त्यामुळे विठोबा अधिकच जवळचा वाटायला लागतो. तो असा, विठोच्या हाती लाल रंगीत काठी, विठो खेळीतो भिवरे वाळवंटी, तुरा खोविला तुळशी मंजिरीचा, विठो देखिला सावळा पंढरीचा.
2: माझं नाव मुदित गावकर. मी व्यवसायाने फोटोग्राफर आहे आणि मुंबईचा राहणारा आहे. गेली 4 वर्ष पंढरीची वारी करत आहे. पंढरीची वारी ही आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचं काम करत असते. वारीच्या दरम्यान रात्री झोप होईल की नाही ह्याची काही खात्री नसते, कारण कधी रात्री तंबूत पाणी असतं, कधी चिखल असतं. रात्रीचं जेवण किती वाजता मिळेल ह्याची सुद्धा खात्री नसते. तर हडपसरून सासवडचा प्रवास गेल्या रविवारी 18 तासाचा झाला. म्हणजे सकाळी 6 वाजता निघालेला वारकरी रात्री 12:30 वाजता सासवडला पोचला. त्यानंतर समाज आरती झाली आणि मग त्यानंतर ते वारकरी जेवली. या सगळ्या गोष्टींची आपल्या सवय नसते, कारण शहरात राहत असताना आपल्याला एका मर्यादित वेळेत सगळं मिळत असतं आपल्या सोयीप्रमाणे. पण वारीत आपल्या सोयीसारखं असं काही घडत नसतं. ह्याच्याने काय होतं, आपल्यामध्ये एक समाधानी वृत्ती डेव्हलप होते, जी आज फार महत्वाची आहे. आजचा यूथ इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गुंतून असल्यामुळे त्याची फार चिडचिड होऊ लागते आपल्या मनासारखं जर घडलं नाही तर. पण वारीत आपण ते शिकतो, समाधान जसं आहे त्यात नाही तर ते ॲक्सेप्ट करायचं. आणि ह्या गोष्टीला संतांनीसुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे. तर तुकाराम महाराज त्यांचा एक खूप प्रसिद्ध असा अभंग आहे, ज्यात ते म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असो द्यावी समाधान. किंवा अजून एक दुसरा अभंग आहे ज्यात सावता माळी महाराज म्हणतात की समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसेचं राहावे. आणि ही गोष्ट आजच्या युथला डेव्हलप केली पाहिजे आणि ती वारीत डेव्हलप होत असते.
3: काल पार पडलेल्या या अद्भुत सोहळ्याच्या मागे असलेला इतिहास, संत परंपरेचा समृद्ध वारसा आणि वारीचं आध्यात्मिक अधिष्ठान आपल्या रसाळ वाणीत उलगडून सांगतायत युवा कीर्तनकार ऋता नवाथे.
4: मी ऋता नवाथे, भारतीय विद्याभवन परांजपे विद्यामंदिर इथे माध्यमिक विभागात मी मराठी विषय प्रमुख म्हणून काम करते. त्याचप्रमाणे मी नारदीय कीर्तन करते. खरं तर आषाढ महिना जवळ येतो तसं विठुरायाला कधी एकदा डोळे भरून पाहतो असं प्रत्येक वारकऱ्याला वाटत असतं. प्रत्येक जण भक्तिमय वातावरणात अगदी रममाण होऊन जातो. कुठेच भेदभाव नाही. एकमेकांशी दुवा साधत ही वारी कधी पंढरपूरला पोहोचते कुणालाच कळत नाही. वारीविषयी महत्व सांगताना आर्याकार म्हणतात, भक्तियुक्त ती वारी

अहो, मुखामध्ये नाम आणि पायी वारी केली तरी जन्माला पुन्हा पुन्हा येण्याची ही वारी तरी नक्कीच चुकेल असा भाव प्रत्येकाच्याच मनात असतो. वारी म्हणजे शिस्त, भक्ती आणि मानवी मूल्यांचा अनोखा संगम आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने अध्यात्मात आणि समाजात स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. या वारीमध्ये महिला संतांच्या पालख्यांना आणि दिंड्यांना अत्यंत आदराचं स्थान आहे. समानतेचा संदेश देणारी ही वारी. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती तेव्हा वारकरी संप्रदायानं त्यांना अभंग रचण्याचं आणि दिंडीचं नेतृत्व करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आजही हजारो महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या वारीला जात असतात. थोडक्यात काय, वारी केवळ पंढरीला जाण्याची वाट नाही तर माणसाला माणसाशी जोडणारी जीवन पद्धती आहे. चला तर मग आपणही या वारीत सहभागी होऊया.

0: नाला।
1: श्रोतेहो, राज्यभरातून निघालेल्या दिंड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतो आहे। आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाले आहेत। लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंड्या, पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाचा सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात वारी मार्गावरचे भाविक आनंदून जात आहेत आणि त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मजल दरमजल करत पंढरपुराकडे आपली वाटचाल करत आहेत। कालचा आपला इंदापूर इथला मुक्काम संपून पालखी ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात आज 19 जुलै रोजी सराटीच्या दिशेने वाटचाल करते आहे। सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे। गोड विठुनामाच्या गजरात ही पावले चालती पंढरीची वाट। याच भक्तिभावासह आम्ही सोबती आहोतच, पुन्हा भेटूया। आजच्या या आकाशवाणी वृत्तांतातून आता आम्ही आपला निरोप घेतो। तोपर्यंत नमस्कार, रामकृष्ण हरी।

0: हॅलो फ्रेंड्स, इंजिनियर युअर फ्युचर या प्रायोजित मालिकेमध्ये सर्व युवा मित्रमैत्रिणी, पालक आणि श्रोत्यांचं मी सिमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे.
1: निर्मिती आणि संकल्पना सिमंतिनी कुंडीकर, MSS इंजिनिअरिंग कॉलेज अँड टेक्नॉलॉजी जालना.
0: MSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जालना. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीमधून आपण MSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जालना या महाविद्यालयाविषयीची महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉक्टर SK बिरादार सर. सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.
2: नमस्कार मॅडम.
0: एम्पॉवरिंग माइंड्स बिल्डिंग फ्युचर्स,
1: MSS इंजिनिअरिंग कॉलेज अँड टेक्नॉलॉजी जालना.
0: MSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जालना, अप्रूव्ड बाय AICT, न्यू दिल्ली, DTE मुंबई, अफिलिएटेड टू डॉक्टर बाटू लोणेरे. वी सर्व पॉलिटेक्निक अँड BTech कोर्सेस. अवेलेबल ब्रांचेस: कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग अँड

0: building futures.
1: MSS Engineering College and Technology, Jalna.
0: MSS College of Engineering and Technology, Jalna. Approved by AICT, New Delhi, DTE, Mumbai. Affiliated to Dr. Batu Lonere. We serve Polytechnic and BTech courses. Available branches, Computer Science and Engineering, Mechanical Engineering, Civil Engineering and Electrical Engineering. Quality education, experienced faculty, career focused and student development. Admissions open for academic year 2026-27.
1: MSS Engineering College and Technology, Jalna.
0: आपल्या महाविद्यालयाचा कोड, वेबसाईट आणि कॉन्टॅक्ट नंबर. आपण अनेक विद्यार्थी आज ही मुलाखत ऐकत आहेत आणि ज्यांना आपल्या MSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जालना शहरातल्या या अनुभवी आणि चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल, त्यांनी संपर्क कसा करावा यासाठी प्लीज आपण हे द्यावं.
2: जालना जिल्ह्यातलं हे एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि माझ्या महाविद्यालयाचा डीटीचा कोड नंबर आहे EL2138.
0: ओके.
2: आमच्या महाविद्यालयाची वेबसाईट आहे www.msscetjalna.org आणि टेलिफोन नंबर आहे तो 24 hours चालू राहतो 02482-262055. हे महाविद्यालय मॅडम नागेवाडीला आहे जालन्यामध्ये आणि जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर ते कॉलेज आहे आणि अत्यंत मेन रोडला हे कॉलेज असल्यामुळे त्याची जाण्यायेण्याची सुद्धा फार चांगली सुविधा आहे मॅडम.
0: वा, खूपच छान. मला वाटतं अनेक विद्यार्थी जे आहेत जालना या MSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीज या महाविद्यालयाचा नक्कीच विचार करतील आणि ऑप्शन फॉर्ममध्ये नक्कीच आपल्या महाविद्यालयाची नोंद करतील अशी आशा करूयात. आता आपण अभियांत्रिकी प्रवेशाच्या प्रक्रियेकडे वळूयात सर. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ही जी आहे तर 12वी पास झालेल्या, PCM एंट्रन्स पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही प्रक्रिया म्हणजे खरं तर एक दिव्य असतं, कारण त्यांना या बाबतीतलं फारसं काही माहिती नसतं. आणि एका नावाजलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी जर याबद्दल छानसं मार्गदर्शन केलं तर ते एक ऑथेंटिक मार्गदर्शन ठरू शकतं, नाही का? तर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचं स्वरूप आपण थोडक्यामध्ये कसं समजून सांगाल
2: मॅडम? खरं म्हणजे अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्यासाठी सगळ्यात आधी विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागते. इंजिनिअरिंगची सीवी MSc सीईटी द्यावी लागते, जी महाराष्ट्र शासनाचं सीईटी सेल आहे त्यांच्या मार्फत ती कॅरी होते. यामध्ये मॅडम आमच्या कॉलेजला सीईटीचं सेंटर सुद्धा होतं.
0: ओके.
2: त्या सीईटीच्या सेंटरला जवळपास 4000 विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा दिली आणि त्या दरम्यान आम्ही विद्यार्थ्यांना पूर्ण काउन्सिलिंग केलं, बऱ्यापैकी त्यांना माहिती दिली कशी प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर आता स्क्रुटिनी सेंटर्स, आता ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर स्क्रुटिनी सेंटर्स सगळ्यात आधी येतात. ते स्क्रुटिनी सेंटर सुद्धा माझ्या महाविद्यालयामध्ये आहे आणि साधारणपणे 1250 विद्यार्थ्यांनी आमच्या स्क्रुटिनी सेंटरला भेट देऊन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं कन्फर्मेशन केलेलं आहे. मॅडम ह्याच्यामध्ये 4 टप्प्यामध्ये प्रवेश प्रक्रिया होते साधारणपणे. पहिला टप्पा असतो की रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंटचं कन्फर्मेशन, सगळं सबमिट केल्यानंतर कन्फर्मेशन करायचं. तर ही पहिला टप्पा असतो. आता पहिला टप्पा सध्या चालू आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनची डेट, साधारणपणे ऍडमिशनची प्रक्रिया ही 4 टप्प्यामध्ये चालू राहते. पहिला टप्पा आहे रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन ऑफ द डॉक्युमेंट. तर ही पहिला टप्पा सध्या चालू आहे. साधारणपणे रजिस्ट्रेशन 2 जुलै ते 16 जुलै पर्यंत वेळ दिलेली आहे सीईटी सरनी. त्यानंतर कन्फर्मेशनची आणि फिजिकल व्हेरिफिकेशनची जी डेट आहे ती 3 जुलै पासून ते 17 जुलै पर्यंत आहे. हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल मॅडम. आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साधारणपणे 19 जुलैला लागेल आणि त्याच्यानंतर 20 ते 22 जुलै पर्यंत दुसरा टप्पा सुरू होईल. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे जर काही करेक्शन्स असतील किंवा काही तक्रारी असतील, कुठलं डॉक्युमेंट त्यांचं अपलोड करायचं बाकी राहिलेलं असेल, अशा सगळ्या ग्रिव्हियन्सचं निराकरण होतं आणि मग निराकरण झाल्यानंतर तिसरा टप्पा सुरू होतो ज्याच्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट टाकते आणि मग ऑप्शन फॉर्म फिलिंगची डेट येते आणि चौथ्या टप्प्यामध्ये मग महाविद्यालयात जाऊन त्यांना ऍडमिशन पक्क करावं लागतं. अशा पद्धतीने 4 टप्प्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते ऍडमिशनची.
0: ओके सर. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक समजून घेत असताना महत्वाचा एक प्रश्न असतो, तो म्हणजे ऑप्शन फॉर्म कसे भरावेत आणि महाविद्यालयांची निवड करताना आपण काय काळजी घ्यावी, तर याबद्दल काय सांगाल सर?
2: मॅडम सगळ्यात महत्वाचं की मागच्या वर्षीचा जो कटऑफ आहे, प्रत्येक विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील होत असताना त्याच्या मनामध्ये एक शाखा पक्की असते, म्हणजे मला ह्या शाखेला, कॉम्प्युटरला घ्यायचं आहे किंवा मला

0: मेकॅनिकल इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे, तर विद्यार्थ्याच्या मनामध्ये कुठल्या शाखेला आपल्याला जायचं आहे हे पक्कं त्यांनी केलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग कुठल्या कॉलेजला जायचंय याच्याबद्दल त्यांनी अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्रभर जे चांगले चांगले कॉलेजेस आहेत त्याचा कट ऑफ मागच्या वर्षी काय होता त्याचा अभ्यास सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. कारण ऍडमिशनची प्रक्रिया चालू होत असताना पहिल्या राऊंड मध्ये पहिला ऑप्शन जर असेल तो पहिल्या राऊंड मध्ये पहिला ऑप्शन कंपल्सरी आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये पहिले तीन ऑप्शन जे देतात ते कंपल्सरी तिथे ऍडमिशन घ्यावंच लागतं, आणि तिसऱ्या राऊंड मध्ये सहा ऑप्शन जे आहेत पहिले सहा ऑप्शन त्याच्यामध्ये कंपल्सरी ऍडमिशन घ्यावं लागतं. त्याच्यामुळे मुलांच्या डोक्यामध्ये ही कल्पना फिक्स पाहिजे की मला कुठल्या शाखेला जायचं आणि कुठल्या महाविद्यालयामध्ये टेंटेटिव्हली जायचंय. अशा पद्धतीने त्यांनी शाखा आणि महाविद्यालयाची यादी तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून ऑप्शन फॉर्म भरत असताना त्याच्या मनात कुठली अँबिग्युटी येणार नाही, आणि ते अँबिग्युटी न घेता तो कन्फर्म जे ज्या शाखेला आणि ज्या महाविद्यालयात जायचंय त्याचे ऑप्शन तो टाकू शकेल. थोडासा अभ्यास विद्यार्थ्यांनी ह्या बाबतीत करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: खूपच छान, अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती देत आहात. आज असंख्य विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालकही ही मुलाखत ऐकत आहेत सर. आणि फॉर्म भरत असताना किंवा ह्या प्रक्रियेमध्ये छोट्या छोट्या काही अशा चुका होतात सर, की ज्या चुकांमुळं बऱ्याचदा योग्य ते महाविद्यालय योग्य ती शाखा निवडणं खूप अवघड होऊन बसतं, तर अशा कॉमन चुका कोणत्या होऊ शकतात याबद्दल काही सांगू शकाल का सर आपण?
0: मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी कधी कॉलेजचं नाव सारखं असतं. एखादी संस्था असते त्याचं कॉलेज दहा ठिकाणी असतं. विद्यार्थ्यांना असं वाटतं की पुण्याचं कॉलेज त्याला निवडायचं आहे किंवा जालन्याचं कॉलेज निवडायचं आहे, मग तो त्या नावाच्या दुसऱ्या कुठल्या तरी महाविद्यालयात तो ऑप्शन फॉर्म भरून देतो, आणि मग जर अशा ठिकाणी जर त्याचा नंबर लागला तर मग त्याला तिथं कंपल्सरी ऍडमिशन घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: तर ह्या चुका त्यांनी टाळणं गरजेचं आहे. आणि कधी कधी बऱ्याच विद्यार्थ्यांना सीईटीचं पर्सेंटेज जास्त असतं परंतु ट्युशन फी वेगर स्कीम मध्ये तो अप्लाय करतच नाही, ही पण चूक त्याच्याकडून होऊ शकते. इथं फ्री एज्युकेशन भेटू शकतं त्याला. अशा पद्धतीचं जी शासनाची सवलत आहे ती सवलत सुद्धा त्याच्याकडून मिस व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे संपूर्ण अभ्यास करून आणि एखाद्या चांगल्या स्कुटिनी सेंटरवर जाऊन, आता माझ्याकडे मागच्या वर्षी जवळपास 1250 विद्यार्थ्यांनी आमच्याकडे येऊन ऑप्शन फॉर्म भरला. तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली जर ऑप्शन फॉर्म भरता आला विद्यार्थ्यांना तर ते अत्यंत चांगलं होतं आणि त्या चुका विरहित ते काम सगळं होऊन जातं.
1: वा, खूपच छान. तर दोस्तो, हो, डॉक्टर एस के बिरादार सर आपल्यासोबत 3 दिवस मुलाखतींमधून आपल्याला भेटणार आहेतच. एम्पॉवरिंग माइंड्स बिल्डिंग फ्युचर्स.
2: MSS इंजिनिअरिंग कॉलेज अँड टेक्नॉलॉजी जालना.
1: MSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जालना. अप्रूव्ड बाय AICTE, न्यू दिल्ली, DTE, मुंबई. अफिलिएटेड टू डॉक्टर बाटू लोणेरे. वी सर्व पॉलिटेक्निक अँड BTech कोर्सेस. अवेलेबल ब्रांचेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. क्वालिटी एज्युकेशन, एक्सपिरियन्स फॅकल्टी, करिअर फोकस्ड अँड स्टुडंट डेव्हलपमेंट. Admissions open for academic year 2026 and 2027.
2: MSS Engineering College and Technology, Jalna.
1: आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात.
0: हा मॅडम, मी सुद्धा आपला खूप आभारी आहे मॅडम, आपण मला मुलाखतीसाठी इन्व्हाइट केलं आणि मला ती संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा आकाशवाणी परभणीचा खूप खूप आभारी आहे मॅडम, धन्यवाद.
1: सो फ्रेंड्स, ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर 2026 and 2027. टेक केअर अँड बाय बाय.
2: निर्मिती आणि संकल्पना सिमंतिनी कुंडीकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात इंजिनियर युअर फ्युचर या कार्यक्रमाचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित केला.
4: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM band 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
3: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरात हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटातील समीर यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे अनु मलिक यांचं.

अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरात समीर यांची हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटातील अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेली रचना आपण ऐकली. श्रोते हो लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात हम तुम्हारे है सनम या चित्रपटातील शीर्षक गीतरचना ऐकूयात. ही शीर्षक गीतरचना आहे समीर यांची, संगीत आहे निखिल विनय यांचं.

श्रोते हो निखिल विनय यांनी संगीतबद्ध केलेली हम तुम्हारे है सनम या चित्रपटातील शीर्षक गीतरचना आपण ऐकलीत अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या युगल स्वरात. ही रचना होती समीर यांची आणि या रचनेवरच आजचा आपला

0: सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा आनंद श्रोतेहो आपण घेतलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम यांच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमची यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, यानंतर 9:35 वाजून उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नेहा राजपाल यांनी गायलेली सुगम गीतरचना संगीतबद्ध केली ती उदय अभिजित यांनी. श्रोते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता रामदास कामत यांनी गायलेली ययाती देवयानी या नाटकातील पदरचना ऐकूयात. ही पदरचना आहे कवी कुसुमाग्रज यांची, संगीत आहे जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: मत्स्यगंधा या नाटकातलं पद आपण ऐकलं रामदास कामत यांच्या आवाजात.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी बालगीत रचना ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आहे उमाकांत काणेकर यांची.

0: उमाकांत काणेकर यांची बालगीत रचना आपण ऐकलीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात. या बालगीत रचनेला संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. आणि या बालगीत रचनेबरोबरच आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. श्रोतेहो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेतला आता आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, आमचा यानंतरचा कार्यक्रम आहे एक ही फिल्म के गीत. तत्पूर्वी ऐकवत
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोते हो, एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमा अंतर्गत आज आपण हम साथ साथ है या चित्रपटातील देव कोहली आणि आर किरण यांच्या काही गीतरचना ऐकणार आहोत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण. या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोते हो, कार्यक्रमातली सुरुवातीची गीतरचना ऐकूयात.

श्रोते हो एक ही फिल्म के गीत या कार्यक्रम अंतर्गत हम साथ साथ है या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातली सुरुवातीला शीर्षक गीतरचना आपण ऐकलीत हरिहरण अनुराधा पौडवाल कुमार सानवाल कायज्ञिक उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. ही रचना होती देव कोहली यांची.

ಹರಿಹರನ್ ಘನಶ್ಯಾಮ್ ವಾಸ್ವಾನಿ, ಸಂತೋಷ್ ತಿವಾರಿ आणि प्रतिमा राव यांनी गायलेली रवींद्र रावल यांची गीतरचना श्रुती आपण ऐकलीत. हम साथ साथ हे या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटातील ही शेवटची गीतरचना ऐकूयात. कविता कृष्णमूर्ती, हरिहरण अनुराधा पौडवाल, कुमार सानू, अलका यज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात श्रुती हो ही रचना आहे आर किरण यांची.

ಕವಿತಾ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ, ಹರಿಹರನ್, ಅನುರಾಧ ಪೌಡ್ವಾಲ್, ಕುಮಾರ್ ಸಾನು, ಅಲ್ಕಾ ಯಜ್ಞಿಕ್ ಅಣಿ, ಉದಿತ್ ನಾರಾಯಣ್ यांच्या आवाजात श्रुती हो आर किरण यांची या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. आणि या गीतरचनेवरचा आजचा आपला एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. आज हम साथ साथ हे या चित्रपटातील राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरचनांचा आनंद आपण घेतलात. श्रुती हो एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

0: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी।
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत।

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी वृषाली सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील संत परंपरेतून

संतांनी केलेल्या साहित्यातून, त्यांनी केलेल्या अभंगांद्वारे जो मानवतेचा, शांततेचा, भक्तीचा आणि शिस्तीचा मार्ग, तसेच महाराष्ट्राचे कौतुक, वैभव ठरणारी आपली ही पंढरीची वारी, हे जगभराचं कौतुक ठरलेली आहे. श्रोते हो, आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कित्येक जनसमुदाय विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झाला आहे, वारीत सामील झाला आहे. तेव्हा आजच्या आपल्या या कार्यक्रमातून गाण्यांच्या रूपाने विठ्ठलाच्या रंगी लीन होऊयात. श्रोते हो, विठ्ठलाची वारी ही महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची भक्ती परंपरा आहे. दरवर्षी नेमाने लाखो वारकरी संतांच्या पालख्यांसह पायी चालत आषाढी वारी करून श्री विठ्ठल मंदिर इथं भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला जातात.

श्रोतेहो, पंढरीच्या वारीदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या यात प्रमुख पालख्या असतात. वारकरी वारीत अभंग, भजन आणि नामस्मरण करत पायी प्रवास करतात. ज्ञानोबा तुकाराम तसेच विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत, नामस्मरण करत, भक्ती, समता आणि समाज एकतेचा संदेश वारीतून दिला जातो. भक्ती हीच खरी संपत्ती, सेवा हाच खरा धर्म आणि समता हाच खरा

श्रोतेहो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील वारी ही सुमारे 700-800 वर्षांहून अधिक जुनी अखंड भक्ती परंपरा मानली जाते. श्री विठ्ठल मंदिर इथं भगवान विठ्ठल दर्शनासाठी पायी जाण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञान, भक्ती आणि समतेचा संदेश दिला. 17व्या शतकात संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांद्वारे विठ्ठल भक्ती घराघरात पोचवली. संतांच्या या जनजागृती कार्यामुळे, त्यांच्या विचारांमुळे वारकरी संप्रदाय अधिक व्यापक झाला.

श्रोती हो, 19व्या शतकात पालखी परंपरेत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याची शिस्तबद्ध व्यवस्था उभारली गेली. आजही त्याच परंपरेनुसार दिंड्या, पताका, टाळ, मृदंग, अभंग आणि नामस्मरण करत लाखो वारकरी स्वेच्छेने पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी परंपरेत भक्ती आणि माणुसकीला अधिक महत्त्व दिलं जातं, त्यामुळे वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक मजबूत आधारस्तंभ मानला जातो.

श्रुती हो, हातात टाळ, खांद्यावर पताका, असा हा वारकरी. श्रुती हो, वारकरी म्हणजे भगवान विठ्ठलाचा भक्त जो नियमितपणे पंढरपूरची वारी करतो, संतांच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि भक्ती, सेवा, समता आणि सदाचार यांना आपल्या जीवनात स्थान देतो. वारी करणारा तो वारकरी विठ्ठलाच्या अखंड भक्तीने, विठ्ठलावर अखंड श्रद्धा असलेला, संतांच्या विचारांचे आचरण, साधेपणा, प्रामाणिकपणा, व्यसनमुक्त जीवन आणि परोपकार अशी ही वारकऱ्याची ओळख.

श्रोतेहो, ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिभा, संत नामदेवांचा प्रचार, संत एकनाथ महाराजांचं परखड वचन आणि संत तुकाराम महाराज यांची अभंग आणि कीर्तनातून दिलेली उत्तम शिकवण ही वारकरी संप्रदायाचं एक वेगळं वैशिष्ट्यच आहे.

श्रोतेहो, विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या पावलात श्रद्धा, ओठांवर अभंग आणि मनात प्रेम असते. ज्ञानोबा तुकाराम याचा जयघोष करत ही परंपरा आजही अखंडपणे पुढे चालत आहे. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन वाऱ्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. आषाढी वारीला महाराष्ट्रासह देशविदेशातून लाखो भाविक सहभागी होतात.

श्रोतेहो, वारी ही केवळ तीर्थयात्रा नाही, तर ती भक्ती, समता, सेवा, शिस्त आणि मानवतेचा मनातून केलेला मोठा उत्सव आहे. संतांनी दिलेला एकतेचा, एकात्मतेचा संदेश आजही वारीतून जिवंत आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात फक्त विटेवर उभे असलेलं हे रूप डोळाभरून बघण्याची आस असते. आणि पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम याचा जयघोष असतो.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2000

0: 2026
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: खरीप हंगाम 2026.
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
4: श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
5: मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz वर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 11:05 झालेत. युवा दोस्तांसाठी युवा कट्टा हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. आजच्या कार्यक्रमात जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद प्रसारित करत आहोत. या संवादाचा भाग चौथा आज ऐकूयात.

हाय गाइज, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या युवा कट्ट या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. कामधेनु विद्या ह्य काले फलदायिनी, प्रवासे मातृसदृशी विद्या गुप्त धनम स्मृतम. अर्थातच चाणक्य म्हणतात, विद्या ही कामधेनूसारखी असते. कुठेही गेलं तरी ती आपली आईसारखी काळजी घेते. या श्लोकातून विद्येचं महत्व सांगितलेलं आहे. आता खरं तर कामधेनू म्हणजे काय, आपल्या इच्छा पूर्ण करणारी काय, असा पुराणात उल्लेख आहे. आणि विद्या म्हणजे शिक्षण. आता शिक्षण म्हणजे केवळ डिग्रीच नव्हे ह, कामापुरतं येणारं मराठी इंग्लिश सोबतीला असेल आणि याशिवाय कुठल्याही कला जर आपल्यामध्ये असतील, त्यासोबत व्यवहाराची जोड असेल, तर माणूस कुठल्या कुठे पोहोचू शकतो. आता प्रवास करताना प्रवासात भेटणारी अनोळखी माणसं, कधी न पाहिलेला देश, तेथील चालीरीती आणि अचानक येणारे संकट, तसेच हवामानातील बदल, या गोष्टीचा सामना करताना घाबरून न जाता जो माणूस आपल्या प्रसंगावधानाने यात बाहेर पडतो, तो व्यक्ती विद्वान असतो. आपल्या बुद्धिमत्तेच्या वाक्चातुर्याच्या बळावर माणसाचं मन तो जिंकून घेतो. परंतु आपली जी बुद्धिमत्ता विद्या आहे, त्याला कोणीही चोरून नेऊ शकत नाही. चाणक्य म्हणतात, अशी ही बुद्धी आपल्या आईसारखी आपली काळजी घेते आणि आपलं रक्षण करते. आई जशी डोळ्यात तेल घालून आपल्या मुलाची काळजी घेते, रक्षण करते, तशीच ही बुद्धिमत्ता विद्या विद्वत्ता आपली काळजी घेत असते. कारण चाणाक्ष व्यक्ती फसवणूक, आपलेपणा, धोका हे सर्व ओळखून आपला पवित्रा बदलून आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी समर्थ

अर्थ असते. फ्रेंड्स, थोडक्यात काय तर आपल्याला झेपेल तेवढं जरूर शिकावं आणि प्रत्येकाने जीवनामध्ये कायम शिक्षणाचा हट्ट धरावा या विचारासह वळूया आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत आपण जीवन सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहात.

0: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युवा गट्टा या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. फ्रेंड्स,
1: आकाशवाणी किंवा रेडिओ म्हटल्यानंतर तुमच्या समोर एक चित्र उभं राहतं, किंवा ग्रामीण भागातले असाल तर तुमच्या घरी तुमच्या आजोबा तुमचे आई बाबा जर रेडिओ ऐकत असतील, सकाळच्या बातम्या संध्याकाळच्या बातम्या, तर तेवढा तो एक बॉक्स तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतो. पण आज आपण बघतोय की सगळ्याच क्षेत्रामध्ये क्रांती घडून आलेली आहे, आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे, तशी रेडिओच्या क्षेत्रातही प्रगती घडून आलेली आहे. आणि जसं तंत्रज्ञान बदलत आहे तसं त्यांनी त्याच्या स्वरूपातही बदल केला आहे, कार्यक्रमांमध्येही तसंच बदल केले आहेत आणि त्यांनी त्याच्या स्वरूपातही बदल केलेत. म्हणजे आज फक्त तुम्ही एक रेडिओवरच कार्यक्रम आकाशवाणीचा ऐकू शकता असं नाही आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर कुठेही आकाशवाणी परभणी केंद्राचं कार्यक्रम ऐकू शकता. कसे तर त्याचं ॲप आहे, न्यूज ऑन AIR हे आमचं ॲप आहे. या ॲपवर आपल्या संपूर्ण भारत देशभरातील जे आकाशवाणी केंद्र आहेत त्या आकाशवाणी केंद्रांचा समावेश आहे. तुम्ही रिजननुसार बघू शकता तुम्हाला कुठलं केंद्र हवं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला परभणी, पुणे, मुंबई कुठलंही तुम्हाला जे कुठलं स्टेशन ऐकायचं ते तुम्ही सर्च करून ऐकू शकता. म्हणजे जसं तंत्रज्ञान बदललं आहे तसं आकाशवाणीनेही स्वतःमध्ये बदल केलेले आहेत. मग हे झालेले बदल तुमच्यापर्यंत पोहोचायला हवेत की नाही. आज किती जणांना माहिती होतं सांगा बरं की न्यूज ऑन AIR या ॲपवर तुम्ही तुमच्या मोबाईलवर आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता. किती जणांना माहिती होतं? कुणालाच माहिती नव्हतं. मग हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आम्हाला आमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, युवक आज जेन झी जी आहे ती खूप मॅच्युअर्ड झाली आहे, खूप प्रगल्भ झाली आहे, ज्ञानाने पण झाली आहे, विचारांनी पण झाली आहे. पण त्यांचे हे विचार लोकांपर्यंत पोहोचतील कसे? प्रत्येकजण तर आपले विचार स्टेजवर जाऊन नाही मांडू शकत ना. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले विचार चार व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची एक संधी भेटायला हवी. मग हीच संधी आकाशवाणी परभणी केंद्राकडनं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याचसाठी आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आम्ही तुमच्याशी संवाद साधणार आहोत. तुम्हालाही आमच्याशी मनमोकळा संवाद साधायचा आहे. तुमच्या मनातले जे विचार आहेत ना, तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत ना, सर म्हणाल्याप्रमाणे संवादच कमी होतो आहे, भावनांचा निचराच होत नाही आहे. मग कसं तुम्ही तुम्हाला स्वतःला फ्री ठेवू शकता की नाही? टेन्शन फ्री तुम्ही राहू शकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या एक्झाम्स असतील, झाल्या असतील किंवा कुणी दिल्या असतील, ते एक टेन्शन असतं, एक त्याचं बर्डन असतं. मग ते कसं कमी होऊ शकतं? तर ते संवादाच्या माध्यमातूनच होऊ शकतं. मग हा भावनांचा निचरा आपल्याला या संवादातून मुक्त करायचा आहे, मोकळा करायचा आहे. आणि एक फ्री माइंडसेटनी तुमच्यात एक नवा विचार, एक नवा अनुभव तुम्हाला द्यायचा आहे आम्हाला. अनुभवाने माणूस ज्ञानाने पण समृद्ध होतो आणि भावनिकरित्या मानसिकरित्याही समृद्ध होतो. मग हाच अनुभव आकाशवाणी केंद्रावरच्या युवा गट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि त्यासाठी आज आम्ही जीवन सेवा नर्सिंग कॉलेज परभणी येथे युवा गट्टा या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. तेव्हा सर्वप्रथम आजच्या या युवा गट्टा कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी
2: आणि मी वैशाली जोशी,
1: आम्ही दोघीही सर्व मित्रमैत्रिणींचं अगदी सहर्ष स्वागत करत आहोत. तर आपण आता संवादाला सुरुवात करूया. तुझं नाव सांग मित्र.
3: माझं नाव अजय अनिल कांबळे.
1: ओके, कुठून आलेला आहेस, यापूर्वीचं शिक्षण कुठे झालं आहे, पुढचं एम काय आहे, काय सांगशील?
3: याआधी मी पालघर जिल्ह्यामध्ये राहत होतो, तिकडेच माझं शिक्षण पहिले ते 10वी झालेलं आहे. 11वी 12वी मी इकडं गावाकडेच केलेली आहे.
1: गावाकडे म्हणजे कोणतं गाव?
3: सोनपेठकडे. हां, सोनपेठला झालेलं आहे.
1: बर, पालघरमध्ये तू राहत होतास, मग पहिले तुझे आई बाबा तिकडे होते?
3: हां हां, तिकडेच.
1: बरं, तिकडचं वातावरण आणि आपल्या इकडचं मराठवाड्यातलं परभणी जिल्ह्यातलं वातावरण काय सांगता येईल?

0: काय फरक जाणवतो तुला?
1: आहे फरक, खूप काही आहे असं, म्हणजे भाषेमध्ये पण खूप फरक आहे. तिकडची लोकं वेगळे आहेत, तिकडची लोकं वेगळे आहेत. आहे बोलण्यामध्ये फरक आहे असं आहे. आपल्या परभणी जिल्ह्यातली जरा माणसं बोलतात, तिकडे नाही, तिकडे जरा कामात असतात, त्यांचं ते बोलत राहतात, असं खूप फरक आहे त्याच्या आपल्या ह्याच्यामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये.
0: खरंच आहे, आपल्याकडे खूप जास्त लोक संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांच्या समस्या जाणून घेतात, एकमेकांना मदत करतात, हो की नाही? नर्सिंग या कोर्सला तू ॲडमिशन घेतलंस, कोणता दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ॲडमिशन घेतलंस?
1: असं याच्यामध्ये आता स्कोप पण खूप आहेत सध्या, कारण नर्स हे केरळला जास्त असतात, महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत. त्याच्यामुळे पण आलो आणि असंच जरा समाजसेवा करू शकतो आपण त्या माध्यमाने, दोन्ही कामं होतात आपली.
0: छान, म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीजही भरपूर आहेत आणि तू समाजसेवाही करू शकतोस, हा दृष्टिकोन तू डोळ्यासमोर ठेवलास. नर्सिंगच्या क्षेत्रातील, म्हणजे तुझं वाचन असेल, तू वाचन करत असशील, किंवा आता तू नर्सिंगला ॲडमिशन घेतलं आहे म्हणून जर माहिती काढत असशील, तर नर्सिंग क्षेत्रात कार्य करत असताना कुठल्या व्यक्तीचा आदर्श तू डोळ्यासमोर

0: कामं होतात आपली.
1: छान, म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीजही भरपूर आहेत आणि तू समाजसेवाही करू शकतोस, हा दृष्टिकोन तू डोळ्यासमोर ठेवलास. नर्सिंगच्या क्षेत्रातील, म्हणजे तुझं वाचन असेल, तू वाचन करत असशील, किंवा आता तू नर्सिंगला ॲडमिशन घेतलं आहे म्हणून जर माहिती काढत असशील, तर नर्सिंग क्षेत्रात कार्य करत असताना कुठल्या व्यक्तीचा आदर्श तू डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करशील आणि त्या व्यक्तीप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करशील?
0: असं तर आता मी फर्स्ट इयरलाच आहे, असं तर मला काय अजून अशी जाणकारी नाही, जास्त म्हणजे माहिती नाही, त्याच्यामुळे हे तर मी सांगू शकणार नाही, सॉरी.
1: ओके, काही हरकत नाही, पण हा प्रश्न विचारलाच मी यासाठी की इथे बसलेल्या प्रत्येकासाठी, हं, की आपण ॲडमिशन घेतलं आहे, आपल्याला रुग्णसेवा करायची आहे, सामाजिक सेवा करायची आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण आहे, म्हणजे करिअर पण सेफ करायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतो आहे त्यातील तज्ज्ञ व्यक्ती, त्यातील आदर्श यांचाही आपण विचार करायला हवा आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर आपण कार्य करण्याचा प्रयत्न केला तर आपण अधिक सक्षमपणे कार्य पार पाडू शकतो. युवकांमध्ये वाढतं व्यसनाधीनतेचं प्रमाण, हे समस्या खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याशी किंवा प्रत्येक युवकाशी या विषयावर जरी बोललात ना तर कमी आहे, कारण ही सामाजिक जनजागृतीची पहिली गरज आहे. काय सांगाल बरं की व्यसनाधीनतेचं जे प्रमाण आहे आपल्या देशभरातील ते कमी करण्यासाठी, फक्त देशभरातील नाही जगभरातीलच तुम्ही म्हणा, कारण कुठल्याच व्यक्तीसाठी आपण नर्सिंग कोर्स करतोय, आपण रुग्णसेवा किंवा मानवसेवा करण्याचं आपलं मानस आहे, तर प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी सारखा आहे, मग तो आपल्या देशातील असो का इतर देशातील असो. त्या दृष्टिकोनातून व्यसनाधीनतेचं जे प्रमाण आहे ते आपल्याकडचं कमी होण्यासाठी एक युवक म्हणून कसं आपण पुढे यायला हवं, काय करायला हवं बरं?
0: पहिल्या तर मीच या सगळ्या गोष्टीमधून राम राहील आणि आम्ही बॅनर वगैरे रॅली काढू शकतो, आपण हे सगळं करू शकतो. ते पोरांना एवढं बोलू शकतो की त्यांनी आपले आईबाबांचे विचार करायला पाहिजे, असं त्यांना समजलं पाहिजे.
1: अगदी खरं आहे. मी तर म्हणते हां, केवळ रॅली काढून, केवळ पथनाट्य करून, केवळ लेक्चर्स ऑर्गनाईज करून काही होणार नाही. मनामनात बिंबवावी लागणारी ही गोष्ट बालकांपासून, की व्यसनाधीनतेची ही जी कीड आहे किंवा व्यसनाधीनतेमुळे काय दुष्परिणाम आपण आपल्या आरोग्यावर करून घेतोय, हे प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवं, हो की नाही? आता प्रसारमाध्यमं आहेत, त्यात काही श्राव्य प्रसारमाध्यमं आहेत, काही दृकश्राव्य प्रसारमाध्यमं आहेत. आता मी सांगते, मी लहानपणी दूरदर्शन पाहिलेलं आहे, ते एक दृकश्राव्य प्रसारमाध्यम होतं. काही ना जुन्या जुन्या गोष्टी आपण विसरत चाललेलो आहे, त्यामुळे त्या मागे पडतायत आणि त्यामुळे त्या बंदही होऊ लागल्यात असं म्हणायला काही हरकत नाही. आता असंच एक प्रसारमाध्यम दूरदर्शन, ऐकलंच नाव तू? नाही, हाच प्रॉब्लेम आहे जे मी सुरुवातीला म्हणाले ना, रेडिओ. रेडिओ तर ऐकलंच नाव?
0: रेडिओ ऐकलेलं.
1: रेडिओ ऐकलं, तसंच एक दृकश्राव्य प्रसार माध्यम, हे श्राव्य ते दृकश्राव्य प्रसार माध्यम, सह्याद्री वाहिनी, त्यावरून वेगळे वेगळे कार्यक्रम. हा, सह्याद्री वाहिनी माहिती आहे तुला?
0: सह्याद्री वाहिनी माहिती आहे मला.
1: मग त्यावर कदाचित तुम्ही लहान असताना बालरंग नावाचाही कार्यक्रम होता, हो की नाही, लहान मुलांसाठी, ज्यात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दाखवल्या जायच्या, मुलांनी क्राफ्ट कसं करावं, मुलांचं मराठी कसं असावं, त्यांनी मराठीचा अभ्यास कसा करावा, गणिताचे छोटे छोटे टिप्स दिल्या जायच्या की ट्रिक्सच्या माध्यमातून गणित कसं सोप्या पद्धतीने शिकता येईल. तर हे सगळं या जुन्या गॅजेट्सपासून आपल्याला कळायचं, हो की नाही, हे आपण विसरत चाललो आहे. याविषयी काय सांगशील तू, की जुनं ते सोनं, बरोबर आहे, ओल्ड इज गोल्ड आपण नुसतं म्हणतो, पण ते जतन करायला हवं की नाही, हो की नाही? एका पिढीकडून ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला शिल्लक राहायला हवं की नाही, बरोबर आहे? मग त्यासाठी तू एक युवक म्हणून काय कार्य करू शकतोस बरं?
0: त्यासाठी मी एक युवक म्हणून आपले घरचे जे सांगतात ते आपण पुढे आपल्या पोरांना पण सांगू शकतो, मागचे सगळं आपण असं होतं हे सगळं, म्हणजे त्यांना पण सांगू शकतो आजूबाजूच्या लोकांना की हे असं असं असतं, म्हणजे पहिल्याची जे गोष्ट होती, पहिल्याचे जे आपले आपण, आता जे ट्रॅक्टर्स वगैरे आलेत, खूप जण आता जे नागरणीला बैल वगैरे खूप कमी वापरतात, तसं पाळले पाहिजेत आपण. ही संस्कृती आहे आपली, महाराष्ट्र आहे आपलं.
1: खरंच आहे, आपली भारतीय संस्कृती खूप समृद्ध आहे, उपयुक्त आहे आणि संस्कारांचं माहेर घर म्हणजे आपली संस्कृती आहे, ही आपण जपायला हवी, अगदी शेतीपासून ते सगळ्या प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. म्हणजे तुम्ही सह्याद्री वाहिनीवरच्या बातम्या म्हटलं तर तुम्ही म्हणाल की नाही आम्ही नाही कधी ते ऐकल्या, कारण ते तुमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. हे का घडतं आहे तर आपण त्याचं जतनच केलं नाही आहे, हो की नाही? ते जतन केल्याशिवाय आपण ते पुढच्या व्यक्तींपर्यंत पोहोचूच शकणार नाहीत, ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे गोष्टी जपायला शिकायला हवं. आजचे जे अल्फा आहेत, आजचे जे जैन जी आहेत त्यांनी हीच गोष्ट शिकायला हवी आपल्या आजी आजोबांकडनं, आपल्या आईवडिलांकडनं. आपल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपण कशा जपून ठेवू शकतो याचा विचार करायला हवा. जुन्या

0: गोष्टी आपल्याला आजकाल डस्टबिन वाटायला लागल्यात, हो की नाही? म्हणजे हे वाक्य कितपत योग्य आहे मला माहिती नाही आहे, पण हे चुकीचं नाही हे पण मला माहिती आहे. याच्यावर पण आजच्या युवकांनी विचार करायला हवा, आणि हा विचार व्हायलाच हवा, तरच खऱ्या अर्थाने आपली संस्कृती, आपले संस्कार टिकू शकतील आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते आपण पोहोचवू शकू. छान बोललास मित्रा, मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
1: मित्रमैत्रिणींसोबतचा हा संवाद सुरू असताना आता मात्र कार्यक्रमामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, आणि या ब्रेकमध्ये ऐकणार आहोत एक बहारदार असं गीत.

0: तुझं पूर्ण नाव सांग.
1: माझं नाव तनुजा संतोष कछवे. मी राहणार दैठणा. माझं पहिली ते दहावी शिक्षण गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. 11वी 12वीला मी DSM होते. त्यानंतर जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतलं.
0: स्वच्छता तू स्वतः याविषयी काय सांग.
1: स्वच्छता जर आपल्या भौगोलिक परिसर जर स्वच्छ असेल तर आपल्याला काही आजार वगैरे होणार नाही. त्याची आपण चांगली काळजी घेतली पाहिजे. जर आपण स्वतः जर काळजी घेतली तर आपल्या सोबतचेही राहतील चांगले, स्वच्छताची काळजी घेतील. आणि कॉलेजमधूनही जर आपण मित्र सगळे आपण एकत्र होऊन जर काही प्रोग्राम वगैरे असे आयोजित केले तर समाजातील लोकांनाही स्वच्छतेविषयी जास्त माहिती मिळेल.
0: खूप छान संवाद साधला आहे. अजून कोण बोलू इच्छित आहे.
2: माझं नाव आकाश कंठाळे आहे. माझं शिक्षण पहिली ते 10वीपर्यंत बोरी DSM शाळेमध्ये झालेलं आहे.
0: बोरी

0: बर
1: म्हणजे ते तुझ्या स्वखुशीने आल्यास की आई वडिलांची इच्छा होती की तुला नर्सिंगसाठी पाठवलं?
0: माझी स्वइच्छा पण होती, आई वडील पण इच्छा होती यावं म्हणून.
1: आणि आता ह्याच्या पुढे तुला करिअर कशामध्ये करायचं आहे? आईचं स्वप्न, वडिलांचं स्वप्न?
0: यामध्ये हेच स्वप्न आहे माझं, आई वडिलांचं पण आहे, माझं पुढे चांगले हे करिअर करावं.
1: भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्या घरी कोण कोण असतं?
0: माझ्या घरी आजी आजोबा, आई वडील, काका काकू, भाऊ बहीण राहतो.
1: इथे हॉस्टेलवर राहतो तू?
0: नाही, बोय अपडाऊन करत असतो.
1: अपडाऊन करतो. आपला मित्र परिवार आणि मैत्रिणी या कशा आहेत, त्यांच्याविषयी काय सांगशील?
0: मित्र परिवार, मैत्रिणी परिवार खूप चांगला आहे, वेळोवेळी साथ देतात.
1: त्यांच्याविषयी काही अनुभव आहे तुझा?
0: नाही, तेवढा काही अनुभव आला नाही अजून.
1: जेव्हा तो पहिल्या दिवशी कॉलेजला ॲडमिशन घेतलंच आणि ज्यावेळेस इथं विद्यार्थी असतील ना, मैत्रिणी पण आहेत आणि मित्र पण आहेत, ज्या दिवशी तू इथं पहिल्या दिवशी कॉलेजला आलास त्या दिवशी तुला काय वाटलं? खरंच हे माझे मित्र आहेत का नाही, का त्रास देतील?
0: आधी वाटलं तसं, मग थोडं नंतर नंतर चांगले मित्र होत गेले, ते नंतर काय वाटलं नाही. मग
1: आपल्या मित्रांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा.
2: तर खूप छान असा संवाद आपण सर्वांनी आमच्याशी साधलेला आहे आणि तुमचे विचार आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आपल्या या जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक आदरणीय नाईक सर, त्यासोबतच निंबाळकर सर, अश्विनी शिंदे मॅडम, स्नेहा मॅडम, या सर्वांचे मनस्वी धन्यवाद. अतिशय उत्तम असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांशी, युवा मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याची आणि तुम्हा सर्वांचे विचार श्रोतांपर्यंत पोहोचवण्याची एक छान संधी तुम्ही आम्हा सर्वांना दिलीत, त्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.

फ्रेंड्स, सत्ताचा पण युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत जीवन सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी या आपल्या मैत्रिणींनी साधलेला संवाद ऐकलात. कार्यक्रमामध्ये आता आनंद घेऊया एका गीताचा.

फ्रेंड्स, आता वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

0: श्रोते हो, युवा कट्टा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी यांनी वैशाली जोशी यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकलात. युवा कट्टा हा कार्यक्रम युवा दोस्तांसाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: होते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी. जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: मनोरंजन

0: स्थान असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र। श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र।
1: मध्यम लहरी 229.9 MHz आणि 1305 KHz, तसेच FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। 11:35 होत आहेत। बालदोस्तांसाठी बालमंडळ हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत। आज बालकांच्या जीवनात योगाचं महत्त्व याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षक डॉक्टर दीपक करजगीकर यांची मुलाखत ऐकूयात। सहनिवेदन आहे सुमेधा कुलकर्णी यांचं।
2: बालदोस्तांनो नमस्कार। आजच्या बालमंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व बालदोस्तांचं सहर्ष स्वागत करत आहे। फ्रेंड्स, खरं तर सत्संग आणि संस्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं। चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीचे, राहो तिथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वन्ही तेथे दाहक सामर्थ्य की, हा ज्ञानेश्वरी ग्रंथातील 18 अध्यायातील श्लोक। या श्लोकाचा अर्थ असा आहे की संत तेथे विवेक, म्हणजेच विवेकाने विचाराने वागणारे लोक। संतांच्या ठिकाणी असा विवेक असतोच। संस्कार हे चांगल्या माणसाच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्यावर होत असतात। चांगली माणसं म्हणजे तरी कोण? आपल्या संस्कृतीमध्ये माणसाला आयुष्य जगताना काही साधक बाधक नियम घालून दिलेले आहेत। त्या नियमांचं काटेकोर पालन करणारी अशी जी व्यक्ती असते तीच समाजात आदर्श व्यक्ती ठरते। अशा व्यक्तीच्या सहवासात राहिल्यावर आपल्यावर चांगले संस्कार हे होणारच ना। त्यामुळे बालदोस्तांनो, मैत्री करताना नेहमी सुसंगतीचा विचार करावा। तुम्ही बालपणापासून ऐकलंच असेल, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो। कारण जर आपल्याला सुसंगत असेल तर आपल्यावर घडणारे संस्कारही चांगलेच होतात। तेव्हा आपणही सुसंगत तर ठेवायलाच हवी, पण आपल्या सहवासातील मित्रमैत्रिणींना चांगले विचार सांगण्याचा प्रयत्न करायला हवा। ती एक आपली नैतिक जबाबदारी आहे। कुणी ऐको ना ऐको, एखादा मुलगा किंवा मुलगी वाईट वागत असेल तर त्याच्यामध्ये चांगले सकारात्मक विचार पेरण्याचा नक्की प्रयत्न करा। या विचारासह दोस्त हो आता वळूया आजच्या आपल्या बालमंडळ या कार्यक्रमाकडे। दोस्त हो, आपल्या मागील महिन्यातील 21 जून रोजी प्रसारित झालेल्या बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण बालकांच्या आरोग्याच्या आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून योगाचं महत्त्व याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं सविस्तर अशी माहिती जाणून घेतली। आजच्या आपल्या बालमंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही आपण बालकांचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून योगाचं महत्त्व याविषयी उर्वरित माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या आपल्या बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालकांचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून योगाचे महत्त्व याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षक डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी येथील आराध्या संतोष कुलकर्णी, आयुषी चौधरी, तसेच अरविंदो अक्षर ज्योती विद्यालय परभणी येथील आरुष आष्टुरकर आणि अवनी कुलकर्णी या बालदोस्तांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा।
3: नमस्कार डॉक्टर काका।
4: नमस्कार मित्रांनो।
5: गाइस हाय, दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिन निमित्ताने आपण आयुर्वेदात सांगितलेले योग साधनाचे महत्त्व, तसेच योगा, ध्यान, प्राणायाम म्हणजे काय अशा अनेक घटकांविषयी डॉक्टर काकांकडून अगदी महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेतलेली आहे। आणि आजच्याही बालमंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण योग साधनेविषयी, तसेच योग आणि आपली जीवनशैली, आपला आहार अशा विविध घटकांविषयी सविस्तर अशी माहिती डॉक्टर काकांकडून आता जाणून घेऊया। तेव्हा डॉक्टर काका, आजच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आम्हाला सांगा की आरोग्य म्हणजे काय।
4: खूपच छान, आरोग्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतं हे मला छान वाटतंय। तर मित्रांनो, अथर्ववेदातील या ऋचेमधून जीवेम शरद शतम पश्येम शरद

0: शतम नंदाम शरदसतम जीवेत शरदशतम, अशा सर्वांसाठीच निरोगी दीर्घायुष्याची कामना या रुचेत करण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांनाच आरोग्य असं दीर्घायुष्य किंवा आरोग्य संपन्न आयुष्य हवं असतं. आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे, समदोषा सम अग्निश्च समधातु मूलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यादी दियते. म्हणजे फक्त शारीरिक गोष्टी म्हणजेच आरोग्य नाही, तर त्यापुढे मानसिक भावनिक सामाजिकरित्या बौद्धिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या आपण चांगले असणे किंवा निरोगी असणे म्हणजे आरोग्य. आता तुम्हा मुलांच्या बाबतीत जर संतुलित अशी शारीरिक वाढ असली पाहिजे, निरोगी सुदृढ असं बलवान सुंदर शरीर असलं पाहिजे, सक्षम असे शरीर अवयव असले पाहिजेत, भूक मलमूत्र ह्या ज्या गोष्टी आहेत, झोप या नैसर्गिक गोष्टी प्राकृतपणे झाल्या पाहिजेत, मनाची संतुलित आणि आनंदी अवस्था असली पाहिजे. तू हे काम करणार का, तू इथे जाणार का, तू या स्पर्धेत भाग घेणार का असं विचारलं तर उत्तर हो असंच यायला हवं. मित्राला जर माझ्यापेक्षा जास्त मार्क पडले तर माझ्या मनात त्याच्याबद्दल द्वेष नको वाटायला हवा. तर अशा सगळ्या गोष्टी जर घडत असतील, श्वसन पचन सगळ्या संस्था संतुलित अवस्थेत असतील आणि सगळ्यांचा शरीराचा मनाचा इंद्रियांचा आणि मेंदूचा समन्वय असेल तर त्याला खरं आरोग्य असं म्हणायचं. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नाही तर ती भावनिक सुद्धा अवस्था आहे मित्रांनो. आणि हा तुमच्यामध्ये अस्वस्थ करणारा बदलाचा कालखंड आहे. तर आपल्या शरीरात जे बदल होत आहेत त्याकडे तुम्ही सजगपणे बघायला शिका. आई वडिलांशी गुरूंशी मार्गदर्शकांशी त्याबाबत चर्चा करा. जे बदल होत आहेत ते कशामुळे होत आहेत, त्यामुळे काय होणार आहे, मला काय काळजी घ्यायला हवी, नाहीतर मग अशा वेळेस काहीतरी चुकीचा आहार घेतला जातो, व्यायामाचा अभाव असतो, त्यामुळे स्थूलपणा येतो, पाठीच्या मनकाचे त्रास असतात. खरं तर या वयात तुम्हाला विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी राहिला नाही तर परीक्षार्थी झालेला आहे आणि त्याच्यासोबत त्याला दप्तराचं ओझं परीक्षाचं ओझं आणि आई वडिलांच्या अपेक्षाचं सुद्धा ओझं उचलावं लागतं. तर ह्या सगळे ताणतणाव तुमच्यावर असताना तुम्हाला जर आरोग्य संपन्न राहायचं तर योगाभ्यास तुमच्यासाठी एक मार्गदर्शनासारखा, एक गुरुसारखा, एक सख्यासारखा नेहमी तुमच्यासोबत असला पाहिजे. तुम्ही जर योगाभ्यास केला तर या महत्त्वाच्या कालखंडात निश्चितच तुम्ही छानपणे सामोरे जाऊन उज्ज्वल यश मिळवू शकता.
1: डॉक्टर काका तुम्ही खूप छान सांगितलं. डॉक्टर काका मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जी विविध योगासने शरीर स्वास्थ्यासाठी सांगत आहात ती आपण नेमकी केव्हा करायला हवी, फक्त सकाळीच करावी की संध्याकाळी केलेली पण चालेल?
0: योगाभ्यास करताना किंवा योगा करताना तो आपण सकाळीच करायला हवा प्रामुख्याने. सकाळी कारण वातावरणात एक आल्हाददायकता असते, एक प्रसन्नता असते, मोठ्या प्रमाणात प्रचूर प्रमाणात प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन वातावरणात असतो, सर्व सृष्टी चराचरात प्राण्यांमध्ये छान आल्हाददायकता प्रसन्न असते, आपलं पण शरीर मन ताजतवानं झालेलं असतं रात्रीच्या झोपीमुळं आणि थोडासा आळसही आपल्याला आलेला असतो. मग तो दूर करायचा तर छानपैकी मलशुद्धी झाल्यानंतर म्हणजे आपलं पोट साफ झाल्यानंतर दंतधावन म्हणजे ब्रश केल्यानंतर आपण काहीही न खाता योगाभ्यास करायला हवा. सकाळची वेळ ही सर्वोत्तम असते पण काही वेळा काही काही जणांना जर सकाळी जमत नसेल तर तो संध्याकाळी केला तरी चालतो. कारण संध्याकाळी पण काही अंशी वातावरणात सकाळसारखंच प्रसन्नता आल्हाददायकता असते पण त्यावेळी आपलं पोट मात्र रिकामं असलं पाहिजे. त्यावेळी आपण जेवण झाल्यावर 3 तास काही नाही खाल्लेलं असेल तरच आपण योगाभ्यास करू शकतो.
1: अच्छा
2: डॉक्टर काका, व्यायाम आणि योग या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे?
0: आता विविध प्रकारचे व्यायाम आहेत, जसं सायकल चालवणे, पोहणे, दोरीवरच्या उड्या, डम्बेल्स आणि विविध खेळाचे सुद्धा व्यायाम प्रकार आहेत. पण यांचा योगाशी कम्पेअर केलं तर योगाभ्यास हा परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे. कारण तो त्यामध्ये शरीर मन आणि आत्मतत्वाचा एकत्रितपणे विचार केलेला आहे. त्यासोबतच आपल्या सर्व अवयव, आपल्या सर्व संस्था, आपले श्वास, आपलं मन, त्यामध्ये विश्रामाची आसनं पण असतात. असा एकंदर व्यक्तिमत्वासाठी योग हा परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे. मग हे करताना व्यायामामुळे जे आपल्याला लाभ मिळतात ते इतर कुठल्याही व्यायाम प्रकारापेक्षा योगाभ्यासामुळे मिळणारे लाभ हे अधिक प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतात आणि व्यक्तिमत्वाचा एकंदर आपला विकास होतो. त्यामुळे आसन, प्राणायाम, ध्यान असा परिपूर्ण अभ्यास असलेला 40 ते 45 मिनिटाचा व्यायाम, ज्याची सुरुवात आपण प्रार्थनेनं करायला हवी, त्यानंतर आपण सांधे मोकळे करणाऱ्या हालचाली म्हणजे पवनमुक्तासन श्रेणीचा अभ्यास करायला हवा, त्यानंतर प्रत्येक स्थितीतली काही आसनं आपण करायला हवी, 4 स्थिती आपण ज्या सांगितलेल्या होत्या त्यातले, मध्ये मध्ये आपल्याला थकल्यासारखं वाटलं तर आपण विश्रामाचं आसन करायला हवं, म्हणजे जसं शवासन किंवा आदवासन असं आरामाचं आसन करायला हवा, त्यानंतर शवासन करून आपण प्राणायामाचा अभ्यास करायला हवा. याच्यासोबतच योगामध्ये काही शुद्धिक्रियासुद्धा सांगितलेल्या आहेत, ज्या अत्यंत उपयुक्त आहेत. ज्याच्यामध्ये जलनीतीसारखी शुद्धिक्रिया आहे जी नासामार्गाची शुद्धी करते, डोळ्यासाठी नेत्र प्रक्षालन सांगितलेलं आहे, किंवा त्राटक नावाची शुद्धिक्रिया आहे.

0: कपालभाती नावाची शुद्धिक्रिया आहे, ह्या सर्व शुद्धिक्रियासुद्धा त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत करायला हव्या. असा परिपूर्ण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास जर आपण केला गेला तर कुठल्याही व्यायाम प्रकारापेक्षा श्रेष्ठ असा व्यायाम प्रकार आहे, त्याच्यामुळं आपण योगाभ्यास करायला हवा.
1: डॉक्टर काका, तुम्ही म्हणल्याप्रमाणे वयानुसार वेगवेगळी आसन केली जातात आणि साधारणतः असं म्हटलं जातं की वयात येणाऱ्या मुलामुलींच्या शरीराअंतर्गत अनेक बदल होत असतात, तसेच शरीराच्या बाह्य भागातही अनेक बदल दिसून येतात, जसे की मुलांना कंठ फुटतो आणि त्यांचा आवाज बदलायला लागतो, त्यासोबतच मुलामुलींच्या उंचीमध्ये झपाट्याने वाढ व्हायला लागतो, त्यांच्या शरीराच्या आकारातही बराचसा बदल होतो. तर ह्या साऱ्या बदलांचा विचार करता वयात येणाऱ्या मुलामुलींसाठी काही विशेष आसन त्यांच्या शारीरिक वाढीच्या दृष्टिकोनाने उपयुक्त ठरू शकतात का?
0: अगदीच. या वयाचा विचार करताना आपण सांगितलं की हा अस्वस्थ करणारा कालखंड आहे. हायपोपिट्युटरी गोनॅडल ॲक्सिसबद्दल आपण सांगितलं की ज्यामुळं मुलांमध्ये मुलींमध्ये विशिष्ट हार्मोन्सचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं शरीर आणि मनामध्ये त्यांच्या भावनेमध्ये बदल घडायला लागतात. या बदलांकडे सजगतेने आपण शिकायला हवं, आपल्या आईवडिलांशी, आपल्या मार्गदर्शकाशी, गुरूंशी आपण त्याबाबतीत चर्चा करायला हवी, त्यानुसार व्यायामाचा प्रकार आपण निवडायला हवा. कारण मुलांमध्ये आवाज बदलतो, तो घोगरा होतो, शरीरावयवांची वाढ होते, उंची भरभर वाढते, मुलांना दाढीमेश्या येतात, तर मुलींमध्ये काही शारीरिक बदल होतात आणि पाळीसुद्धा येते. मग या बदलांच्या वेळी शरीराची हार्मोन्समध्ये प्रचंड उलथापालथ होत असते, त्याकडे हा अस्वस्थ करणाऱ्या कालखंडात आपण जर योग्य पद्धतीने सजगतेने आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या योगतज्ज्ञांच्या, आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण हे वाढीचे टप्पे पार केले तर ते सहजपणे पार होतात. यामध्ये योगसाधना करताना सूर्यनमस्कार, काही विशिष्ट असे आसनं, आत्ता सांगितल्याप्रमाणे अनुलोम विलोम, प्राणायामाचे काही विशिष्ट भ्रामरीसारखा जो व्यायाम प्रकार आहे ज्याच्यामध्ये नादानुसंधान साधलं जातं, त्याच्यामुळं हार्मोन संतुलित करायला अत्यंत चांगली मदत होते. असा विशिष्ट व्यायाम प्रकार आपण या कालावधीत देत असतो, विशिष्टाचा संचच आपण मुलांना सुचवत असतो. तुझ्या ठाई जागृत व्हावे दिव्य तेज सूर्याचे, आदित्याचे झाड तुरे बीज प्रकाशाचे.
1: थँक्यू डॉक्टर काका, खूप साध्या आणि सोप्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन करत आहात.
2: डॉक्टर काका, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. माझी उंची माझ्या वयानुसार मला कमी वाटते, तर यासाठी कोणती बरं मी योगासन दररोज करायला हवीत?
0: आपण बघतो की मुलांमध्ये उंची कमी होण्याचं प्रमाण, उंची न वाढण्याचं प्रमाण किंवा विशिष्ट वयात काही मुलं अगदीच पहिल्या रांगेत, मी माझ्याकडे जेव्हा मुलं येतात, मी डॉक्टर असतो, तर त्यांना विचारतो की तू रांगेत कितव्या नंबरला उभं राहतोस. मग जी पहिल्या दुसऱ्या नंबरला जी मुलं उभी राहतात त्यांची उंची कमी आहे हे आपण समजायला हवं. तर मुलांमध्ये व्यायामाचा अभाव आणि स्ट्रेचिंगचा अभाव, योग्य आहाराचा अभाव आणि विशिष्ट असा अपेक्षित दिनचर्या ऋतुचर्याचा अभाव, यामुळे मुलांची विशिष्ट वयात उंची वाढत नाही. तर त्यासाठी ताडासन, वृक्षासन किंवा स्ट्रेचिंगचे जे व्यायाम प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीराला ताण, विशिष्ट प्रकारे ताण दिला जातो आणि तो ताण रिलीज केला जातो, अशा प्रकारची जी आसनं असतात, सूर्यनमस्कार, ताडासन हे विशिष्ट प्रकारचं असं आसन आहे की ज्याच्यामध्ये आपण जे काउंटिंग पद्धतीनं करायला मुलांना सांगतो आणि त्यांनी उंची वाढण्याला चांगली मदत होते.
2: बरं डॉक्टर काका, माझी एक मैत्रीण आहे, तिना खूप बारीक दिसते. मॅडम तिला गमतीने म्हणतात, अगं तुला तुझ्या घरचे खायला देतात की नाही, परंतु नंतर मॅडम तिला सांगतात की तुझी तब्येत थोडी सुधारण्यासाठी घरी व्यायाम आणि योगा करावा. मग मला तुम्ही सांगा, आपली तब्येत सुदृढ करण्यासाठी आपल्याला आहारासोबतच विशिष्ट प्रकारच्या योगासनाचीही गरज असते का?
0: अगदीच. तिला भूकच कडकडून लागत नाही, त्यामुळे तिचा घास तोंडात नुसता ती तोंडात धरून ठेवते, खातच नाही. कडकडून भूक लागणं हे निरोगी अवस्थेचं किंवा आरोग्याचं लक्षण आहे. पण त्यासाठी कडकडून भूक लागण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 24 तासाचं आपलं जर दिनक्रम धरला, सायकल धरलं, तर आपल्याला रोज व्यायाम करावा लागेल, रोज खाल्लेलं अन्न आपल्याला पचवावं लागेल, योग्य वेळी सकस असा आहार आपल्याला घ्यावी लागेल. तुझी जी मैत्रीण आहे ना, ती वेळेवर जेवत नसणारे, वेळेवर उठत नसणारे, वेळेवर शिला जात नसणारे, शिला न जाताच ती शाळेत येते, बऱ्याच मुलांच्या ह्या समस्या असतात. मग मी पालकांना सांगतो की तुम्ही मुलांना सकाळी शिला पाठवल्यानंतर स्नानाला घ्या आणि मगच शाळेत पाठवा. हां, मलशुद्धी ही सुद्धा महत्त्वाची आहे. काही मुलं शाळेत स्नान न करताच येतात, स्नान केल्यानंतर सुद्धा आपल्याला भूक लागते छान कडकडून. यासोबतच व्यायाम हा महत्त्वाचा आहे, विशिष्ट व्यायाम प्रकार हे याच्यामध्ये अत्यंत उपयुक्त असतात. याच्यामध्ये आसन श्रेणीसोबत सूर्यनमस्कार हा सूर्याची साधना आहे. सूर्य कशाचा प्रतिनिधी आहे, उष्णतेचा, ऊर्जेचा प्रतिनिधी आहे. सूर्यनमस्कार केले की छान आपल्याला कडकडून भूक लागते. यासोबतच आसनांमध्ये प्रत्येक स्थितीतले आसनं, वृक्षासन असो, कंधरासन असो, नौकासन असो,

0: ज्याच्यामध्ये आपण पोटावर झोपून जी आसनं करतो, पाठीवर झोपून करावायची कंधरासनसारखी आसनं, ह्याच्यामुळे आपल्याला छान भूक लागायला लागते. ताडासनमुळं पण आपली पचनसंस्था ज्याच्या ज्याच्यामुळे ॲक्टिवेट होते ज्या आसनांमुळं, ती आसनं जर आपण केली तर आपल्याला छान भूक लागायला लागते कडकडून, आणि छान खाल्लेल्या अन्नाचं पचन व्हायला लागतं. मग आपल्या शरीराला पोषक भाग भेटायला लागतो आणि आपल्या अस्थींची स्नायूंची वाढ चांगली व्हायला लागते आणि आपलं वजनही छान वाढायला लागतं. त्यामुळं नियमित आपण योगसाधना किंवा योगाभ्यास करायला हवा.
1: डॉक्टर काका, आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपलं केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही स्वस्थ असणं खूप गरजेचं आहे असं म्हणतात, तर योगासनाच्या माध्यमातून आपण आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेऊ शकतो?
0: खूपच सुंदर प्रश्न विचारलेला आहेस तू. मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. योगाच्या व्याख्या सांगताना सांगितलेले योग मन प्रसन्न मन उपाय असं सांगितलेलं आहे. मन प्रशमन म्हणजे मनाला नियंत्रित करणं. आपण हे बघतो शाळेमध्ये आम्हाला लहानपणी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवायला लावायचे, म्हणजे काय होतं की आपले हात पाय लॉक होतात आणि पंचज्ञानेंद्रियांना अंतर्मुख करण्यासाठी प्रत्याहार नावाचा व्यायाम प्रकार सांगितलेला आहे. याच्यामध्ये काय करतो आपण, आपले जे पाचवी ज्ञानेंद्रिय असतात शब्द स्पर्श रूप रस गंध हे बाहेरच्या विषयांकडे आकर्षित, डोळ्यांनी आपल्याला सतत टी व्ही बघा वाटतो किंवा आवडत्या गोष्टी बघा वाटतात. आपण डोळे बंद करून बसलो की आपलं मन शांत होतं, आपण श्वासावर लक्ष केंद्रित केलं की आपलं मन शांत होतं. असं म्हटलं जातं की देअर इज नो नॉईज इन द वर्ल्ड अँड देअर इज नो पीस इन द हिमालयाज, बोथ आर विद इन युअर माइंड, इसेन्शियल थिंग इज करेक्ट माइंडसेट. म्हणजे फक्त हिमालयात शांतता आणि जगात कोलाहल असं आहे नाही, तर दोन्ही गोष्टी आपल्या मनात आहेत. आणि असं छान वाक्य आहे पुढे आलेलं की तुम्हाला जर जगाला जाणायचं असेल तर तुमचे डोळे उघडे ठेवा. आपण टी व्ही बघतो तर आपल्याला त्याच्यात काय बातम्या कळतात, फार काही ज्ञान मिळत नाही. पण आपल्याला स्वतःला जर जाणायचं असेल, स्वतःला जाणून घ्यायचं असेल, मनाला शांत करायचं असेल, इंद्रियांना स्थिर करायचं असेल, श्वासाला नियंत्रित करायचं असेल, तर आपल्याला योगाभ्यास प्राणायाम करावा लागेल आणि स्वतःला जाणून घ्यावं लागेल. मग मन स्थिर करायचं तर आपल्याला प्राणायाम, प्रत्याहार आणि ध्यान ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा नियमित अभ्यास करावा लागेल.
2: डॉक्टर काका, सध्या लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या जणांना मोबाईल आणि इतर डिजिटल गॅजेट्स बघण्यासाठी सवय लागत आहे. अनेक वेळा आम्हाला शाळेत सांगतात की आजकाल सर्वांना टी व्ही मोबाईलचं व्यसन लागला आहे, तरी अतिरिक्त टी व्ही आणि मोबाईल बघण्याचे लहान मुलांवर दिसून येणारे परिणाम याविषयी काय सांगाल?
0: खूपच छान प्रश्न विचारलास तू. घातक असा हा मोबाईल आहे, त्याचे अनेक दुष्परिणाम मुलांच्या एकंदर या वाढीच्या वयात, डोळ्यांवर, एकंदर व्यायामाचा अभाव, पचन संस्थेवर आणि सर्व संस्थावर, मज्जा संस्थेवर, श्वसन संस्थे, सगळ्या संस्थावर होत असतो. तर अशा हा घातक खेळण्याला आपण थोडंसं लांबच ठेवायला हवं, त्याचा नियंत्रित वापर करायला हवा. आधी आई वडिलांनी आणि घरातल्यांनी आपला मोबाईल बाहेर ठेवायला हवा. आपल्या दिवसभरातल्या एका याच्यामध्ये प्राईम टाईम म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये टी व्ही आणि मोबाईल आपण बंद करून ठेवायला हवे आणि सगळ्यांनी छानपैकी एकमेकाशी संवाद साधायला हवा, अभ्यास करायला हवा. मोबाईलमुळे डोळ्यावर आणि इतर सगळ्या अवयवावर जे दुष्परिणाम होतात त्याच्यासाठी योगामध्ये नेत्र प्रक्षालन नावाची शुद्धिक्रिया आलेली. नेत्र प्रक्षालन म्हणजे काय, त्याच्यासाठी आपण स्पेसिफिक कप वापरतो, त्यामध्ये डोळ्याला लावून त्याच्यामध्ये पाणी घेऊन 10 ते 20 वेळा ती उघडझाप करण्याची क्रिया, त्याच्यामुळे डोळ्यामध्ये जे घातक धुलीकण गेले आहेत किंवा डोळ्यावर जो ताण आलेला आहे तो दूर होतो. यासोबतच आपण त्राटक, ओंकार ध्यान या प्रकारच्या काही शुद्धिक्रिया आहेत त्या जरी केल्या आपण, तर वाढलेला स्क्रीन टाईम, मोबाईलचा वापर, टी व्ही लॅपटॉप यांचा जो वापर आहे, धूळ ॲलर्जी या सगळ्यांमुळे डोळा या संवेदनशील अवयवाला जो त्रास होतो तो कमी व्हायला मदत होतो.
3: ठीक आहे डॉक्टर काका, पण जरी मोबाईलचा वापर करणं, मोबाईल बघणं ही गोष्ट आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक असली तरीही मी आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आज ऑनलाईन क्लासेस करतात आणि मग त्यांना लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल यासारखे डिजिटल गॅजेट्सच्या स्क्रीनकडे एकटक बघावं लागतं. मग मोबाईल अथवा आयपॅड लॅपटॉपकडे एकटक पाहण्याचे जे दुष्परिणाम आहेत त्यापासून जर आम्हाला आमचा बचाव करायचा असेल तर अशा वेळी आम्ही कोणती योगासन केल्यानंतर ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतील?
0: खूपच छान प्रश्न विचारलास तू. आत्ताचा सध्याचा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे की मुलांना ऑनलाईन क्लासेस करावे लागतात, तर याच्यामध्ये पालकांची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे. याच्यामध्ये शक्यतो मोठा स्क्रीन वापरला, त्याला अँटीग्लेअर ग्लास बसवला तर डोळ्यावरचा ताण बराचसा कमी होऊ शकतो. जे लेक्चर्स ऑडिओ स्वरूपात ऐकले जाऊ शकतात त्यासाठी व्हिडिओ प्रत्येक वेळी बघण्याची काही गरज नाही, हे पण आपण बघायला हवं. एकटक न बघताही जो अभ्यास होऊ शकतो तो त्यावेळी आपण डोळ्यांना थोडासा आराम द्यायला हवा. अधूनमधून लेक्चर करत असताना पामिंग म्हणजे तळहात एकमेकावर घासणं आणि डोळ्यावर ठेवणं, या प्रकारे डोळ्याला आपण आराम देऊ शकतो. थंड पाण्याने डोळे अधूनमधून धुवून घेणं, हिरव्या वस्तूकडे, झाडाकडे किंवा एखादा छान बुके फुलांचा आणि पानांचा गुच्छ

0: आपण ठेवू शकतो, त्याकडे बघणं, याद्वारे आपण डोळ्यांना आराम देऊ शकतो. यासोबतच आपण सांगितलेले नेत्र प्रक्षालन आणि त्राटक, ओंकारध्यान हा जो अभ्यास आहे हा आपण त्याच्यामध्ये करायला हवा. पण हे करताना आपण बघायचं की मुलांना खरंच ऑनलाईन क्लासेसची गरज आहे का ह्याचा विचार पण पालकांनी तिथे करावा. आणि त्यासाठी योग्य ती व्यवस्था म्हणजे थोडासा मोठा स्क्रीन, मुलं बसताना टेबल खुर्ची घेऊन बसतात का झोपून स्क्रीनकडे बघतात, डोळ्यांमध्ये आणि गॅझेटमध्ये लॅपटॉपमध्ये 25 सेंटीमीटरचं अंतर आहे का, मुलांची मानपाट कंबर सरळ आहे का, मुलं सरळ रेषेत गॅझेटकडे बघतात का, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे यातून उद्भवणाऱ्या समस्या बऱ्याचशा प्रमाणात कमी होऊ शकतात आणि थोडेसे जे त्यातून जे त्रास उद्भवू शकतात त्यासाठी योगाभ्यास निश्चितच मदत करू शकतो.
1: ओके डॉक्टर काका, पण शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम, योगासन यासोबतच आपला आहार योग्य आणि संतुलित असणं हे अत्यंत गरजेचं आहे असं म्हणतात. तर साधारणत पहिली ते 10वी या वर्गात असणाऱ्या मुलांचा आहार कसा असावा याविषयी काय सांगाल?
0: आहार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये आहार त्रयी सांगितलेली आहे, सात्विक राजस आणि तामस आहार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर सात्विक आहार सात्विक विहार विज्ञानाचे सार ध्यानी घ्यावे. तर मित्रांनो, आयुर्वेदात असं एक छान सूत्र आलेलं आहे, जो चांगला आहार घेतो त्याला औषधांची गरजच काय, आणि औषध घेणाऱ्या व्यक्तीने चांगला आहार घेतला नाही तर औषधाचा उपयोगच काय. खरं तर चांगला आहार घेणाऱ्याला औषधांची खरं तर गरजच पडत नाही, कारण तो आजारीच पडत नाही. आपण आधुनिक पद्धतीने बघितलं तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि वॉटर ह्या सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये संतुलित प्रमाण असायला हवं. आयुर्वेदानं जे सांगितलेलं आहे ते षडरस सिद्धांत सांगितलेलं आहे. साही रस म्हणजे तुम्हाला कुठले रस आवडतात, कुठल्या रसाचे पदार्थ आवडतात, तर खरं तर तुम्ही गोड, आंबट, खारट आणि तिखट ह्या चारच गोष्टी खातात. तुरट आणि कडू खायला कोणी तयारच नाही. कद्दू कोण खातं? नाही खात. कंदमुळे कोण खातात? नाही खात. तर ह्या तुरट गोष्टीसुद्धा काही प्रमाणात आपल्या आहारात असल्या पाहिजे, ज्याच्यामुळं ह्या इतर रसांमुळं जे दुष्परिणाम होतात ते आपल्यावर होणार नाही. त्याच्यामुळं नित्य सर्व रसाभ्याम म्हणजे रोज आपण साही रसांचे पदार्थ सेवन करायला हवं सांगितलेलं आहे. आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की सुरुवात ही आपण गोड रसाने, मधुर रसाने करावी, मग जेवणाच्या मध्ये आंबट, तुरट, खारट आणि तिखट रस घ्यावेत, आणि जेवणाचा शेवट जे आहे ते ताकासारख्या किंवा तुरट रसाने करावे. आपण बऱ्याच वेळा आपण काय करतो, स्वीट डिश खातो किंवा आईस्क्रीम करतो आणि जेवणाचा शेवट करतो. तर मित्रांनो, आपला महाराष्ट्रीयन जो आहार आहे तो जगातला सर्वोत्तम असा आहार आहे, ज्याच्यामध्ये वरण भात, भाजी पोळी, थोडीशी कोशिंबीर, ताजं ताक, थोडीशी चटणी किंवा लोणचं हे चवीपुरतं असा परिपूर्ण, ज्याच्यामध्ये कुठलेही निकष जरी आपण लावले निकष पूर्ण करणारा आहार आहे तो आपण सेवन करायला हवा. जंक फूड आणि बेकरी प्रॉडक्ट्स जे आहेत ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात मैद्याचा वापर केला जातो, मैदा हा अत्यंत घातक असा पदार्थ आहे. याच्यासोबतच अतिरिक्त प्रमाणात साखर जी की कार्बोनेटेड स्वरूपात आणि ह्या स्वरूपात असते कोल्ड्रिंक्समध्ये किंवा आईस्क्रीममध्ये, अतिरिक्त प्रमाणात मीठ हे किंवा चाट हे स्प्रिंकल केलं जातं वेफरसारख्या पदार्थावर, तर अशा प्रकारचा जो आहार आहे तो अनारोग्यकर अनाआहार आहे, आपल्या आरोग्यासाठी तो चांगला नाही, अनेक आजारांना आमंत्रण देणार आहे.
2: अच्छा, म्हणजे डॉक्टर काका, जंक फूड, स्नॅक्स कितीही आम्हाला आवडणारे असले तरीही ते आमच्या आरोग्यासाठी घातक आहेत.
0: हां, अगदीच चांगले नाहीत. कधी कधी चव म्हणून ते घरी तयार करून आपण खायला हरकत नाही.
2: नक्कीच
3: डॉक्टर काका, आम्हा मुलांसाठी योगा काय विशिष्ट पद्धतीने आम्हाला आवडेल असा, मज्जा येईल असा, खेळासारखा शिकवता येईल का? नाहीतर आम्हाला परत एका क्लासला गेल्यासारखा वाटेल आणि कंटाळा येईल.
0: नाही ग बेटा, मुलांसाठी आम्ही तो विचार अगदी छान पद्धतीने केला आहे. साने गुरुजींनी म्हटलेलं आहे, करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे. खरं तर मुलांना कंटाळा येईल योगाभ्यासाचा किंवा योगा करण्याचा, त्यासाठीच आम्ही निरामा योग प्रसार आणि संशोधन केंद्रातर्फे जो आम्ही योगाभ्यास निवडलेला आहे तो मुलांना आवडेल अशा स्वरूपात मनोरंजक पद्धतीनं तयार केला गेलेला आहे. तो शिकवताना पण आम्ही मनोरंजक पद्धतीनं शिकवतो. म्हणजे सिंहासन शिकवायचं तर आम्ही त्यांना सांगतो सिंह कशी गर्जना करतो आणि आ आणि सिंह गर्जना करून दाखवायला लावतो त्यांना. मग तशा पद्धतीने घेतलं की मुलं हसतात. आरोग्य संपन्न राहायचं आपल्याला निरोगी राहणे, निसर्गाचे लेणे, शुद्ध हवा घेणे फुफ्फुसात, आधुनिक जग दूषित हवेचे, संगती निसर्गाचे क्षण काही, हिरवा निसर्ग निळे ते आभाळ, विसरते अमंगळ मनातले, गीता म्हणे शरीर शुद्ध करा मन, निसर्गाचे धन घेऊन या, निसर्गाचे धन घेऊन या.
3: खूप खूप धन्यवाद डॉक्टर काका.
4: बालदोस्तांनो, आत्ताच आपण बालमंडळी या कार्यक्रमाअंतर्गत बालकांच्या आरोग्याच्या आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून योगाचे महत्त्व याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षक डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी, बालविद्यामंदिर हायस्कूल परभणी येथील आराध्या संतोष कुलकर्णी आणि आयुषी चौधरी, तसेच अरविंद

0: हिंदू अक्षर ज्योती विद्यालयातील अवनी श्रीपाद कुलकर्णी आणि आरुष अष्टुरकर या बालदोस्तांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा ऐकला. वेळ झालेली आहे बालदोस्तांनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या बालमंडळी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: बालदोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात बालकांच्या जीवनात योगाचं महत्त्व याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षक डॉक्टर दीपक करजगीकर यांची मुलाखत ऐकली आहेत. सहनिवेदन होतं सुमेधा कुलकर्णी यांचं. श्रोतेहो बालदोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत होता. आता दुपारचे 12 वाजतात. काही वेळातच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे आणि दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आम्ही आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम. प्रतीक्षा करा.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा खरंच जादूगार आहे असं म्हणायला हवं, नाही का? झाडं, फुलं, वेली यांच्या विविधरंगी छटांनी तो अधिकच आकर्षक वाटतो. आणि या सगळ्यांमध्ये काही ना काही रहस्य दडलेली आहेत हे आपण सगळेच जण जाणतो. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन का असेना झाडं असतातच, शोभेचीही असतात आणि त्याचबरोबर आपल्या उपयोगाची झाडं सुद्धा आपल्या छोट्याशा बागेत नक्की असतात. मग यामध्ये तुळस, गवती चहा, कडीपत्ता, रोजच्या पूजेसाठी लागणारी फुलझाडं ही असू शकतात. तुळस, गवती चहा, कडीपत्ता याचा उपयोग आपण बरेचदा आपल्या आहारामध्ये करत असतो. पण आपल्या बागेमध्ये अशीही काही फुलझाडं आहेत बरं का, की त्या फुलांचा उपयोग सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो आणि त्याच्या काही पाककृती सुद्धा बनवू शकतो. तर आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चित्राताई देशपांडे. चित्राताई देशपांडे, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वेगवेगळ्या पाककृती तुम्ही करता फुलांच्या या झाडांच्या, म्हणजे नेहमीच्या आपला स्वयंपाक आहेच, पण त्या व्यतिरिक्त या फुलांमधून होणाऱ्या या पाककृती आहेत. तर सर्वप्रथम एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की फुलांचा स्वयंपाकात वापर कशा पद्धतीने पूर्वीपासून करण्यात आलेला आहे?
1: आपल्याकडे रानभाज्यांचा वापर पूर्वीपासून होतो.
0: बरोबर.
1: तसाच फुलांचा उपयोग पण फार पूर्वीपासून केला जातो. म्हणजे आदिवासी लोक शेवगा, हादगा, पळस, मोहाची फुलं, भोपळ्याची फुलं यांचा म्हणजे भाजी करण्यासाठी वापर करतच होतो.
0: बरोबर.
1: तसाच आपणही शहरी लोक पण ते सगळं वापरतोच. म्हणजे बहुसंख्य स्त्रिया खरं तर शेवग्याची, हादग्याची, या फुलांची स्पेशली तांबडा भोपळा असतो त्याच्या फुलांची भाजी करणे इतकी येत नाहीत, पण कोशिंबीर त्याची फार छान होते, पचडी सारखी वेगवेगळ्या प्रकारे ती आहारात आणली जातात. आणि पूर्वी भाज्यांची उपलब्धता तशी कमीच होती, त्यामुळे परसदारात की काय जे उगवून आलेलं आहे, म्हणजे शक्यतो आपल्या आया आजा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावतच होत्या आणि ताजी ताजी आणली की फक्त मुळं खुडून टाकायची आणि सगळी ती भाजी आपल्या आहारात घ्यायची. ही म्हणजे आपल्याकडे पद्धतच आहे.
0: आणि त्याला चव खूप छान असायची.
1: हा, कारण त्यावेळेला रासायनिक खतांचा वापर नव्हताच, आपल्याला माहितच नव्हतं ते. म्हणजे जी मातीची जी काही पाण्याची चव, वातावरणाची चव त्या भाज्यांमध्ये उतरलेली असायची. म्हणजे शेवग्याचं झाड आपल्या परसदारी एखादं असायचं, म्हणजे बहुउपयोगी कल्पवृक्षासारखंच नारळाचं एक झाड लावायचं, लोक आंबा पाहिजे म्हणून आंब्याचं लावलं जायचं. मला आठवतं की आमच्या माझ्या माहेरी माझा वाडा होता आमचा, तर शेवग्याचं, जांभळाचं, नारळाचं अशी ती झाडं लावलेलीच असायची. आणि वेगवेगळी फुलांची पण झाडं म्हणजे देवाला तर
0: पाहिजेत
1: त्यामुळे ती लावली जायची. जास्तीत जास्त वापर वनस्पतीचा
0: आहारात कसा. हा, बरोबर. खाद्य फुलं कुठली कुठली आहेत, पदार्थांमध्ये वापर करू शकतो?
1: त्याच्यामध्ये बघा, शेवगा आहे, हदगा आहे, पळस आहे, पळसाच्या फुलांची भाजी केली जाते, मोहाच्या फुलांची भाजी केली जाते, भोपळ्याची फुलं त्याचा पण आहारात समावेश केला जातो. आणि काही फुलांचा वापर भाजीसारखा नसला तरी वेगळ्या पद्धतीने आपण तो आहारात आणू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणजे काही फुलांचे आपण सरबत तयार करू शकतो.
0: बरोबर.
1: हा, म्हणजे फुलांमध्ये ना भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात, अँटी एजिंग. अँटी ऑक्सिडंट म्हणजेच अँटी एजिंग थोडक्यात.
0: बरोबर.
1: तर आपल्याला म्हणजे विशेषतः स्त्रियांना त्याचा फार उपयोग होतो.
0: बर.
1: ज्या म्हणजे त्यांनी ती आहारात किंवा आपल्या रोजच्या ह्याच्यात

0: ती घेतली पाहिजेत आवर्जून, म्हणजे असं मी आग्रहपूर्वक सांगेन, कारण मी त्याचा वापर भरपूर करते. वय कमी ठेवण्यात मदत करतात, आपल्या शरीराचं वय कमी ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते त्यांची.
1: बरोबर.
0: उच्च रक्तदाब कमी होतो, निद्रानाश कमी होतो आपल्या फुलांच्या वापराने. फ्लेवोनाइड्स असतात त्याच्यात, मग दृष्टी दोष आणि विस्मृती याच्यावर उपयोगी असतात. पेप्टाइड्स असतात फुलांमध्ये, मग ते आपल्याला मनाची अस्वस्थता उदासीनता कमी करण्यासाठी मदत करतात. आणि लायकोपिन्स असतात, म्हणजे परत अँटी एजिंग म्हणून काम करतात. त्यामुळे हे जर इतकं आपल्याला फुलांपासून मिळतं, आणि तुम्ही बघत असाल की काही कॉस्मेटिक्सच्या जाहिरातींमध्ये तुम्हाला हे शब्द तुम्हाला किंवा त्याच्यावरती लिहिलेलं असेल की याच्यात लायकोपिन्स आहेत, त्याच्यात पेप्टाइड्स आहेत किंवा फ्लेवोनाइड्स आहेत, तर हे सगळं फुलांपासून काढलेल्या एक्स्ट्रॅक्टमुळे त्या क्रीममध्ये असतं.
1: बरं.
0: पण तर रसायनं पण भरपूरच असतात, ही जाहिरातबाजी असते. पण मग हे जर आपण डायरेक्ट फुलच म्हणजे आपल्या आहारात आणू शकत असू, तर ते जास्त चांगलं नाही का? म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेली फुलं किंवा आपण स्वतःच उगवून आणलेली फुलं,
1: बरोबर,
0: जर आपण अशा पद्धतीने आहारात आणली तर चांगलं.
1: साधारण कोणती कोणती फुलं अशी आहारात वापरू शकतो आपण?
0: अनेक फुलं आहेत निसर्गामध्ये, आपल्या परसदारात किंवा बाल्कनीमध्ये. तर त्याच्यात पहिल्या नंबरला येतं जास्वंद, जे आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल. हा, म्हणजे हल्ली बरीच जास्वंदांची रंगांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती हवायन जास्वंद आहेत, हायब्रीड जास्वंद आहेत, रासायनिक बदल केलेले असतात, त्यामुळे ती आपल्याला उपयोगी नसतात, ती कधीही घेऊ नयेत. पण आपल्या डोळ्यासमोर वाढवलेलं पारंपरिक आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल, ज्याला जपाकुसुम म्हणलं जातं, केसांच्या वाढीसाठी तेलामध्ये वापरलं जातं, पण आपण जर ते पोटात घेऊ शकलो तर
1: चांगलंच आहे,
0: फार छान. तर ते फुल आपण सरबतासाठी आपण ते वापरू शकतो.
1: आणखी
0: गोकर्णाचं सरबत आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: पळसाची, उन्हाळ्यात पळस भरपूर फुलतो, त्या पळसाची फुलं आपण गोळा करून साठवून ठेवू शकलो. म्हणजे काय करते, मी त्याचे देठ काढून टाकते ह्या फुलांचे आणि पुकेसर काढून टाकते आणि फडक्यावरती किंवा पेपरावर पसरून ठेवते, आणि ते सावलीतच डायनिंग टेबलावर मी ठेवलेली असतात, ती सावलीतच ती 3-4 दिवसांनी छान वाळतात, म्हणजे प्लास्टिकच्या झिपलॉक मध्ये, म्हणजे ती हवा
1: बंद होतात. बरोबर.
0: आणि ती स्टोअर करते, म्हणजे साठवून ठेवते मी डब्यामध्ये.
1: तर अशी ही वेगवेगळी, तुम्ही म्हणालात तशी, आपली अगदी परसदारातली ही फुलझाडं आहेत, अगदी सहज आपण त्यांचा वापर करू शकतो. तर आज आपण काही पाककृती या संदर्भातल्या सांगणार आहोत, तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा कुठला पदार्थ सांगाल
0: आपण? आता असं करूया, आपण मोठ्या झाडांपासून मिळणारी फुलं आहेत ना ती आता आपण बघूया आधी.
1: बरं.
0: जसं की शेवगा. शेवग्यामध्ये भरपूर ए सी अशी विटॅमिन्स असतात, आणि आता तर जगभरात ते सुपर फूड म्हणून ओळखलं जातं.
1: बरं.
0: आपल्याकडे भारतात अतिशय एक सुंदर परंपरा आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाला काहीतरी एक महत्व आहे. जसं की आपल्याकडे मृग नक्षत्र निघालं की इकडे कोल्हापुरात तुम्हाला दिसेल की बाजारामध्ये भरपूर शेवग्याची पाला विकत मिळतो, आणि तो त्या दिवशी आपल्या पोटात जाणं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे ती आपल्याला उपलब्ध होतेच, आपल्या घरातला असेल तर फारच सुंदर. शेवग्याला की नाही भरपूर फुलं लागतात आणि फुलगळ पण भरपूर होते, त्यामुळे पडलेली फुलं गोळा करून सुद्धा आपण त्याची भाजी करू शकतो.
1: ती कशी पद्धतीने करायची?
0: सांगते ना. फुलं टेंडर म्हणजे अगदी नाजूक असतात, म्हणजे त्यांना शिजायला वेळ बीळ काही लागत नाही, त्यामुळे त्याच्यावर फार प्रक्रिया कुठल्याच करत बसू नये.
1: हा,
0: म्हणजे तेलावरची किंवा तुपावरची फोडणी केल्यावर जिऱ्याची ती एक जरा परतायची असते, तिखट मीठ तुम्ही घाला आणि त्याला तुम्हाला हवं ते दाणे कूट घाला किंवा डाळीचं पीठ घालून ते हलकसं परतवून काढा.
1: बर.
0: की झाली भाजी.
1: हा,
0: म्हणजे त्याला म्हणजे कुठल्याही फुलांच्या भाजीला व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही जितकं त्याच्यावर प्रोसेस कराल किंवा जितकी ती जास्त गॅसवरती उष्णता घेईल, तितकं त्यातले जे गुणधर्म आहेत ते नष्ट होतील. त्यामुळे ती काळजी घ्यायची की त्याला खूप वेळ शिजवत बसायचंच नाहीये, सगळ्यात शेवटी ती करायची, बनवायची आणि जेवायला बसायचं.
1: ती फुलं अशी डायरेक्टलीच वापर, म्हणजे ती तुम्ही म्हणालात तशी छोटी आहेत, त्यामुळे त्याचं कापणं बिपणं हाही प्रकार नसेल.
0: हा म्हणजे शेवग्याची फुलं कापली नाही तरी चालतात, फक्त ती स्वच्छ धुवून घेतलेली असावी, निथळून घेतलेली, ती काळजी मात्र घ्यावी. हातग्याची भाजी ती तशीच आहे, फक्त त्याच्यात देठ आणि पुकेसर असतात, ते काढून टाकायचे असतात आपल्याला.

0: केळफुल भाजी मात्र भरपूर आपल्याला प्रोसेस आहे. हा म्हणजे त्याला निवडण्याचाच एक त्याची पद्धत आहे. जिथे केळफुल उपलब्ध आहे अशा ठिकाणी त्याची भाजी केलीच जाते, म्हणजे तो एक रिच्युअलच आहे. नॉन व्हेजिटेरियनला टक्कर देण्या इतकी त्याच्यात शक्ती आहे असं म्हटलं जातं. ऍक्च्युली पदार्थ करायला वेळ फारच कमी लागतो, पण त्याचं निवडणं जरा किचकट असल्यामुळे ती भाजी जरा केळफुलांची भाजी करताना त्याच्यामध्ये असा एक पाकळ्यांच्या मध्ये मध्ये एक असा प्लास्टिक सारखाच एक जरासा जाड भाग असतो पांढरा, तो आपल्याला बाजूला करावा लागतो. तो थोडासा कडवटही असतो आणि म्हणजे तो फार शिजत नाही चांगला, त्यामुळे तोंडात येतो. म्हणजे जशी काही काही भाज्यांची आपण साल काढून टाकतो ना, तसंच ते काढून टाकलं की ती शिजते पण चांगली आणि चविष्ट होते.
1: आणखी कुठली
0: हातग्याची भाजी मी म्हणलं तसंच शेवग्यासारखीच ती करायची आहे. तुम्हाला जर थोडी ओलसर करायची असेल तर दाणे कूट घालून करा नेहमीसारखीच. खरं तर आपण भाज्या नेहमीच्या करतो तशीच ती करायच्या, कुठल्याही भाज्या

0: भाज्यांची आपण सालं काढून टाकतो ना, तसंच ते काढून टाकलं की ती शिजते पण चांगली आणि चविष्ट होते.
1: बरं, आणखी कुठली?
0: हातग्याची भाजी मी म्हणलं, तसंच शेवग्यासारखीच ती करायची आहे.
1: बरं,
0: तुम्हाला जर थोडी ओलसर करायची असेल तर दाणे कूट घालून करा नेहमीसारखीच. खरं तर आपण भाज्या नेहमीच्या करतो तशीच ती करायची आहेत, कुठल्याही भाज्या. फक्त त्यांना खूप वेळ शिजवत बसायचं नाहीये.
1: बरं,
0: म्हणजे त्यातले गुणधर्म आपल्याला तसेच हवे असतील तर.
1: बरोबर.
0: ताज्या पळसाच्या फुलांची भाजी छान होते.
1: बरं, ती कशी करायची?
0: त्याचे देठ काढून टाकायचे, बुकेसर काढून टाकायचे, स्वच्छ धुवायचेत आणि कांदा, म्हणजे तुम्ही जर फोडणीत घातला आणि त्याच्यावरती शेवटी ही चिरलेली फुलं घातली आणि वाफवले आणि मग काय, तुम्हाला दाणेकूट घाला तुम्ही, मसाले वेगवेगळे तुम्ही वापरू शकता तुमच्या हाताशी असणारे.
1: बरोबर.
0: पळसाचा रंग फार सुंदर दिसतो पण भाजी झाल्यावर मात्र ती जराशी काळसर होते. पण त्याच्यात गुणधर्म प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतात.
1: बर,
0: त्यामुळे ते म्हणजे जरूर त्याचं सेवन करावं. आपल्याला निसर्गाने इतकी भरभरून दिलेलं आहे, तो प्रखर उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशा काही फुलं फुलून येतात पण ती जी सगळी फुलं आहेत ती शरीराला थंडावा देणारी आहेत. जसं की पळस, पळसाची भाजी अतिशय थंड असते. आदिवासी लोक भरपूर नाचणी पण खातात, ती थंड असते म्हणून, आणि तसंच या भाज्या पण खातात, त्यामुळे ते म्हणजे दिवसभर उन्हातही असतात पण म्हणजे त्यांच्या उष्णतेचे रोग होण्याचं प्रमाण अत्यल्प असतं. कारण
1: बरोबर,
0: हा, कारण त्यांच्या आहारात अशा तऱ्हेच्या गोष्टी येतात. त्यामुळे
1: बरोबर. पळस तुम्ही आता सांगितली ती वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे जनरली पळसाची भाजी ही केली
0: जात नाही.
1: आणखी कुठली रेसिपी आहे?
0: लाल भोपळ्याची फुलं.
1: बर,
0: लाल भोपळ्याला ना स्त्री आणि पुरुष म्हणजे असे दोन वेगवेगळे भाग असतात आपल्या निसर्गामध्ये.
1: बर,
0: तर वेलाला ना मेल फिमेल असे दोन प्रकारची फुलं येतात.
1: बर,
0: तर मेल फुलं असतात ती नुसतीच फुलं येतात आणि फिमेल फुलं असतात त्याला आधी छोटासा एक भोपळ्यासारखा एक गोल येतो आणि त्याच्या पुढे फुल लागतं, त्यामुळे ते ओळखायला फार सोपं असतं. तर त्यातली मेल फ्लावर्स म्हणजे फुलं तोडून घ्यावीत, ती भरपूरच प्रमाणात येतात. पण ही फुलं तोडताना सुद्धा ना सकाळच्या वेळात तोडू नयेत, कारण त्यावेळेला ना भरपूर वेगवेगळे भुंगे, कीटक, पक्षी असे बागेत आलेले असतात आणि त्यावेळेला त्यांचं नैसर्गिक परागीभवन होत असतं.
1: बर,
0: तर त्यामुळे ते होऊ द्यावं.
1: बर,
0: ती वेळ टळून गेली की मग ती फुलं आपण वेलावरून भोपळ्याची काढावी आणि मग ती स्वच्छ धुवून त्याचा देठ आणि बुकेसर काढून टाकावा आणि चिरून गोड दही घालून त्याची कोशिंबीर करायची.
1: बर,
0: अतिशय छान लागते.
1: म्हणजे नुसतं फक्त दही आणि ते भोपळ्याचं फूल,
0: मीठ साखर, दाण्याचं कूट घाला, तुम्हाला जिरे तूप जिऱ्याची फोडणी दिली की अतिशय छान, इतकी चविष्ट लागते ती. पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची जी फळं फुलं आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर ए व्हिटॅमिन मिळतं. तर या भोपळ्याच्या फुलांमध्ये भरपूर ए व्हिटॅमिन असतं आणि जितकं तुम्ही ते कच्चं खाल, कारण ते इतकं नाजूक सुंदर असतं, ते काही पचन बिचन असं यू होऊन जातं त्याचं. बरेच लोक त्याची भजी करतात,
1: म्हणजे या फुलांची,
0: फुलांची भजी.
1: बर,
0: अतिशय छान लागते ही भाजी.
1: त्याच्यात पण ती आपण चिरून घालून,
0: चिरून पण नाही, ती म्हणजे पाकळ्याचीच अख्खं बुडवून, हा, फुलंही अख्खं बुडवतात किंवा पाकळ्या म्हणजे दोन दोन तीन त्याचे भाग करून पिठात बुडवून त्याची भजी केली जाते. तशी ती शेवग्याची फुलांची पण भजी छान होते.
1: बर,
0: हा, ती फार छान लागते. किंवा त्याचे पॅटीस छान लागतात शेवग्याच्या फुलांचे, म्हणजे बटाट्याबरोबर ती फुलं घातली, पोषण मूल्य वाढतं.
1: बर,
0: आणि तळून काढण्यापेक्षा शालो फ्राय करावी.
1: वा,
0: फारच टेस्टी लागतात, कुरकुरीत आणि लगेचच वाफली जातात. त्या पॅटीस मध्ये शेवग्याच्या पानांची पावडर घालायची. स्मूदीज मध्ये पण तुम्ही घालून हे पिऊ शकता, त्याचं सूप करू शकता. शेवग्याचं, हा, म्हणजे शेवग्याचं सूप करताना ही फुलंही घाला त्याच्यात.
1: बर,
0: म्हणजे अवेलेबल असतील तर सुकवून ठेवली तरी चालतात. म्हणजे आता भरपूरच आली आहेत, एकाच वेळेला काही सगळं घरात करणं शक्य नाही. बऱ्याचदा तर असं होतं की मुलांना आवडत असतं पण मुलं घरी नसतात, त्यावेळेला ही जर फुलं सुकवून ठेवता आली तर मुलं आल्यावरती त्यांना त्याचा आस्वाद देता येतो. थोडी जास्त लागतील कदाचित
1: पण वाळवल्यामुळे,
0: पण गुणधर्मात फारसा फरक नाही पडत.
1: झाडांचा उपयोग करत असताना किंवा झाडं आपण लावलेली असताना खाली पडलेल्या गोष्टी आपण झाडून फेकून देतो आणि या अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून सुद्धा तुमची जर बाग छान असेल.
0: अगदीच अगदीच, एक ठराविकच तो बहार असतो बघा, म्हणजे शेवगा शेंगा धरायच्या आधी त्याला चिक्कर

0: फुलं लागतात.
1: बर.
0: हा, आणि सगळ्या फुलांचा काही शेंगा नाहीत होत, ती खालीच पडून जातात, त्यातला काहीच म्हणजे फलित होतात. मग अशा वेळेला तुम्ही एखादं कापड साडी बिडी खाली घालून ठेवली झाडाच्या खाली, हा, तर ते आपल्याला मातीत मिसळण्यापासून आपण वाचू शकतो. आणि म्हणजे आपल्याकडे तर म्हणजे इकडे कोल्हापूर या भागामध्ये गौरी आल्या की त्यांना आल्या पाल्याची भाजी खायला घालतात, मग त्याच्यात भोपळ्याची पानं असतात, मग त्याच्यात पण आपण ती फुलं घालू शकतो असतील तर.
1: बरोबर.
0: किंवा ती ऋषीपंचमीची जी भाजी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही फुलं वापरू शकता.
1: ओके.
0: तुमच्या आजूबाजूला असणारी वेलांवरती ज्याची फळं होतात त्याची फुलं खाण्यासारखीच असतात ना,
1: केव्हाही
0: नाही का? हा, म्हणजे हा जो प्रश्न असेल की कोणती फुलं खावी, तर म्हणजे
1: वेलवर्गीय जे आहेत त्याला येणारी फुलं ही आपण
0: खाण्याला योग्य असतात.
1: बरोबर.
0: आणि विकतची हायब्रीड आणू नयेत. बिया पेरून ज्याची रोप उगवून येतात अशी जी आपली देशी वाणं आहेत ना त्यांची फुलं वापरावी.
1: आणखी कुठल्या रेसिपीज आहेत?
0: आता आपण फुलांपासून ना वेगवेगळी सरबत आपण तयार करू शकतो.
1: बर, ती फुलं कुठली कुठली आहेत?
0: या फुलांचं सरबत बनवण्याचे भरपूर फायदे, मगाशी मी सांगितलं त्याच्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स आणि त्यातले जे रंग आहेत ते नॅचरल रंग आहेत, त्यामुळे आपण बिनधास्त सगळ्यांना म्हणजे आबालवृद्धांना ते खायला घालू शकतो. बरेचदा असं होतं की आपण सुरुवातीला पदार्थ डोळ्यांनीच खातो.
1: खरं.
0: रंगीबेरंगी सरबत बघितली की आपल्याला म्हणजे ती प्यावीशीच वाटतात, मजेदारच वाटतात, सगळ्यांना ती आवडतात.
1: बरोबर.
0: म्हणजे हे नॅचरल कलर्स तुम्ही मुलांना देऊ शकता बिनधास्त.
1: ती कोणती कोणती फुलं आहेत?
0: तर पहिलं प्रथम मी तर नाव घेईन गोकर्ण. म्हणजे हल्ली परत ते सुपरफूड नंतर म्हणजे गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा बटरफ्लाय पी टी
1: बर
0: म्हणून ती फार फेमस आहेत.
1: बर.
0: आपण ते रोज पिऊ शकतो आपल्या दारात जर गोकर्णाचा वेल असेल तर. अगदीच, म्हणजे ते प्यावंच. निदान सरबत जरी गोड म्हणून नाही प्यायलं तरी त्या फुलांचं पाणी निळ्या रंगाचं जर असं साध्या पाण्यासारखं, त्याला काही चव नसते किंवा वास नसतो.
1: बर.
0: त्यामुळे तुम्ही त्याला वेगवेगळी म्हणजे फळं वापरून जसं की लिंबू, आवळा, स्टार फ्रूट. स्टार फ्रूटला पण फारसा रंग नसतो पण ती असतात आपल्याकडे, त्याचं सरबत फार छान होतं. तर आंबट फळांच्या चवीचा आणि या रंगाचा वापर करून आपण तऱ्हेतऱ्हेची सरबत तयार करू शकतो.
1: पण हे मूळ तुम्ही जे म्हणालात की निळ्या रंगाचं पाणी छान तयार होतं ते कशा पद्धतीने?
0: सांगते तुम्हाला. ताज्या फुलांचं तर म्हणजे फारच छानच होतं, पण ही फुलं सुकवून ठेवली तरी ती स्टोअर पण करून ठेवता येतात, कारण त्याचा एक सीझन असतो तेव्हा भरपूरच फुलं येतात.
1: हो.
0: आणि आपल्याला प्रत्यक्ष सरबत करायला, एक ग्लास सरबत करायला तीन चार फुलं पुष्कळ होतात, अगदी खूपच त्याचा छान रंग येतो. तर ती देठ काढून आपण ग्लासमध्ये ठेवली आणि वरून उकळतं पाणी घालायचं. जरासा म्हणजे कल्पना वाईट वाटू शकते पण त्याचा अंतिम रिझल्ट फार चांगला आहे की त्याचा काही क्षणातच रंग येतो.
1: बर.
0: अतिशय सुंदर निळा रंग आपल्याला त्याच्यापासून मिळतो. आणि हा निळा रंग आपण बाटलीमध्ये भरून एक त्याचं शेल्फ लाईफ चांगलं महिनाभर आहे, म्हणजे फ्रीजमध्ये आपण साठवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याकडे किती पार्टी आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, म्हणजे आम्ही तर सरबत पार्टीज करतो वेगवेगळ्या रंगाची नॅचरल सरबत प्यायची. तर हा जो रंग निघालेला आहे तो फुलं गाळून बाजूला करायची आणि हा रंग स्टोअर करू शकतो किंवा लगेच तुम्ही वापरू शकता.
1: त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं लिंबू पिळून वगैरे लिंबाचं.
0: हा, आणि लिंबू पिळल्यावर एक जादुई रंग, त्याला जांभळा रंग येतो.
1: अरे वा,
0: फारच सुंदर जांभळा रंग तो येतो. आणि तुम्ही तेच पाणी बर्फाच्या क्यूब्सच्या त्या ट्रे मध्ये घातलं तर तुम्हाला निळ्या रंगाचे बर्फ मिळतात.
1: क्या बात आहे. हा, म्हणजे डोळ्यासमोर चित्र आलं.
0: हो, फार सुंदर. तर ते निळे गोळे आपण बर्फात
1: किंवा आपण अगदी साधं लिंबाचं पांढरा सरबतात जरी ते घातले
0: आणि त्याच्यात ते सुरुवातीला देणे आणि मग ते विरघळल्यावरती जांभळा रंग येतो आणि ते फार सुंदर दिसतो.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं की जरी त्याला चव नसली तरी त्याच्यामध्ये औषधी गुण आहेत
0: भरपूर. अतिशय औषधी आहे, म्हणून तर ते म्हणजे जगभरामध्ये इतकं लोकप्रिय आहे. आणि म्हणजे 100 ग्रॅम फुलाचं पाकिट आपण जर विकत ऑनलाइन मागवलं तर ते 400 ते 600 रुपये इतकं त्याची किंमत आहे.
1: खरंच आपल्या पर्सात किती खजिना आहे.
0: आणि म्हणजे आपण मल्टी उपयोग करू शकतो त्याचा, की देवालाही व्हायची आणि दुसऱ्या दिवशी ती बाजूला काढून घ्यायची आणि त्याचा वापर आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: या

0: गोकर्णाच्या फुलांचा रंग आहे ना, तो रंग तुम्ही धिरड्यामध्ये घालू शकता. तुम्ही जर तांदळाचं धिरड करायचंय तळ्या निळ्या रंगामध्ये करा, किंवा मोदक मोदकाच्या पांढऱ्या ह्याच्यामध्ये घाला, किंवा तांदळाची खीर काही जण करतात त्याच्यात हा रंग घालू शकतात, निळ्या रंगाची खीर होईल.
1: बर,
0: त्याच्यानंतर ही फुलं केक वरती तुम्ही ठेवू शकता, किंवा म्हणजे भाज्या करताना, म्हणजे आता बटाट्याची भाजी केलेली आहे आपण, तर काहीतरी एक गंमत आणायला त्याच्यात तुम्ही भाजी फुलं घालू शकता, किंवा कोणत्याही भाजीमध्ये स्मूदी मध्ये तुम्ही फुलं घालू शकता. म्हणजे ती पोटात घेण्यासाठी आपण वेगवेगळे सरबतच प्यायला पाहिजे असं काही नाहीये, तर सूपामध्ये घालू शकता.
1: म्हणजे एक कलर पण आणि पौष्टिकता
0: वाढवणं
1: दोन्ही गोष्टी आपण ह्याच्यात करू शकतो.
0: अगदीच, म्हणजे ते पांढऱ्या रंगाचं आपण ह्याचं सूप करतो ना मक्याचं, तर त्याच्यामध्येही फुलांचा म्हणजे रंगाचा ड्रॉप घालून बघा, फार सुंदर रंग,
1: सुंदर कल्पना आहे.
0: म्हणजे आपल्याकडे अन्न प्रेझेंट करताना किंवा खायला घालताना किंवा डेझर्ट्स मध्ये तुम्ही घालू शकता.
1: ओके,
0: तर त्यावेळेला ती बरीच फुलांनी सजवलेली डेझर्ट्स जर आपल्या डोळ्या म्हणजे समोर आली, किंवा आईस्क्रीम तुम्ही म्हणजे हा रंग जर व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये घातला तर निळ्या रंगाचं तुम्ही आईस्क्रीम मुलांना देऊ शकाल.
1: मस्त.
0: हा, इतका सुंदर निळा रंग येतो, कारण तो ओरिजिनल निळा रंग तसाच राहतो आईस्क्रीम मध्ये वापरताना, कारण तिथे आंबट गोष्टीशी हे येत नाही.
1: बरोबर,
0: छान.
1: पण मग त्याला दुधाला काही प्रॉब्लेम येत नाही?
0: काही नाहीये.
1: म्हणजे आपण,
0: किंवा मग तुम्ही आईस्क्रीम करायच्या वेळेला सगळं तयार आहे तर ते मिश्रण गार झाले तर त्यावेळेला हा कॉन्सन्ट्रेटेड रंग तुम्ही घालू शकता.
1: नुसता तुम्ही घातला तरी चालू शकतं
0: आणि पुढे सेट करायला ठेवू शकता.
1: आता हे गोकर्णाचं झालं, दुसरं आणि असं कुठलं फुल आहे?
0: जास्वंदी.
1: बर,
0: जे आपल्या घरामध्ये आपण उगवून आणू शकतो. म्हणजे एखादं जास्वंदाचं फुल आले ते मी आज देवाला घातले आणि दुसऱ्या दिवशी मी त्यातलं पूकेसर आणि देठ काढून टाकलेत, त्याच्या चार बाकळ्या त्या मी ग्लासमध्ये घालते, गरम पाणी त्याच्यात घालते आणि सुंदर किरमिजी रंग त्याला येतो.
1: वा,
0: हा फार सुंदर रंग असतो तो. आता मी सांगितलं त्याचप्रमाणे वापरायचा, त्यात लिंबू पिळलं की लाल भडक रंग रक्तासारखा सुंदर रंग येतो.
1: बरोबर, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही गोकर्णाचं पाणी सांगितलं त्या पद्धतीनं हे जास्वंदीचं पाणी आपण यूज करू शकतो
0: आणि मग लिंबू वापरून त्याचं सरबत करू शकता. आवळा वापरला ना मी तर आवळ्याचाच डायरेक्ट रस काढून ठेवलेला असतो, तर तो रस जर वापरला तर ह्यांचे फार सुंदर रंग मिळतात, म्हणजे पेस्टल शेड्स मिळतात आपल्याला.
1: ओके,
0: लिंबामुळे आपल्याला थोड्याशा नॉर्मल शेड्स मिळतात, पण असं रंगांचं व्हेरिएशन करून आपण सरबत सर्व करू शकतो.
1: किती छान,
0: हो फारच देखणी होतात. किंवा हे नुसतंच पिऊन घेतलं तरी चालतं. हा, म्हणजे वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स मध्ये ते घातलेलं आपण ते चेहऱ्यावरती किंवा त्वचेवर लावण्यापेक्षा पोटात घेतलं हा तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. अशी देठ आणि पूकेसर काढून ठेवला तर ती फुलं पण 3 दिवसात चांगली सुकतात, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवणूक त्याची करून ठेवतो.
1: करून ठेवू शकतो, म्हणजे ही जी फुलं आहेत याची साठवणूक करून ठेवल्यामुळे आपण पुढे कधीही
0: वापरू शकतो. पळसाची फुलं तशी आपण साठवून ठेवू शकतो, त्याचा फार देखणा पिवळा रंग इतका छान येतो.
1: याच पद्धतीनं गरम पाणी घालून,
0: पद्धत हीच आहे.
1: बर,
0: हा, फक्त तुमच्याकडे फुलं पाहिजेत. ताजी फुलं असतील तर उत्तम, सुकवून ठेवली असतील तरी फार. तर काय, ताजी फुलांचं काम 2-3 फुलांमध्ये होत असेल तर 5-6 फुलं लागतील.
1: ओके, पण याचा पिवळा रंग
0: हो, आणि गुणधर्मामध्ये काही फरक नसतो.
1: म्हणजे थोडक्यात बघितलं तर आपण निळा, लाल आणि पिवळा हे 3 रंग म्हणजे नैसर्गिक रंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करून आपण आपल्या आहारात वापरू शकतो.
0: हो, तसं म्हणजे मिठाचा पण तुम्ही रंग वापरू शकता.
1: हो,
0: तेरड्याचा गुलाबी.
1: बर,
0: म्हणजे तुमच्याकडे जर गुलाबी रंगाचा तेरडा असेल, डार्क गुलाबी,
1: बर,
0: तर त्याचा पण असाच पद्धतीने तुम्ही रंग वापरू शकता.
1: okay.
0: आणि आहारात त्याचं सरबत पिऊ शकता.
1: बर,
0: नुसतं प्या. त्या पाण्यामध्ये जरास जिऱ्याची पावडर घातली, किंवा मी काय करते, मी वेगवेगळ्या मसाल्यांचंच पाणी तयार करते.
1: बर,
0: ते ह्या पाण्यात मिसळते, त्याला एक चव येते. पण साखर, म्हणजे डायबिटीज असणाऱ्या लोकांचा असा प्रश्न असतो की मग आम्हाला ते कसं मिळणार.
1: बरोबर,
0: पण मग ते तुम्ही तसंच पिऊ शकता, वेगवेगळे फ्लेवर्स त्याला तुम्ही द्या. म्हणजे जसं की धणे, जिरे, दालचिनी, लवंग, चक्रीफूल, त्याचा पण एक छान वासही येतो आणि फ्लेवर चांगला येऊ शकते आपल्याला. सैंधव मीठ घाला, लिंबू पिळू शकता.
1: म्हणजे हे सगळं तुम्ही जे पदार्थ सांगितले त्याचा एक लिक्विड तयार करून त्याचा तुम्ही ह्याला फ्लेवर, म्हणजे कलर आणि इकडं फ्लेवर,
0: कलर थोडा कमी होऊ शकतो पण अंतिमतः आपल्याला त्याचे गुणधर्म मिळणार.

0: बरोबर,
1: त्याला काही वास नसतो, त्यामुळे ते मी रंगीत पाणी पिऊन घेते, त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला मिळत राहतात. तुम्ही प्रत्येक वेळेला सरबत केलं पाहिजे असं काही
0: नाही. पुढची आणखी काही रेसिपी आहे?
1: आपण गुलाबाचं सरबत आपण तसं करू शकतो.
0: बर,
1: गुलाबाची म्हणजे गुलकंद ज्या गुलाबाचा केला जातो, देशी गुलाब, त्याला फार सुंदर वास असतो, तोच वापरावा.
0: बर,
1: कारण त्याला फ्लेवर फार असतो. गुलाबाचा रंग इतका येत नाही म्हणजे पाण्यात घालून, पण त्याचा सुंदर अरोमॅटिक थंडावा आपल्याला मिळतो.
0: आपण असं म्हणूया की मगाचा जास्वंदीचा रंग आणि गुलाबाचा,
1: करेक्ट, असे परमिटेशन कॉम्बिनेशन तुम्ही अगदी करू शकतो. मोगऱ्याची फुलं पाण्यात घालून ठेवली
0: फ्लेवर,
1: हा, 15-20 मिनिटात त्याला फार सुंदर वास यायला लागतो. माठातही टाकले जातात, पण ती फार वेळ ठेवू नये, नाही तर मग ती कडवट होतात. ते पाणी आपण वेगवेगळे हे रंग वापरू, फळ कुठलं तरी आंबट वापरू, कैरीचा रस किंवा किस, त्याचं पाणी पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे कैरी, लिंबू, आवळा, स्टार फ्रूट, त्याचा पांढऱ्याच रंगाचा ज्यूस निघतो. त्याचं तुम्ही रस काढून ठेवला आणि मीठ साखर घालून जर रस काढून तुम्ही जर बाटलीत भरून ठेवला तर महिनाभर त्या रसाचा वापर तुम्ही करू शकता आणि सरबत बनवू शकता. हा, म्हणजे हा त्याच्या फळाचा उपयोग झाला.
0: ही वेगवेगळ्या फुलांची सरबत आपण आता बघितली, आणखी कुठल्या पद्धतीने या फुलांचा वापर केला जाऊ शकतो?
1: आपल्याकडे भरपूर प्रमाणात ऊन असतं आणि ऊन असल्यामुळेच भरपूर प्रमाणात आपल्याकडे फुलं उगवून येतात.
0: बर,
1: तर ही जी गुलाबाची फुलं आहेत ताजी, त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत फक्त.
0: बर,
1: आणि खडीसाखर काचेच्या बरणीमध्ये, खडीसाखर पाकळ्या, खडीसाखर पाकळ्या असे थर देत
0: द्यायचे
1: आणि उन्हात ती बरणी नेऊन ठेवायची.
0: बर,
1: आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे दोनच फुलं आली, मग त्याचा मी कसा गुलकंद करू? ठीक आहे, आज दोन फुलं आली आहेत, तेवढंच ठेवा.
0: बर,
1: परवाच्याला अजून एकच फुल आलंय, परत त्याच्या
0: लेअर घालत राहा.
1: हा, म्हणजे मी तर ती बरणी ती गच्चीवरच ठेवलेली असते. फूल आलंय का मग मी साखर थोडीशी घेऊन जाते आणि ते करत राहते.
0: म्हणजे ते लेअर घालत गेलं की तयार
1: तयार होतं. अगदी अगदी,
0: म्हणजे अगदी घरच्या घरी सुंदर असा हा गुलकंद, आणि गॅसची सुद्धा आवश्यकता नाही.
1: नाही नाही, अगदी
0: किती सुंदर.
1: म्हणजे आपल्याकडे ती पद्धत आहे वाळवण, नाही का आपण घालत. तुम्हाला वाळवणावरून मला आठवलं की हे रंग तुम्ही पापड्यांमध्ये, कुरड्यांमध्ये घाला.
0: हो, मग अशी सांगितलेलं आहे.
1: फार सुंदर रंग पापड्यांना येतो, कारण हे प्रयोग केलेत. थोडे फेंट येतात
0: खरं,
1: पण रंग मात्र येतात,
0: येतो. पुन्हा अपायकारक काहीच नाही,
1: अजिबात नाही. बिंदास
0: मिळालं तर त्यातनं चांगली पौष्टिक मूल्यच मिळतील आपल्याला.
1: पण हा, नॅचरल कलर.
0: बरोबर.
1: हा, काही काही फुलं आहेत ना ती खाण्याच्या योग्य असतात. आपल्याकडे ती फारशी येत नाहीत, पण गुलाबाची फुलांच्या पाकळ्या बघा, मिठाईवरती घातलेल्या असतात, किंवा गुलाबजाम मध्ये घालतात, बासुंदीमध्ये घालतात, रबडीवर घालतात.
0: बर,
1: म्हणजे ती सुकवून ठेवलेली आपण अशा प्रकारे सजावट
0: म्हणून वापरू शकतो,
1: म्हणून आपण घालू शकतो. केकवर पण घालतात. म्हणजे आता असं आहे की डायंथस, व्हायोला, कॅलेंडुला, पॅन्सी, ही जी फुलं आहेत ना ती सगळी इडिबल आहेत.
0: बर,
1: म्हणजे खाण्यासारखी आहेत. तर ती केक वरती घालतात, ब्रेड वरती लावतात.
0: बर,
1: त्याची नावं इंग्लिश आहेत, त्याची मराठी नावं मला माहितीच नाहीयेत. म्हणजे डायंथस आपल्याकडे येतात ती.
0: बर,
1: पण ती खाण्यासारखी आहेत फुलं. झेंडूची फुलं पण तुम्ही अशा तऱ्हेने वापरू शकता. म्हणजे झेंडूचं तुम्हाला माहित असेल की पाकळ्या म्हणजेच त्याचं बी असतं खाली, त्याला काळा एक रंगाचा छोटीशी काडी असते प्रत्येक पाकळीला.
0: बरोबर.
1: तर त्या तुम्ही कुंडीत घातल्यावरती जी रोपं उगवून येतील ना, त्या रोपांची फुलं तुम्ही खाऊ शकता. म्हणजे त्याचा पाणी पण वापरून तुम्ही सरबत करू शकता.
0: ओके.
1: त्याचा पण सुंदर
0: रंग येतो,
1: हा, असा छान केशरी रंग इतका सुंदर येतो. तर त्या रंगाचा वापर तुम्ही बिर्याणीसाठी पण करू शकता. साखर भात, नारळी भात, केशर नसेल तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही पारिजातकाच्या फुलांचा देठ वापरू शकता.
0: बरोबर. केशरी रंग,
1: केशरी रंग येण्यासाठी अगदी फार सुंदर रंग आहे त्याचा. रंगांची जी लयलूट आपल्या आजूबाजूला आहे तर ती आहारात आपण
0: नक्कीच वापरू शकतो.
1: आता जाता जाता तुम्हाला सांगते, आंबाडीची जी आपण भाजी लावतो तर त्याला सुंदर फुलं येतात, भडक एकदम किरमिजी रंगाची.
0: बर.
1: आणि ती अतिशय आंबट असतात चवीला.
0: हो हो.
1: आणि त्याची चटणी छान होते, त्याचं सरबत छान होतं. रंग त्याचा इतका देखणा असतो त्या आंबाडीच्या फुलांचा. किंवा ही जी आंबाडीची स्पेशली फुलं आहेत ना, त्याची चटणी आपण करू शकतो.
0: बर.
1: म्हणजे ती वाटू शकतो, ते वाटून त्याच्यात तुम्ही पाणी घालून तो जाड पातळ रंग पण त्याच्यात करू शकता.
0: बर बर बर.
1: आणि ह्याचे क्यूब्स करून ठेवले की सरबत

0: मध्ये ते फार छान लागतात
1: आणि त्याच्यात थोडासा आंबट फ्लेवर
0: असतोच. मोईतो फार छान, अलीकडे मुलांना मोईतो फार आवडतं सगळ्या. तर असे हे जे रंग वापरून जर तुम्ही पाण्याऐवजी सोडा घालायचा आहे म्हणजे सरबत तयार करताना, रंग आपण पाण्यातच एक्स्ट्रॅक्ट त्याचं काढून घ्यायचं आहे, पण त्या बनवताना त्यात सोडा आणि भरपूर पुदिना आणि बर्फ घातला की घरच्या घरी आपण वेगवेगळी मॉकटेल्स मुलांना देऊ शकतो.
1: खरं म्हणजे सध्या क्रेज आहे,
0: क्रेज.
1: हा, साधं सोपं आहे, फक्त आपण नैसर्गिक रंग जे मगाशी आपण सांगितले त्याचा वापर करून छान करू शकतो.
0: म्हणजे आपला अननसाचा रस असेल तर त्याच्यावरती हा गोकर्णाचा निळा रंग हळूहळू हळूहळू घालत गेलं बारीक धार, तर आपल्याला दोन वेगवेगळे रंग ग्लासात दिसू शकतो.
1: किती सुंदर.
0: हा, म्हणजे मॉकटेल्स वेगवेगळी
1: करू शकतो.
0: हा, आणि हेल्दी.
1: आणखी अशा कुठल्या वनस्पती आहेत त्या ज्याचा वापर वेगळ्या पद्धतीने आपण आहारात करू शकतो?
0: त्याच्यामध्ये फार महत्वाची वनस्पती आहे कडुनिंब.
1: बर.
0: म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण गुढीपाडव्याला ते एक बाळ कडूच पाजलं जातं की आपल्याला सगळ्या प्रकारच्या चवी आणि कडू गोड गिळता यायला पाहिजेत आयुष्यात, म्हणून आपल्याला ते त्याची चटणी आपण करतो. त्याच्यात आपण गुळ जिरे वगैरे घालतो किंवा म्हणजे आंबटपणासाठी आपण त्यावेळेला कैरी अवेलेबल असते, कैरी वगैरे घालतो. तसंच कैरी आणि गुळ आणि जिरे पावडर वापरून आपण कडुलिंबाच्या फुलांचं सरबत करू शकतो. ते अतिशय थंडावा देणार आहे सरबत.
1: बर बर.
0: अर्धी वाटी फुलं कडुलिंबाची आणि 3 ग्लास पाणी, थोडा गुळ आणि कैरी किसूद आणि 1/2 टीस्पून मिरपूड आणि आल्याचा किस.
1: बर.
0: आणि थोडस मीठ. हे सगळं पाण्यात गुळ विरघळवून घ्यायचं आणि हे सगळे साहित्य त्याच्यात घालायचंय. हे थोडा वेळ जर ती फुलं भिजत घातली ना तर ते पाणी आपल्याला वापरता येतं. फुलं चांगली कुसकरून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये.
1: बर बर बर.
0: आणि त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो या सगळ्या मिश्रणामध्ये घातला की अतिशय सुंदर कडुलिंबाचं सरबत तयार होत. चरबी वेगानं कमी होते या सरबतामुळे आणि चयापचय क्रिया वाढते, पचन फार चांगलं होतं. म्हणजे अगदी कडू ती नसतात, म्हणजे पानं इतकी, म्हणजे त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो. काही आंबट फळं वापरून त्याच्या बरोबर त्याचं कॉम्बिनेशन केलं.
1: खरं तर पदार्थ वेगवेगळे आपण करतच असतो, पण हे वेगळ्या पद्धतीचे वेगळे पदार्थ असं आपण म्हणूयात. तुम्ही मगाशी म्हणालात की फुलांबरोबर पानांचा सुद्धा काही ठिकाणी वापर केला जाऊ शकतो, तर तसं
0: म्हणजे अशा अनेकानेक वनस्पती आहेत की ज्या आपल्या आहारात असायला पाहिजे. गणपतीची जी 21 आपण पत्री असते की नाही,
1: हो,
0: एक ऊर्जा पेय तयार करू शकतो. धोत्रा, केवडा, रुई असं हे सोडलं, दुर्वांचा रस तर आपल्याकडे म्हणजे घेतलाच जातो पोटात. आघाडा, मरवा, तुळस, बेल, जाई, जुई, पारिजातक, शमी, पिंपळ, त्याच्यानंतर अर्जुन, आंबा. कण्हेराचं घेऊ शकत नाही आपण, ते देवाला भाऊ शकतो, पण त्याच्यातनं चिकट ज्याच्यातनं द्रव येतो ती पानं आपण आहारात घ्यायची नाही. मधुमालती, बोर, हादगा, डाळिंब आणि गोकर्ण आणि माका हे तर आम्ही घेतोच, शिवाय वेगवेगळ्या म्हणजे आंबा, पेरू, डाळिंब ज्याची रस निघू शकेल अशी चांगला फ्लेवर देणारी, थोडासा पालकाची पानं, कोथिंबिरीची पानं, म्हणजे हे सगळं आम्ही घेऊन आम्ही रस काढतो.
1: बर.
0: आणि आता तो एक प्रकारचा काढाच झाला ना, न उकळलेला कच्चाच आहे हा रस, कच्चा आहे, मिक्सर मधून काढलेला आहे. याच्यात झेंडू पण आहे. आडुळसा तुमच्याजवळ असेल तर ते तो तुम्ही घालू शकता. पारिजातकाच्या पानांचा वेगवेगळे औषधी उपयोग आपल्याला माहिती आहे. ही जी मी आता नावं घेतली ती सगळी औषधी वनस्पती ह्या आहेतच.
1: बरोबर.
0: त्या सरबताला चव आणण्यासाठी पाणीपुरीचं पाणी आपण जसं करतो तसं करायचं.
1: बर.
0: चिंच, गुळ आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला, जिरेपूड घाला आणि पुदिना घाला, अशा तऱ्हेचं ते पाणी ह्या सगळ्या पाण्यात मिक्स केलं आणि थंड सर्व्ह केलं की कोणाला कळतच नाही की आपण काय पितोय. म्हणजे आमच्याकडे तर त्याला आयुर्वेदिक पाणीपुरी म्हणून पण आपण ते खाऊ शकतो असं सगळ्यांना वाटतं.
1: खरं.
0: आणि आम्ही त्याची पाणीपुरी ते पाणी घालून ते पिऊ पण शकतो. आणि मला आठवत आहे की आम्ही एका कॉलेजमध्ये म्हणजे पत्री काय काय असतात त्याचं एक एक्झिबिशन आम्ही मांडलं होतं, कारण माहितीच पडत नाही. मग आम्ही त्याची झाडं घेऊन गेलो होतो, सगळ्याचा आम्ही डिस्प्ले होता. मग आम्ही हे ऊर्जा पेय सगळ्यांना पाजलं होतं. तर तिथले प्रोफेसर म्हणले आम्हाला नको आहे, जरा काड्यासारखं दिसतंय. तर मग मी त्यांना मुद्दाम आग्रह करून एक घोटभर

0: सर घेऊन बघा. त्याने पिल्यावर हळूच त्याने पुढचा परत ग्लास पुढे केला की अजून मिळेल का थोडस. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींचा आपण आहारात वापर करावा जरूर.
1: असं आपण म्हणूया की निसर्ग भरभरून द्यायला बसलेला आहे, फक्त आपण घ्यायला हवंय असं आहे. आणि त्याचा जितका जास्त पद्धतीनं आपण उपयोग करू शकू. फक्त एक काळजी घ्यायची आहे की ही फुलं जी आहेत ही आपल्या परसदारातली असावीत, कुठलेही रासायनिक त्याच्यावरती कीटकनाशक वगैरे मारलेलं नसावं. सूर्यप्रकाशात उगवलेली झाडं जी आहेत त्या पद्धतीनं तुम्ही ज्या काही पाककृती सांगितल्यात त्या पद्धतीनं आहारामध्ये आपण या फुलांचा वापर नक्की करू शकतो. आणि तुम्ही त्याचा सगळ्याचा अनुभव घेतला आहात.
0: हो, म्हणजे रोजच घेत भरभरून वापर करा. आणि माझ्या कुंडीत एकच फुल आलंय किंवा दोनच फुलं आली आहेत तर मग मी कशाला त्याचं काय करू, तर असा अजिबात विचार करू नका. त्यापासून जे मिळणारे गुणधर्म आहेत ते छोटेसे जरी असले तरी तुमच्या शरीराला ते आवश्यक आहेत. त्यामुळे समजा आज माझ्याकडे एकच फुल आलंय जास्वंदीचं तर मी त्याचं पाणी पिणारच आहे. त्याचं सरबत जरी नाही प्यायलं तरी मी त्याचं पाणी पिईन. वेगवेगळ्या पद्धतीने मी ते माझ्या पोटात कसं जाईल ते बघेन. दुसऱ्या दिवशी गोकर्णाची आली असतील, तिसऱ्या दिवशी कदाचित झेंडूची असतील, म्हणजे किंवा आपण साठवून ठेवलेली असतील काही, तर म्हणजे उलट ते फार अभिमानानेच प्यायला पाहिजे. सुंदरशा

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी नम्रता कडू। ऐकूयात काही ठळक घडामोडी। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून

याचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन सरकारनं आज सर्वपक्षीय बैठकीत केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र नंतर ते बैठकीत सहभागी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोहोचतील. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं सुरू झालं. एकूण 10 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल. भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी तातडीनं सुनावणी घ्यायला न्यायालयानं नकार दिला आहे. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. फिफा विश्वचषक 2026 आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02:50 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकणार आहात. सुरुवातीला राग रवी, रविचंद्रिका, मोहना आणि पिलू. रचना आदी तालात आहेत. यांना साथसंगत अशी आहे, व्हायोलिनची साथ आहे वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ आहे एन एस कल्याणरमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन. सुरुवातीला राग रविचंद्रिका.

नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयंती रामा यांचं गायन आपण ऐकलं. सुरुवातीला राग रविचंद्रिका, मोहना आणि पिलू यांना साथ संगत अशी होती. व्हायोलिनची साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची. शास्त्रीय कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.

हॅलो युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आषाढी एकादशी भक्ती, समता, सेवा आणि संस्कारांचा उत्सव. शतकानुशतक लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरीची वाट चालतात. ही वारी केवळ धार्मिक परंपरा नाहीये, तर जीवनाला दिशा देणारी संस्कृती आहे. आजच्या धकाधकीच्या तंत्रज्ञान प्रधान युगात सुद्धा अनेक युवक अगदी उत्साहानं वारीत सहभागी होतात. शिस्त, संयम, सहकार्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा अशी मूल्य वारीत

हेतून हे युवक आत्मसात करतात. तर फ्रेंड्स, आषाढी वारी आजच्या तरुणाईची, यामध्ये आज आपण या तरुणांच्या नजरेतून ही वारी अनुभवणार आहोत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. कार्यक्रमाची सुरुवात युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या या प्रवचनानं.

नमस्कार युवक माऊली. आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्याला वारीचे वेद लागतात, कारण मानवी जीवनाचे अत्यंत आनंदाचा ठेवा म्हणजे वारी आहे. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो एक परमात्मसुख सामूहिकरित्या लुटण्याचा आणि वाटण्याचा मार्ग आहे. म्हणून माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी, आणि जर वारीचा परिपूर्ण आनंद लुटायचा असेल तर वारी ही तरुणपणामध्येच केली पाहिजे. कारण संत सांगतात, जर

महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमचे शरीर सदृढ आहे, हात पाय काम करत आहेत, म्हणजेच तुम्ही तरुण आणि धडधाकट आहात, तोपर्यंत तुम्ही स्वतःचे कल्याण स्वतःचे स्वहित करून घेतले पाहिजे आणि तीर्थयात्राही केली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा आनंद उपभोगता येईल। नाहीतर आपलं शरीर साथ देत नाही, गुडघे दुखतात, कंबर दुखते, चालताना थकवा येतो आणि मग आपण वारीला निघालो तर त्या वारीचा आनंद आपल्याला तर नाही घेता येणार। याकरता या वारीचा परिपूर्ण आनंद जर घ्यायचा असेल तर तो तरुणपणामध्ये जोपर्यंत आपल्याला चालता येते बोलता येते तोपर्यंतच घ्यावा। आणि आजचा तरुण ते करताना दिसतोय, तो ट्रेकिंगला ज्या आनंदाने जातोय त्याच आनंदात वारीला सुद्धा येताना दिसतोय। आज फार मोठ्या प्रमाणात तरुणाई या वारीकडे वळालेली दिसते, मग ती सेवाभाव म्हणून असेल, स्वच्छता मोहीम म्हणून असेल, नाहीतर मेडिकल सेवा, वारीमध्ये असणारी समता अनुभवण्याकरता असेल। आज तरुण या वारीकडे वळायला दिसतोय, म्हणून प्रपंच असवा परमार्थ हा तरुण वयातच केला पाहिजे, कारण तरुणच तरुण जाऊ शकतो आणि या तरुणपणामध्ये आपल्याला वारीचा आनंद घ्यायचा आहे। पायी चालणं म्हणजे प्रवास, हृदयानं चालणं म्हणजे यात्रा, आणि पाय हृदय आणि संपूर्ण शरीराचं भान हरपून चालणे म्हणजे वारी। भान हरपून चालण्याकरता त्याचं शरीर तितकं निरोगी सदृढ असलं पाहिजे, कारण ज्याचं शरीर निरोगी चांगलं त्याचं मनही आनंदी असतं, कारण वारीला जाय

तर पांडुरंगाच्या भक्तिरंगात गात नाचत खेळत भक्ती सुखाचा आनंद घेत जायचं असत. नातत जाऊ त्याच्या गावा रे खेळया सुख देईल विसावा रे. हा वारकऱ्यांचं जीवन म्हणजे साक्षात भक्तियोग, त्यांचा कठीण प्रवास म्हणजे शारीरिक तप, त्यांची वाणी म्हणजे नामयोग आणि त्यांचं अंतःकरण म्हणजे साक्षात विठ्ठलाचे मंदिर. त्यामुळे वारकऱ्याला दुसरी साधना करण्याची गरज नाही. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. पंढरीची वारी म्हणजे तपश्चर्या आहे, कारण वारीमध्ये आपोआपच कायिक वाचिक मानसिक साधना होऊन जाते. वारीमध्ये चालल्यामुळं शारीरिक तप होतं. वारीमध्ये चालत असताना पावलो पावली रामकृष्ण हरी मंत्राचा जप, यामुळे वाचिक तप होतं. नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली आणि मनामध्ये भक्तिभाव विठ्ठल भेटीची ओढ सतत तेच चिंतन, यामुळे मानसिक तप सुद्धा होतं. तुकोबराय म्हणतात, होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फल अवघीच येणे. जप तप यज्ञ याग तीर्थव्रत ज्ञान ध्यान ही अनेक साधना आहेत आणि ही कुठलीही साधनं करण्याची इथं गरज नाही, कारण वारी ही जात पात कर्मकांड याच्यातून मुक्त करणारी आहे आणि वारी सर्वांच्या करता आहे. वारीला सर्वांनी यावं असं संतांनी सांगितलेलं आहे. या रे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. वारीला सर्वांनी आलं पाहिजे आणि या असा संतांचा आग्रह आहे, कारण या वारीमध्ये लहान असू द्या मोठा असो, स्त्री असू द्या पुरुष असू द्या किंवा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असं कुठलंही बंधन या वारीमध्ये नाही. इथं येण्याचा अधिकार सर्वांना आहे, कारण वारी ही समतेची आहे, वारी आनंदाची आहे, वारी विचारांची आहे, वारी निष्ठेची आहे, वारी श्रद्धेची आहे, नव्हे तर वारी परंपरेची आहे. कारण आषाढी वारी म्हणजे केवळ पंढरपुरेकडे निघालेला धार्मिक प्रवास नाही, तर माणूस घडवणारी एक जीवनशाळा आहे. प्रगतीच्या शर्यतीत धावणाऱ्या तरुण पिढीला वारी माणुसकी समता संयम आणि सेवाभावाचे अमूल्य धडे देते. पंढरीची वारी आपल्याला खूप काही शिकवते. फक्त माऊली माऊली, कारण त्या भजनामध्ये सगळ्याचा विसर पडलेला असतो. ना कुणाला मोठेपणाचा अहंकार, ना कुणाला लहानपणाचा संकोच. महाराज म्हणतात.

ते वैष्णव भाई रे। किंवा पंढरीशी लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, या प्रवासातून जर समता संयम सेवाभाव माणुसकी निर्माण झाली नाही तर पंढरपूरची वारी अपूर्णच राहते। कारण वारी ही आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते। ऊन वारा पाऊस अनेक अडचणी गैरसोयी असताना सुद्धा अगदी आनंदी जीवन कसं जगावं, म्हणजे आयुष्याशी तडजोड कशी करायची किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये कसं जगायचं कसं राहायचं हे वारीमध्ये शिकता येतं। वारीमध्ये अनेक अडचणी असताना सुद्धा वारी आनंदाची असते, कारण तिथला आनंद आनंद ते तिचा मुखिया शिवाचा बहिरे ऐकती कानी रे। आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुका मने वृद्ध होती तरुणी रे, अशी ही वारी आहे। कारण त्या वारीमध्ये जो आनंद आहे त्याचं कारण वारीमध्ये निष्ठा आहे, वारीमध्ये भक्ती आहे, वारीमध्ये परंपरा आहे आणि वारीमध्ये सेवाभाव आहे। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, आपल्या वाड वडिलांची मिराशी वाड वडिलांचा वसा वारसा आणि परंपरा चालवण्याकरता काही वारकरी वारीला जात असतो। मग तो माऊली ज्ञानोबरायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल किंवा जगद्गुरु तुकोबरायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल, आणि भरपूर दिंड्या आहेत संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातून सुद्धा अनेक दिंड्या, प्रत्येक संतांची पालखी सोहळे आषाढी वारीच्या निमित्त

त्यांना पंढरपूरकडे येत असतात, कारण संपूर्ण जगाला जाता हेवा वाटावा, अभिमान वाटावा अशा महाराष्ट्र राज्याची संत वाङ्मय साहित्य संस्कृती म्हणजे पंढरीची वारी आहे. आणि आपली संत परंपरा, संत साहित्य, संत विचार, आपली संस्कृती काय आहे आणि ती किती महान आहे हे समजून ती अंगीकारणं ही आज काळाची गरज आहे. वारी आजच्या तरुणांसाठी माणुसकीची जीवनशाळा आहे. वारीत लाखो वारकरी एकत्र चालतात, पण कुठेही स्पर्धा नसते, कोणालाही मागं टाकण्याची धडपड नसते. उलट थकलेल्या वारकऱ्याला आधार देणारे हात असतात, तहानलेल्याला पाणी देणारी माणसं असतात, आणि प्रत्येकाला प्रेमानं माऊली म्हणून संबोधणारी संस्कृती असते. हीच वारीची खरी ताकद आहे. वारी माणसाला केवळ भक्ती शिकवत नाही, तर समाजाशी जोडून घेण्याची प्रेरणाही देते. वेगवेगळ्या स्वरूपातून आजची पिढी वारीला कनेक्ट आहे. ती कशी आपण बघणार आहोत. विठ्ठल.

रामकृष्ण हरी, पूर्वी वारीला जाण्याकरता बैलगाडी एसटीतून जात, आता बदल असे झाले आहेत, मेडिकल कॅम्प आणि गुगल मॅप घेऊन येणारी तरुण पिढी सुद्धा वाढतीये. आजची तरुण पिढी वारीमध्ये ती वारी प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी किंवा वारीमध्ये आरोग्य शिबिर भरवणारी, हरवलेल्यांना मदत करणारी अशी बनली आहे. अहो, हेच तर आजच्या तरुणाईचं सगळ्यात मोठं योगदान आहे. पूर्वी वारी म्हणजे मी आणि माझा विठ्ठल असा काही समज होता, आता वारी म्हणजे मी, माझा विठ्ठल आणि माझा समाज अशी व्यापकता वाढलेली दिसते. तरुण ही बांधिलकी कशी जपताहेत हे बघूया. वारीत चालताना आपल्याला पाणी आणि सरबताचे स्टॉल दिसतात. असे स्टॉल कॉलेजमधले काही मित्र किंवा आय टी कंपनीतले काही मित्र स्वखर्चाने लावतात बरं का. मेडिकल मदत करणारे डॉक्टर होणारे तरुणच असतात आणि ते फ्री चेकअप करतात, पायाला बँडेज लावतात, छोट्या गरजा ओळखून मदत करणं, पायाची मॉलिश करणं, मोबाईल चार्जिंगचे पॉइंट उभा करणं, अशा पद्धतीनं सेवावारी करताहेत. म्हणजे चालणं आणि सेवावारी दोन्ही एकत्र करतात. कापडी पिशव्या वाटणं, वाट्यात पडलेला कचरा उचलणं, तसंच एक वारी एक धाड असे उपक्रम करणं आणि त्यातूनच निसर्ग वाचला तरच पुढच्या पिढीला वारी करता येईल. प्लॅस्टिक मुक्त वारी करणं ही संकल्पना तरुणांनीच पुढं आणली आहे. तरुण पुढं येत आहेत गर्दीचं नियोजन करण्यासाठी, हरवलेल्या लोकांसाठी हेल्प डिस्क घेऊन विविध ॲप बनवण्याचं कामसुद्धा आजची तरुणाई करते. ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी व्हील चेअर, विश्रांतीचे निवारे उभारण्याचं नियोजन वारीमध्ये सहभागी न होताही ते करताहेत. आणि हा सगळा विचार केला की मला असं वाटतं, आधीची पिढी वारीला जात होती, आजची पिढी वारी करते. वारीमध्ये चालणं ही भक्ती आहे, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण वारीतल्या माणसाला पाणी देणं, त्याच्या निवाऱ्याची सोय करणं ही सुद्धा भक्तीच आहे ना. वारीच्या या सामाजिक रूपामध्ये अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत, त्या तरुण पिढीनंच. वारी फक्त पंढरीची पायी यात्रा राहिली नाही, तर महाराष्ट्राच्या परंपरेचा, संस्कृतीचा श्वास आहे. आजची पिढी त्या श्वासाला नवीन लय देते. शेवटी वारी टिकली कारण ती प्रत्येक पिढीबरोबर बदलली. वारी करता कुठलीच मॅनेजमेंट नसते, ना कुणाला फोन, ना कुणाला मॅसेज, तरीही 10-15 लाख वारकरी एकत्र येतात आणि एवढ्यांची खाणं पिणं, राहणं आणि शिस्त हे सगळे अगदी व्यवस्थित पार पडतं. हे या वारीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.

0: रामकृष्ण हरी।
1: पाऊली चलती पंढरीची वाट।
2: तर फ्रेंड्स, युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या प्रवचनातून वारीचं आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आपण जाणून घेतलंय. आजच्या युवकांच्या दृष्टीनं वारी म्हणजे नेमकं काय, त्यांना या परंपरेमध्ये नक्की काय भावतं, हेही आज आपण ऐकणार आहोत.
1: पाऊली चालती पंढरीची वाट.
3: नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट योगिता पाटील. पंढरीची वारी, वर्षानुवर्ष चाललेली ही वारी, यात लहान मुलगा पण असतो आणि ज्येष्ठ सुद्धा अगदी आनंदाने सहभागी झालेले असतात. 60 वर्षाचे, 70 वर्षाचे, 80 वर्षाचे आजोबा आपल्या पायात चप्पल असो नसो आनंदाने विठू नामाचा गजर करत धावत असतात. आमच्यासारखी युवा पिढी यापासून लांब कशी राहील? एक खरा खुरा प्रसंग मी आज तुम्हाला सांगणार आहे. पुण्यातले काही इंजिनियर मुलं अशाच या वारीत सामील झाले. वारीतनं चालत होते आणि एक आजीबाई त्यांच्या जवळ आली. बाबांनो, हा डायरीतला फोन तेवढा लावा. तर त्या मुलांनी विचारलं, हा कुणाचा आहे? तर माझ्या नवऱ्याचा आहे. फोन लावत होतो, कधी लागत होता, उचलला जात नव्हता. एकदा लागल्यानंतर उचलला, पण आजोबांना नेमकं सांगताच येईना आपण कुठे आहोत ते. पण ही मुलं हुशार होती, त्यांनी आजीबाईला सोडलं नाही. आपल्या हाताला हात धरून ती पुढं चालत राहिली. आजोबांना फोन केल्यानंतर आजोबांनी सांगितलं की मी पुलावरती आहे. आजोबांना सांगितलं, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. त्या आजीला घेऊन जवळजवळ तासभर त्या वारीत चालत होते आणि एका टोकाला आजीला आपला नवरा दिसतो. ती त्या क्षणाला सांगते त्या मुलांना, अरे हे बघा, आपण ज्यांना शोधतोय तो ते समोरच आहे. आपल्यासारखे असते तर भांडलो असतो आपण. पण आजीनं आजोबांकडे बघितलं, आजोबांना आजींकडे बघितलं. कुणी एकही शब्द बोललं नाही. आणि काही सेकंदानंतर आजोबा म्हटले, आपण हळूहळू जाऊ, म्हणजे चुकणार नाही. आणि मुलांचा धरलेला घट्ट हात आजीनं सोडला आणि कडकडून मिठी मारली. त्या आजीचे उद्गार असे होते, मला विठ्ठल भेटला. त्या मुलांनी पाया पडले, फोटो काढला आणि आजी मात्र नजरेआड होईपर्यंत मुलांना टाटा करत होती. पुन्हा एकदा आजी आजोबा पंढरीच्या वारीत निघून गेली आणि ही इंजिनियर मुलं पुण्यातली तीही आपल्या मार्गानं पुढे निघून गेली. पण यात आपल्याला काय दिसून येतं? विठ्ठलाचं जे काही काम होतं ते मुलांनी केलं आणि आजीला या वारीत मुलांच्या रूपानं विठ्ठल भेटला.

0: होय फ्रेंड्स, वारी ही केवळ पायी चालणाऱ्यांची परंपरा नसून माणुसकी, समता, सेवा, सकारात्मक जीवन मूल्यांचा प्रवास आहे. आजची तरुण पिढी या परंपरेशी नव्या विचारांना जोडली जाते. ही आनंदाची आणि जमेची बाजू. ऐकूया आणखीन एक अनुभव.
1: रामकृष्ण हरी माऊली, माझं नाव ईशान दीपक इरकल, राहणार पंढरपूर. गेल्या 90 वर्षापासून आम्ही पंढरपुरात राहतोय आणि आमची आता 5वी पिढी. मला वाटतं आषाढी वारीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षात खूप बदललाय. मागील 2-1 वर्षापासून वारी

ला तंत्रज्ञानाची जोड मिळाली, त्यामुळे भारतीय संस्कृती यामुळे साता समुद्रा पार पोचली. इथे जात पात वगैरे भेदाभेद आपोआप विठ्ठल भक्तीत विरून जात आहेत. रस्त्यावर सगळ्यांसाठी अन्न वैद्यकीय मदत तर आहेच, यामुळे परकीपणा काही वाटत नाही. 21 दिवसांचा हा प्रवास, वेगवेगळ्या गावांचा अनुभव, फोटोग्राफी ब्लॉगिंग करणारे युवक, हे देखील या वारीची एक वेगळीच बाजू आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून GPS ट्रेकिंग, लाईव्ह दर्शन, QR कोडद्वारे देणगी देणे, गरजूंना मदत करणे, सोशल मीडियावरील अपडेट्स, अशा सर्वांगाने ही वारी सुद्धा युवा वर्गाच्या सहभागामुळे अपडेट होण्यास मदत मिळत आहे. पंढरीच्या वारीचं हे बदलते रूप पाहून आजच्या युवा वर्गाच्या मनात सुद्धा होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी ही भावना निश्चितच रुजतीये असं मला वाटतंय. रामकृष्ण हरी.

रामकृष्ण हरी, मी आदित्य जगन्नाथ जोशी, राहणार थेरगाव, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. गेली 4 वर्ष मी माझ्या वडिलांसोबत आषाढी वारीमध्ये सहभाग घेतोय. या वडीलधाऱ्या मंडईंच्या बरोबरच अलीकडच्या काळात युवक युवतींचा वारीमधला सहभाग जास्त दिसतोय. याचा परिणाम अनेक सकारात्मक बदलात झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि पर्यावरण बाबत जागरूकता वाढलेली आहे. निर्मळ वारी, हरित वारी अशी मोहीम हे युवक पुढे नेत आहेत. यंदाच्या वारीत रस्त्यावर पडलेलं प्लॅस्टिक गोळा करण्यात आणि कापडी पिशव्या वाटण्यामध्ये युवक सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपणासह पाण्याची नासाडी न करण्याचं आवाहन केलं जातंय. सोलार लाईट आणि कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयातील ग्रुप काम करण्यात व्यस्त आहेत. दुसरी गोष्ट, महिला वारकऱ्यांसाठी सुरक्षित तळ आणि स्वयंसेविका देखील कार्यरत आहेत आणि ही जबाबदारी सुद्धा युवकांनी घेतलेली आहे. मुक्काम ठिकाणी शिक्षण आणि विचारमंथनाची सोय केली गेलेली आहे. युवकांसाठी व्याख्यान, वादविवाद, शेतकरी आत्महत्या, शिक्षण, व्यसनमुक्ती यावरती जनजागृती केली जाते. या सर्व बदलांमुळे वारी आता फक्त वयस्कर लोकांची गोष्ट राहिलेली नाही आहे, तर ती युवकांसाठी अभिमान, सेवा आणि शिकण्याची शाळा झाली आहे. रामकृष्ण हरी.

श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ या अनुभवातून आपल्याला दिसून येतोय. वारी म्हणजे केवळ चालणं नाही तर एकमेकांना साथ देत जीवन मूल्यांचा प्रवास करण्याची प्रेरणा. वारी आजही नव्या पिढीला माणुसकी, शिस्त, संयम, सहकार्य आणि अध्यात्माची शिकवण देते. परंपरा जपत नव्या विचारांनी पुढे जाण्याची प्रेरणा प्रत्येकाला देते. रामकृष्ण हरी.

तर फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. युवावाणी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युवावाणी कार्यक्रमात. टिल देन बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती.

युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम यू आणि आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं हे निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र, आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध, कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग त्वारा डॉ रमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. तर पत्ता पुन्हा ऐका. मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ रमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ आहे www.mavipa.org आणि विषय आहे खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम, आणि विद्यार्थी गटाकरिता घरातील रसायनशास्त्र. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार, हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, आणि 6:05 इंग्रजी समाचार, हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदी समाचार.
2: संसद का मॉनसून सत्र कल से शुरू होगा और 13 अगस्त तक चलेगा. इस दौरान कई महत्वपूर्ण विधेयक चर्चा और पारित करने के लिए सूचीबद्ध हैं. सत्र से पहले सरकार ने आज संसदीय सौंध भवन में सर्वदलीय बैठक बुलाई. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने बैठक की अध्यक्षता की. राज्यसभा के नेता जगत प्रकाश नड्डा, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू, संसदीय कार्य राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल और डॉ एल मुरुगन बैठक में उपस्थित थे. अपना दल पार्टी की नेता अनुप्रिया पटेल, जनता दल यूनाइटेड के नेता संजय झा, तेलुगु देशम पार्टी के नेता लावू श्रीकृष्ण देवरायालू, कांग्रेस नेता जयराम रमेश, समाजवादी पार्टी के नेता धर्मेंद्र यादव, झारखंड मुक्ति मोर्चा की राज्यसभा सांसद महुआ मांझी और 40 राजनीतिक दलों के 50 नेता भी बैठक में शामिल हुए. बैठक शुरू होने के तुरंत बाद विपक्षी दलों ने नेशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया NCPI की बैठक में उपस्थिति के विरोध में प्रतीकात्मक रूप से बैठक का बहिष्कार किया. हालांकि विरोध प्रकट करने के बाद विपक्षी सदस्य बैठक में शामिल हुए. मीडिया से बातचीत में श्री रिजिजू ने सभी राजनीतिक दलों से संसद की कार्यवाही सुचारू रूप से चलाने और महत्वपूर्ण मुद्दों पर सकारात्मक चर्चा करने का आग्रह किया.
3: कोई पार्टी या कोई मेंबर अपना जो भी बात रखना चाहता है पार्लियामेंट में पूरा रख सकते हैं. मैं विपक्ष के साथियों को कहना चाहता हूं कि पहले में भी पार्लियामेंट को चलाने में दिक्कत आई थी क्योंकि हंगामा बहुत ज्यादा हुआ था. लोग चाहते हैं कि पार्लियामेंट सुचारू रूप से चले, इसलिए मैं फिर से सब पार्टी के नेताओं को मैं अनुरोध

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाखळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून. अधिवेशन कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारचं विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. मराठवाड्यात पाऊस जोर धरण्याचा हवामान खात्याचा अंदाज. आणि पीव्ही सिंधूनं पटकावलं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी उद्या सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. माध्यमांशी बोलताना रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी योगदान देण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं. रिजिजू म्हणाले की संसद जितक्या अधिक कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशासाठी अधिक चांगलं ठरेल. सततच्या गोंधळामुळे यापूर्वी संसद चालवणं खूप कठीण झालं होतं, याची आठवण त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना करून दिली. सरकार विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकण्यास तयार आहे आणि त्यांनीही सरकारचं म्हणणं ऐकावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज ठप्प केल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो असंही

0: जेजू म्हणाले. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2026 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी बजावताना भारतातर्फे सहभागी चारही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली आहेत. उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं सुरू झालेल्या या स्पर्धेचा आज समारोप झाला. ओडिशाच्या भुवनेश्वरचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबच्या मंडी गोविंदगडचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणा हैदराबादच्या संदीप कुची यांनी सुवर्णपदकं मिळवली आहेत. 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 स्पर्धेतही भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली. लिथुआनियातील विल्नियस इथं आज या स्पर्धेचा समारोप झाला. हरियाणाच्या भाव्या गुमवालला सुवर्णपदक, पश्चिम बंगालच्या सौमिल मैती, राजस्थानच्या निशित कलानी आणि पंजाबच्या अनमोल कुमार यांना यात रौप्य पदकं मिळाली. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णोदेवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. हवामान आणि यात्रा मार्गाच्या सुरक्षिततेचा अंदाज घेतल्यावर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली. पिथौरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. यात्रेकरूंच्या विविध तुकड्यांना वेगवेगळ्या मुक्कामस्थळी थांबवण्यात आलं आहे. हवामान विभागानं पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज यात आहे. हिंगोली जिल्ह्यात तब्बल 20 दिवसांच्या खंडानंतर गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूयात आमच्या वार्ताहरानं दिलेली ही माहिती.
1: जिल्ह्यातील खरीपच्या एकूण प्रस्तावित क्षेत्रापैकी 3,12,774 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 88.37% पेरण्या पूर्ण झाल्या. यात सोयाबीनची सर्वाधिक 2,58,609 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी पूर्ण झाली. कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ या पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र घटले आहे. तूर्तास पिके वाचली असली तरी बळीराजा दमदार पावसाचे प्रतीक्षेत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं आज सोलापुरातल्या धर्मपुरी इथं भक्तिमय आणि टाळ मृदंगाच्या गजरात आगमन झालं. यावेळी ग्रामविकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करत मोठ्या उत्साहानं स्वागत केलं. पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. धर्मपुरी इथं जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवली आहे. आरोग्य विभागाच्या वतीनं वारकरी भाविकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे. दरम्यान पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांची पालखी आज परांडा इथून बिटरगावकडे मुक्कामी रवाना झाली आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नीट UG पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागानं आज दुसऱ्या दिवशीही आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या RCC क्लासेसची चौकशी केली. 2 महिन्याच्या खंडानंतर कालपासून CBIच्या पथकाकडून पुन्हा एकदा ही चौकशी करण्यात येत आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबई विभागातल्या 800 पात्र लाभार्थ्यांसाठी बिहारमधील बोधगया येथे विशेष तीर्थयात्रा रेल्वे सेवा देण्यात येत आहे. ही विशेष रेल्वे उद्या दुपारी 2 वाजता दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 प्रस्थान करणार आहे. राज्यातल्या नागरिकांना देशात ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या तीर्थस्थळांचं दर्शन घडवून आणणं, तसंच समाजातल्या विविध घटकांना अध्यात्म, सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती देणं या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिनं आज प्रथमच जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा प्रतिष्ठेचा किताब जिंकणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. अंतिम सामन्यात तिनं यजमान देशाच्या आणि 3 वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला.

उपांत्य फेरीत चेन युफेईचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. सिंधूनं यापूर्वी 2024 सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं होतं. 2019 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतरचं हे तिचं सर्वात मोठं यश ठरलं आहे. इंग्लंडनं भारताविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दमदार सुरुवात मिळवली आहे. लॉर्ड्स मैदानावर सुरू या सामन्यात जेकब बेथलनं 91 धावा काढताना बेन डकेटसह 191 धावांची भक्कम सलामी दिल्यानं संघानं 33 षटकात 1 बाद 206 धावा केल्या आहेत. भारतानं या सामन्यासाठी संघात 3 बदल केले आहेत. 3 सामन्यांच्या या मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी असल्यानं ही लढत निर्णायक आहे. कोण जिंकणार फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, अर्जेंटिना की स्पेन, हे आज निश्चित होणार आहे. न्यूयॉर्क न्यू जर्सी क्रीडा संकुलामध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 12:30 फुटबॉल प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता असलेला हा सामना खेळला जाईल. या स्पर्धेचं 3रं स्थान इंग्लंडनं पटकावलं आहे. मियामी इथं काल 3रं स्थानासाठी झालेल्या

0: लढत निर्णायक आहे. कोण जिंकणार फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, अर्जेंटिना की स्पेन, हे आज निश्चित होणार आहे. न्यूयॉर्क न्यू जर्सी क्रीडा संकुलामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 फुटबॉल प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता असलेला हा सामना खेळला जाईल. या स्पर्धेचं तिसरं स्थान इंग्लंडनं पटकावलं आहे. मियामी इथं काल तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात इंग्लंडनं फ्रान्सवर 6-4 अशी मात केली. प्रहार जनशक्ती पक्षानं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बियाणं निर्मिती खाजगी कंपनीसमोर मशान आंदोलन केलं. या कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणीसंग्रहालय दिवाळीनंतर बिटमिटा इथल्या नव्या जागेत स्थलांतरित करण्याच्या उद्देशानं तयारी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मिटमिटा इथं 100 एकर जागेत हे प्राणीसंग्रहालय उभारण्यात येत आहे. या ठिकाणी प्राण्यांसाठी नैसर्गिक वातावरण तयार केले जात असून आतापर्यंत 8,000 झाडांची लागवड करण्यात आली आहे. वन्यजीव स्थलांतर परवानगी घेण्यासाठी या महिन्याअखेरीस केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला अर्ज करण्यात येणार असल्याचंही आयुक्त येडगे यांनी म्हटलं आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदारांच्या गृहभेटीद्वारे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरूनच कामकाज करावं, इतर कोणत्याही ठिकाणी कामकाज करू नये असे आदेश जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जीसी यांनी आज दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गरीब कुटुंबांना घरकुल मंजूर होऊनही स्वतःच्या मालकीची जागा नसलेल्या 34 गावातील 1,020 लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासन जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे. ही प्रक्रिया 8 दिवसात पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर राजस्व अभियानात या लाभार्थ्यांना जागा वाटपाचं पत्र देण्यात येणार आहे असं निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून. अधिवेशन कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारचं विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. आणि PV सिंधूनं पटकावलं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्वः आरभ्यमाणस्य संसदः प्रावृट् सत्रात् प्राक् सर्वकारेण सर्वदलीय सभाम् आहूतम्. सभायाम् NCPI दलम् आमन्त्रणे विपक्षेण प्रतीकात्मकरूपेण बहिष्कारं कृतम्. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजुः सर्वान् राजनैतिक दलान् संसदः सुगमतया सञ्चालनं सुनिश्चेतुं प्रार्थितवान्. राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः मोल्दोवा, उत्तर मैसेडोनिया, रोमानिया इत्येतेषां त्रिराष्ट्राणां भ्रमणार्थं प्रस्थितवती. जम्मू कश्मीर प्रदेशे अनेकेषु स्थानेषु आकस्मिक जलप्लावनेन भूस्खलनेन च नैके जनाः मृताः, सम्पत्तिनां क्षतिश्चाभवत्. उद्धारकार्याणि प्रचलन्ति. केन्द्रेण सर्वविध सहायतायै आश्वासितम्. बैडमिंटन क्रीडायां PV सिंधु इत्येषा प्रथमा भारतीय महिला अभवत् यया जापान ओपन बैडमिंटन स्पर्धा विजित्य ऐतिह्यं विरचितम्. अपि च अद्य रात्रौ फीफा विश्वकप अन्तिमस्पर्धायाः कृते अर्जेंटीना स्पेन देशौ सज्जौ स्तः. अथ वार्ताः विस्तरेण. श्वः आरभ्यमाणस्य संसदः प्रावृट् सत्रम् आगामिमासस्य 13 दिनाङ्कं यावत् प्रचलिष्यति. अस्मिन् सत्रे अनेकानि महत्त्वपूर्णानि विधेयकानि प्रस्तूयन्ते. प्रावृट् सत्रस्य पूर्वसन्ध्यायां केन्द्रसर्वकारेण अद्य संसदि सर्वदलीयसभा आयोजिता. अस्याः सभायाः अध्यक्षता रक्षामन्त्री राजनाथसिंहः, केन्द्रीय संसदीय कार्यमन्त्री किरेन रिजिजुः, राज्यसभायाः सदननेता जगत् प्रकाश नड्डा च अकुर्वन्. संसदीय कार्य राज्यमन्त्री अर्जुन राममेघवालः तथा डॉ एल मुरुगनः अपि सभायाम् उपस्थितौ आस्ताम्. सभायाम् अपना दलस्य नेत्री अनुप्रिया पटेलः, JDU दलस्य नेता संजय झा, TDP दलस्य नेता लावू श्रीकृष्ण देवरायलु, कांग्रेस दलस्य नेता जयराम रमेशः, समाजवादी दलस्य नेता धर्मेन्द्र यादवः, झारखण्ड मुक्ति मोर्चा दलस्य राज्यसभा सदस्या महुआ माझी तथा 40 अधिकानां राजनैतिक दलानां 50 अधिकाः नेतारः उपस्थिताः आसन्. सभायाः आरम्भे एव विपक्षीय दलानां सदस्याः NCPI इत्येतस्य दलस्य सहभागितामालक्ष्य

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 45 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत छोट्या बालदोषांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात, कविता सुद्धा ऐकायला आवडतात आणि एखादी चांगली कविता तुम्ही वाचली की तुम्हाला आनंदही होतो. पण मित्रांनो, ह्याच गोष्टी आणि ह्याच कविता जर तुमच्यासारख्या तुमच्या मित्रमैत्रिणींनी लिहिल्या असतील तर तुम्हाला नक्कीच त्यांचं कौतुक वाटतं की नाही? आणि तुम्हाला तेव्हा असंही

0: वाटतं की किती छान लिहिलं यांनी आणि हे आपल्याला का नाही येत लिहिता. तर मित्रांनो, असं नाही आहे बरं का, कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला करावीशी वाटते तेव्हा त्यासाठी काही तयारी करावी लागते. आणि चांगलं तुम्हाला जर लिहावंसं वाटत असेल किंवा आपल्याला लिहिता यावं असं वाटत असेल तर थोडंसं वाचायला सुरुवात करा. आणि आपण रोजच्या जीवनात एखादी घटना, एखादा प्रसंग अनुभवतो तेव्हा तो स्वतःच्या शब्दात मांडायला शिका आणि मग बघा तुम्हालासुद्धा लिहिता येतं की नाही. तर मित्रांनो, लिहिण्याबद्दल आज मी इतकं बोलते तेव्हा नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याकडे कुणीतरी लिहिणारं आज आलेलं आहे आणि तेही खरंच आहे बरं का मित्रांनो. आज आपल्या दोन बालमैत्रिणी आपल्याला भेटायला आलेल्या आहेत. एकीचं नाव आहे उत्कर्षा जोशी आणि दुसरीचं नाव आहे हर्षदा जोशी. हर्षदा ही आपली मैत्रीण खूप सुंदर गोष्टी लिहिते आणि उत्कर्षा ही आपली मैत्रीण खूप छान कविता करते. तर आज त्या आपल्याला त्यांच्या कविता आणि एक कथा ऐकवणार आहेत आणि त्यांचं लेखन त्या कसं करतात याविषयीच आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा आपल्या या दोन्ही मैत्रिणींचं तुमच्या वतीने आजच्या कार्यक्रमात मी स्वागत करते. तर हर्षदा, मला सांग, तू गोष्ट लिहिते
1: हो,
0: तर तुला असं का वाटलं आणि कधी वाटलं की आपल्याला गोष्ट लिहिता येते?
1: शाळेमध्ये असताना मी कितीदा तरी गोष्टी लिहिल्या होत्या आणि माझ्या मैत्रमैत्रिणींना सुद्धा दाखवल्या होत्या. मग त्यांना त्या खूप आवडल्या आणि जेव्हा हे आमच्या मालटे मॅडमला समजलं तेव्हा त्यांनी तुमच्याशी संपर्क करायला लावला, म्हणून मी आज इथपर्यंत आहे.
0: बर, तुला असं एखादी घटना पाहिली किंवा एखादा प्रसंग पाहिला की गोष्ट लिहाविषयी वाटते का? असं तुझ्या मनात एखादी कल्पना येते आणि त्याच्यावर तू गोष्ट लिहिते?
1: नाही, एखादी जर का घटना घडली असेल तर मग मी ती माझ्या रोजच्या डायरीमध्ये लिहित असते आणि माझ्या मनाने त्याला आणखीन सुंदर गुंफण्याचा प्रयत्न करते.
0: म्हणजे त्याच्यामध्ये आणखी कल्पना करून तू छान ती गोष्ट रंगतदार कशी होईल यासाठी प्रयत्न करते. तर हर्षदा, मला सांग की तू आता कितव्या वर्गात जाते आणि कुठल्या शाळेत जाते?
1: मी आता 9वीला जाते आणि माझ्या शाळेचे नाव पायोनियर सेकंडरी स्कूल आहे.
0: बर, आणि मित्रांनो, हर्षदा जी गोष्टी लिहिते तिचीच जुळी बहीण आज आपल्याकडे आलेली आहे. तिचं नाव आहे उत्कर्षा आणि ती छान छान कविता करते बर का. तर उत्कर्षा, तुला काय आठवतंय तू पहिली कविता कधी केली होती?
1: हो, मी 7वीत असताना आमच्या मराठीच्या शिक्षिका होत्या, त्यांना आम्ही मानकापे मॅडम म्हणतो, त्यांनी एक उपक्रम दिला होता एक कविता शिकवताना की सर्वांनी उद्या एखादा विषय देऊन कविता करून आणा. तेव्हा मी विषय घेतला होता आई आणि मी ती कविता लिहिली एकदम आवडीनं आणि मला म्हणजे मी लिहिलेलीच कविता आवडली आणि मी ती पुढच्या शनिवारी म्हणजे आमच्या शाळेत दर आनंददायी शनिवार सेलिब्रेट करतात, त्याच्यात विद्यार्थ्यांचे विविध कौशल्य तिथे दाखवले जातात. काही काही जण नाटकं करतात, एक पात्री नाटक असेल, गाणं म्हणून दाखवतात. तर मला वाटलं की मी तिथे माझी कविता सादर करावी, म्हणून मग मी तिथे माझी कविता सादर केली आणि मग तिथलच्यांना ती आवडली आणि मग मला वाटू लागले आणखीनही कविता कराव्या. मग मी कविता करायला लागले, मग मला कवितांचा छंद लागला.
0: म्हणजे तुझ्या लक्षात आलं की आपण लिहू शकतो, आपण जर ठरवलं तर आपल्याला लिहिता येतं. मग त्यानंतर तू अशा आता किती कविता लिहित गेलीस? म्हणजे तू ती पहिली कविता 7वीत लिहिली पण त्यानंतर आता तू पण 9वीत जाते?
1: हो, मी पण आता 9वीत जाते आणि म्हणजे कविता लिहायला मी 8वीपासूनच स्टार्ट केली.
0: बर, मग आतापर्यंत किती कविता लिहून झाल्या तुझ्या?
1: आतापर्यंत मी 10-12 लिहिल्या असाल.
0: बर, आणि मग तुला कुठले ग विषय आवडतात? म्हणजे तुला आता विषय दिला होता तेव्हा मॅडमने की आईवर कविता लिहायची
1: हो.
0: पण या व्यतिरिक्त आणखी कुठले विषय तुला आवडतात कविता लिहिण्यासाठी?
1: निसर्ग आवडतात, विज्ञानांची प्रगती आवडती, त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक बाहेरचे जे समाजातील चालणारे जे हे त्याच्यावर
0: गोष्टी आहेत
1: त्या आवडतात करायला.
0: बर, मग आता तू म्हणालीस ना निसर्ग आवडतो, तर एखादी निसर्गावर केलीस तू कविता?
1: हो, आहे, केलेली आहे.
0: तर ऐकव आपल्या मित्रांना.
1: निसर्ग ह्याचं नाव, तरीही देवाचा हा अनोखा चमत्कार, रूप ह्याचे साजिरे, पण हा अत्यंत गुणी चित्रकार सकाळी सूर्यासंगे हा येतो, येताना मात्र शांत

0: देवतेचे रूप धारण करतो, पक्ष्यांच्या चिवचिवाटात स्वतःचे वर्णन सांगतो, मनाला एक गोड आनंद देऊन जातो। दुपारी मात्र ह्याचा पारा चढतो, पण तरीही उन्हासोबत हा थंडगार सावली देतो, अख्ख्या विश्वात स्वतःचा ठसा उमटवतो, कधी हसवतो तर कधी रडवतो। चांदण्यांची चाहूल आणतो हा कोवळ्या रात्री, हलका थंड वारा बनून झोंबतो हा मनी, पाना फुलांना घेऊन संगे गातो अनेक गाणी। सकाळी दुपारी संध्याकाळी ऊन वारा पाऊस अनेक ऋतूत रेखटतो ह्याची कलम, कधी झाडात तर कधी वाऱ्यात बिलगुन जातो हा साऱ्यात। देवाची ही एक सुंदर कल्पना, उधळूनी रंग पसरवूनी छटा, जागोजागीच ह्याचा वास, मनाला प्रसन्न करणे हाच ह्याचा साज।
1: खूप छान बर का कविता केली आहेस उत्कर्षा तू। निसर्ग हा किंवा सृष्टी हे जग याच्याबद्दल तुमच्यासारख्या मुलांना खूप कुतूहल असतं नेहमी, आणि निसर्गामध्ये वेगवेगळे दिसणारे वृक्ष वेली झाडं पक्षी फुलं पानं याबद्दल खूप आकर्षण असतं तुम्हा मुलांना। पण तू आता जेव्हा अशा कविता लिहिते तेव्हा असं तुला होतं का कधी की एखादा शब्द अडतोय एखादी ओळ लिहिताना, तेव्हा तू कुणाला विचारते?
0: जेव्हा मला असा एखादा शब्द अडतो तेव्हा मी माझ्या वर्ग शिक्षिका माल्टे मॅडम यांना विचारतेच, त्या नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतच राहतात। त्याच्यानंतर माझी बहीण आहे ती खूप छान गोष्ट करते, तिलाही मी विचारते, तीही मला सांगते।
1: बरोबर, म्हणजे दोघी एकमेकींना विचारून आणि
0: विचारून
1: दोघी एकमेकींचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही लिहित असता। हर्षदा, उत्कर्षाची कविता आपण ऐकली, पण आता तुझी एक कथा आपण ऐकूया का?
0: कष्टाचे फळ। एका गावात एक रामू नावाचा मुलगा राहत होता। त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे रामूची आई शिवणकाम करून आपले घर चालवत असे आणि रामूला शिकवत असे, पण रामूचं डोकं काही शिक्षणात चालत नसे। दिवसभर खेळणं आणि आईला कामात मदत करणं एवढंच रामूला माहिती होतं। त्याच्या अशा वागण्यामुळे रामूची आई सतत त्रासलेली असे, असे त्याच्या वर्गातील बाईंनी एकदा हेरलं आणि एक दिवस वर्गात असताना ठरवलं की प्रत्येक विद्यार्थ्याला काही पैसे देऊन विचारायचं। त्यांनी विचारलं की तुम्हाला मोठा होऊन काय व्हायचं आहे? पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी या पैशांचा खाऊ घेणार आणि मोठा होऊन डॉक्टर होईल। दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी या पैशाची बचत करेल आणि मोठा होऊन इंजिनियर होईल। असे बाईंनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं। शेवटी वेळ आली रामूची। बाईंनी रामूला विचारलं तेव्हा रामू म्हणाला की मी या पैशाने माझ्या आईसाठी एक चष्मा घेईल। तो तर तू घेशीलच, कारण तुला अभ्यास करायचाच नाहीये ना, तुला तुझ्या आईला सुखी आणि समाधानी थोडीच बघायचे, फक्त तात्पुरते आनंदात ठेवायचे, बरोबर ना? बाई म्हणाल्या। रामू निरुत्तर झाला, त्याला काय बोलावं हे सुचत ना। शेवटी त्याने विचार केला की आपण कशासाठी जगतोय? जर आपल्या जीवनात काही ध्येय नसेल, ध्यास नसेल, कष्ट नसेल, तर नुसती चैन करण्यासाठी का आपण जगतोय? तेव्हापासून रामू मनापासून शिकू लागला, प्रत्येक गोष्ट आवडीने करू लागला आणि काही वर्षांनी परिस्थिती बदलली। रामू ज्या शाळेत शिकत होता त्याच शाळेत एक लांब सडक आणि वरती लाल दिवा असलेली गाडी उभी होती। त्यातून एक शिडशिडीत अंगकाठी असलेला सुट्टा बुटातला एक ऑफिसर बाहेर आला। त्याच्या आजूबाजूला पोलीस होते। तो माणूस येता क्षणी त्याच बाईच्या पाया पडत आशीर्वाद घेतले। त्या बाईंना आधी काही कळेच ना। त्यांनी विचारले, अहो साहेब, तुम्ही कोण आहात आणि माझ्या पाया का पडत आहात? तेव्हा तो माणूस म्हणाला, अहो बाई, मी तोच ज्याला तुम्ही लहानपणी शिकण्यासाठी रागवायच्या ओरडायच्या, मी तोच मातीचा गोळा ज्याला तुम्ही सुंदर आकार दिलाय, होय मी तोच रामू, आज कलेक्टर झालोय, माझ्या नवीन कामाची सुरुवात मी तुमचा आशीर्वाद घेऊन करतोय। बाई म्हणाल्या, रामू तू माझ्यामुळे नाही तर जे प्रयत्न केलेस त्यामुळे तू इथवर आला आहेस। रामू मी तुला बोलले पण जर खरंच तू मेहनत घेतली नसतीस तर आज हा दिवस कधीच दिसला नसता। मेहनत घेतल्याशिवाय यश येत नाही, कारण टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही। त्या दिवशी बाई आणि रामूच्या डोळ्यात एक वेगळंच समाधानाचं तेज होतं। रामूला मार्गावर आणण्यासाठी बाईंनी प्रयत्न केले आणि रामूने बाईंना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न केले।
1: किती छान गोष्ट लिहिली तू, तुला ही सुचली कशी गोष्ट ते सांग।
0: मी शाळेमध्ये असताना जेव्हा आमच्या बाई पाठ शिकवत होत्या आणि नंतर त्या त्यांच्या अनुभव सांगत होत्या,

0: तेव्हा मला ही गोष्ट सुचली आणि मी तेव्हा लिहिली.
1: आता तू ही गोष्ट लिहिली, या गोष्टीचं तात्पर्य काय असायला पाहिजे, तुला काय वाटतं?
0: या गोष्टीचं तात्पर्य आहे, मेहनत आणि शिक्षण अशा गोष्टी आहेत ज्या माणसांना त्यांच्या प्रगतीकडे घेऊन जातात, आणि विश्वास आणि प्रेम अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला जगायला शिकवतात.
1: आता तुम्ही दोघी इतकं छान लिहिता, म्हणजे हर्षदा तू गोष्ट लिहिते, उत्कर्षा तू कविता करते, तुम्ही काही वाचता का ग, म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त, अभ्यासाच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त तुम्ही असं अवांतर वाचन करता का दोघी जण?
0: हो करतो.
1: काय काय वाचलंय तुम्ही आतापर्यंत?
2: श्यामची आई गोष्टीचं पुस्तक,
0: अग्निपंख आहे, APJ अब्दुल कलामांचं एक पुस्तक आहे असे घडवा तुमचे भविष्य ते आहे, उतराई आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा काही पुस्तकं आमच्या घरी,
2: आणि कवितांच्या संग्रहाचं पुस्तक आहे तेही वाचतात.
1: तुला कोणकोण कवी आवडतात? आता तू कविता करते तर पाठ्यपुस्तकात पण अनेक कवींच्या कविता असतील तुमच्या, तुला कोणकोण कवी आवडतात?
0: मला का सुरेश भट.
1: अरे वा. आणि तुला?
0: मला कथा म्हणायला गेले तर मला साने गुरुजी आवडता, कारण त्यांच्या गोष्टी म्हणजे श्यामची आई हे पुस्तक जर का कोणी वाचलं असेल तर त्यांना कळेल की त्यांनी किती सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये कथा लिहिलेल्या आहेत.
1: आणि मुलांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कथेमधून, नाही का? उत्कर्षा, आता आपण पुस्तकांबद्दल बोलतोय तर पुस्तकावर पण मला वाटतं तू एक कविता लिहिली आहेस.
0: हो लिहिली.
1: तर ती आपल्या मित्रांना म्हणून दाखव ना.
0: ऐका ऐका पुस्तक काय सांगतात ते. ज्यांच्यात ज्ञानाचा भंडार आहे असे सांगतात, पण आज त्याची जागा मात्र यूट्यूब आणि गुगलला देतात. तरीही पुस्तक आपल्यासाठी आपल्या बरोबर संवादासाठी उत्सुक असतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरीही तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. हेच AIचं जाळं सर्वत्र पसरले, त्याच्यामुळे माणूस पुस्तकाला विसरलाय, पण आजही समाधानाची जाणीव पुस्तकातच प्रगल्भ होतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. मोबाईल TVच्या स्क्रीनने डोळे दुखतात, त्यामुळे पुस्तकच आपल्याला खरं शांती आणि समाधान देतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरीही तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. शरीराला लागणारी जीवनसत्वे अन्नातून मिळतात, पण मन आणि बुद्धीला लागणारी सत्वे आजही पुस्तकच तयार करतात. पुस्तकातच खरं ज्ञान देतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. पुस्तकं शौर्यगाथा सांगतात, पुस्तकं भन्नाट विनोदी ऐकवतात, पुस्तकं थोरांच्या विश्वात नेतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. पुस्तकं प्रकाशवाटा दाखवतात, अनेक जणांचे आयुष्य अनुभवायची संधी देतात. युगायुगाचे सत्य ही पुस्तकच सांगतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात.
1: वा वा वा वा, खूपच छान. म्हणजे आजकाल तू बघते ना की सोशल मीडियामुळे तुमच्यासारखे मुलं मुली पुस्तकं वाचायला विसरतात, किंवा त्यांची आवड कमी होत चालली आहे पुस्तकं वाचण्याची. म्हणून त्याचं महत्व तू या कवितेतनं सांगितलंय की पुस्तकांशी मैत्री तुम्ही करू शकता. हे जरी सगळं असलं तरी पुस्तकांशी मैत्री केली की कसा निखळ आनंद आपल्याला मिळतो. हर्षदा, मला हे सांग की इतकं तुम्ही दोघी लिहितायत नेहमी, तर याशिवाय शाळेमध्ये काही उपक्रम असतील तर त्यात तुम्ही भाग घेता का दोघी?
0: हो हो नक्कीच. आमच्या शाळेमध्ये जे जे उपक्रम होता आम्ही त्या सगळ्यांमध्ये भाग घेतो. वेगवेगळ्या स्पर्धा असतात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, यामध्ये वेगवेगळे नाटक, नृत्य, कला किंवा वादन, गायन हे सर्व प्रकारांमध्ये आम्ही भाग घेत असतो.
1: तुम्हाला दोघींना लिहायची आवड आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कोणते छंद आहेत तुमचे?
2: आम्हाला नृत्य करायला पण खूप आवडतं.
1: आणि तुला हर्ष?
0: मला मेहंदी काढायला, रांगोळी काढायला, पुस्तकं वाचायला.
1: तू कधी, तुम्ही दोघीही म्हणजे तुझ्या कविता उत्कर्षा आणि तुझी कथा शाळेतल्या तुमच्या मित्रमैत्रिणींसमोर कधी सादर करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे का शाळेमध्ये?
2: हो नेहमीच मिळते.
1: मग काय म्हणतात तुमचे मित्रमैत्रिणी?
0: त्यांना नेहमी माहिती असतं की आम्ही दरवेळेस कथा किंवा गोष्टी काहीतरी नवीन सांगणार आहोत, त्यामुळे तेही नेहमी उत्सुक असतं की आम्ही यावेळेस कुठली कथा सांगणार किंवा कुठली कविता सांगणार.
1: तुम्हाला दोघींना काय व्हायचंय ग मोठं झाल्यावर?
2: मला UPSC MPSC मध्ये जायचं आहे.
1: आणि तुला?
0: मलाही UPSC आणि MPSC मध्ये.
1: दोघींचं पण म्हणजे ध्येय तेच. उत्कर्षा, आता जाता जाता आपल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा एखादी तुझी छान छान कविता ऐकव.
2: ठीक आहे.
0: आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप महत्वाचा असतो, कारण प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हाच एक क्षण कधी डोळ्यात

0: आणतो पाणी, तर कधी आणतो ओठांवरती गाणी, कधी अंधार बाजूला सरून वाट दाखवतो, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हाच एक क्षण कधी शिकतो तर कधी शिकवतो, कधी पोटभर हसवतो तर कधी मात्र निराशेने रडवतो, पण पुन्हा आशेच्या वाटेवर हा नेऊन ठेवतो. म्हणूनच तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हरल्यावर जिंकण्याची उमेद देतो, निराशेवर आशा ठेवण्याची हिंमत देतो, चुकल्यावर पश्चातापाची जाणीव तर दुःखात सुखाची उणीव भासवतो. त्यामुळेच आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. रोज नवीन आशा तर दुःखात बुडालेली सुखाची दिशा, आणण्याची हिंमत आणि दुरावलेल्या नात्याची किंमत, सगळं काही सांगतो, ऐकवतो, दाखवतो, शिकवतो. म्हणूनच तर आयुष्याचा प्रत्येक क्षण जपायचा असतो, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो.
1: खूप छान. क्षणावरती तू ही कविता केली आहे की प्रत्येक क्षण किती महत्वाचा असतो आणि तो काहीतरी देऊन जातो आपल्याला.
0: हो,
1: तो ओळखता आला पाहिजे की त्याने काय दिलं त्या क्षणाने आपल्याला. तुम्ही आज आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही रेडिओ ऐकता का ग रोज?
0: हो, रोज नाही, कधी कधी.
1: आणि आपला हा जो गंमत जम्मत कार्यक्रम आहे तो ऐकता कधी?
0: हो,
1: कधी ऐकलाय तुम्ही हा कार्यक्रम आणि तुम्हाला काय आवडलं त्यातलं?
0: मी इथे आलेलीच आहे, आधीच्या वेळेस नाटक घेऊन आमच्या मॅडम आल्या होत्या, आशा माल्टे मॅडम, तेव्हा एकदा ऐकला होता. त्यातले नाटक आवडलं होतं मला खूप जास्त.
1: आत्ता आपले मित्रमैत्रिणी तुमच्या एवढे जे हा कार्यक्रम ऐकतायत आकाशवाणीवर, त्यांना तुम्ही काय सांगाल की अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला पाहिजे आणि कसं करायची संधी मिळते जर तुम्ही ठरवलं तर?
0: आपण आपल्यातले छंद ओळखले पाहिजे आणि त्यांना पुढे नेलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी छंद असतं, आपण फक्त ते ओळखायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे, एवढंच.
1: आणि त्याला वेळ दिला पाहिजे.
0: वेळ दिला. माझ्या मते कला ही विचार प्रक्रियेला सक्रिय करते, असं APJ अब्दुल कलाम म्हटलेले आहे. आणि कलेशिवाय जगणं म्हणजे हवेशिवाय फुगाच असतो, असाही त्यांचा एक सुंदर पाठ आहे. तो मी वाचला होता आणि तो मला खूप आवडला होता. त्यामुळे आपल्या अंगात जी कला असेल ती आपण जोपासली पाहिजे, आणि फक्त जोपासली नाही पाहिजे तर ती पुढे घेऊन गेली पाहिजे, कारण कलेमुळेच आपले विचार सक्रिय होतात आणि आपण विचार करण्याची कार्यक्षमता वाढते.
1: उत्कर्ष आणि हर्षदा दोघी तुम्ही इतक्या सारख्या दिसतात की मला कोण उत्कर्ष आहे आणि कोण हर्षदा आहे लवकर पटकन समजत नाहीये. आपल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही आता दिसत नाहीये, पण माझ्या समोर मात्र तुम्ही बसलेले आहात आणि इतक्या छान तुम्ही बोलताय दोघी. तुमच्या वयाच्या मानाने मला कौतुक वाटतंय तुमचं. पण आज तुम्ही इथे आलात आणि उत्कर्षा तू तुझ्या इतक्या छान छान कविता आपल्या मित्रांना ऐकवल्या आणि हर्षदा तू इतकी छान कथा तुझी ऐकवली, त्यासाठी आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या वतीने मी तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, उत्कर्षा जोशी आणि हर्षदा जोशी या आपल्या दोघी मैत्रिणींच्या कथा आणि कविता आज तुम्ही ऐकल्यात. आणि त्यांच्या या कथा कविता ऐकल्यानंतर आता तुम्हालाही लिहावंसं वाटतंय ना? तर मग मित्रांनो, नक्की प्रयत्न करा.

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलत. या गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि सादर करते नयन पवार यांच्यासह. आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

0: छोट्या बालसुधांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
0: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
0: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
0: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स, सोबत नवीन कारही घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुंकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मॉल्डोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रुमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मॉल्डोवा इथं पोहोचतील. मुर्मू मॉल्डोवाला

भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मागणीसाठी वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी याचिकेत केला होता. वांगचूक यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. आरोग्याच्या कारणावरून वांगचूक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलं आहे. डॉक्टर वांगचूक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचूक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घेण्याला संमती दिली आहे, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. वांगचूक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांची संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन झालं. हे सरकार बदलण्यासाठी लढा सुरू व्हायला हवा असं आग्रही प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज पुन्हा लातूरमध्ये तपास केला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी शिकवणीत चौकशी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डोंबिवलीत महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना स्थानिक न्यायालयानं दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे. त्यानंतर आज म्हात्रे पोलीस ठाण्यात शरण आल्यावर कल्याण न्याय दंडाधिकाऱ्यांनी येत्या 3 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन म्हात्रे यांचा जामीन रद्द केला होता. दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातल्या डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित केला आहे. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओदिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं, तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांना रौप्यपदक मिळालं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेम्समध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतीपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलं आहे. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी अजिंक्य असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिचा हा पराक्रम देशातल्या युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं आज तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम

0: फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची भागीदारी केली. जेकब 91 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या जो रूट यानंही डकेत याच्यासोबत दुसऱ्या गडासाठी 101 धावांची भागीदारी केली. बेन डकेतनं शतकी भागीदारी केली. डकेत 141 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 46व्या षटकात इंग्लंडच्या 2 बाद 315 धावा झाल्या होत्या. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकल्यानं मालिका विजयासाठी हा सामना निर्णायक आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेत आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामाकरता आंब्याच्या पिकासाठी फळपीक विम्याचा हप्ता प्रतिहेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये केला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. ते रत्नागिरीत बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेसाठी आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. पत्ता पुन्हा एका. कार्यवाहक मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ रमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. वेबसाईट पुन्हा एका. संकेतस्थळ www.mavipa.org. आणि विद्यार्थी गटाकरिता विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आपण ऐकलं. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारतानं अंतराळ क्षेत्रात काल मोठा इतिहास रचला. भारतानं पूर्णपणे स्वदेशी आणि खासगी उपग्रह प्रक्षेपक असणाऱ्या विक्रम एकचं श्रीहरिकोट्टा इथल्या प्रक्षेपण तळावरून काल यशस्वी प्रक्षेपण केलं. खासगीरित्या विकसित करण्यात आलेलं विक्रम एक हे भारताचं पहिलंच रॉकेट ठरलं आहे. या यशस्वी कामगिरीची वैशिष्ट्य आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील त्याचं असलेलं महत्व याविषयी अंतराळ आणि खगोल अभ्यासक डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. मॅडम नमस्कार. भारतानं अंतराळ क्षेत्रात विक्रम एकचं यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. या विक्रम एक रॉकेटविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी काय सांगाल आणि त्यामुळे भारताला काय लाभ होणार आहे?
1: काल विक्रम एक हे आपलं रॉकेट प्रक्षेपित झालं यशस्वीपणे. विक्रम एक हे ऍक्च्युली खासगी क्षेत्रात तयार झालेलं हे पहिलं रॉकेट आहे. याआधीची आपली सगळी जी रॉकेट किंवा जी मिशन्स होती अंतराळ मिशन्स ती सगळी इस्रोनी डेव्हलप केलेली होती. तर आता स्कायरूट, अग्निकुल सारख्या विविध कंपन्या आता खासगी क्षेत्रातल्या या संशोधनामध्ये उतरल्यात. त्यामुळे विक्रम एक हे पहिलं रॉकेट काल स्कायरूट या कंपनीनी यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. तर विक्रम एक हे चार स्टेजचं रॉकेट आहे. पहिले तीन स्टेजेस हे सॉलिड फ्युएल वापरतात. रॉकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फ्युएल्स वापरली जातात. तर जनरली जे पहिलं स्टेज असतं बऱ्याच रॉकेट्समध्ये ते सॉलिड बूस्टर किंवा सॉलिड इंधन वापरून तयार केलेलं असतं. याचं कारण असं असतं की पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला मॅक्झिमम थ्रस्ट लागतो. जे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असतं त्याला ओव्हरकम करून रॉकेटला आपल्याला वर उडवायचं असतं. त्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला बऱ्यापैकी थ्रस्ट लागतो. त्यामुळे तो थ्रस्ट आपल्याला साधारण सॉलिड इंधनामुळे जास्ती चांगल्यारित्या एफिशियंट मिळू शकतो. त्यामुळे सहसा पहिली स्टेजेस जी असतात ती सॉलिड रॉकेटची सॉलिड प्रोपेलंट वापरून तयार केलेली असतात. तर ह्या

रॉकेटमध्ये पहिली तीन स्टेजेस सॉलिड प्रोपेलंटची आहेत. पहिली दोन स्टेजेस रॉकेटला लागणारा जो थ्रस्ट आहे ते या दोन स्टेजेसमधनं मिळतो, आणि तिसरं स्टेज जे आहे ते साधारण डिरेक्शन देण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेणेकरून डिरेक्शन आणि हाईट, म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला या यानातनं सोडलेले जे उपग्रह असतील म्हणा किंवा इतर काही इन्स्ट्रुमेंट्स असतील, ते ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला ती इन्स्ट्रुमेंट्स प्लेस करायची असतील त्या ऑर्बिटपर्यंत, त्या हाईटपर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी तिसरं स्टेज उपयोगी पडतं. आणि चौथं स्टेज जे आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन आहे लिक्विड प्रोपेलंट वापरून. तर लिक्विड प्रोपेलंटचा फायदा हा असतो की लिक्विड प्रोपेलंटचा आपण युसेज जो असतो, लिक्विड फ्युएलचा युसेज जो असतो तो आपण कंट्रोल करू शकतो. दोन वेगवेगळ्या टँकमध्ये एक ऑक्सिडायझर आणि एक फ्युएल असं भरलेलं असतं आणि ते आपण बेसिकली पाहिजे त्या अमाऊंटमध्ये मिक्स करून आपण त्याचं इंधन म्हणून वापर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे कंट्रोल असतो की आपण फ्युएल किती प्रमाणात वापरायचं, आणि जितक्या प्रमाणात आपण फ्युएल वापरतो तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला थ्रस्ट सुद्धा मिळत असतो. तर किती थ्रस्ट आपल्याला कंट्रोल थ्रस्ट देण्यासाठी लिक्विड प्रोपेलंटचा खूप जास्त उपयोग होतो. तर असं

0: प्लेस करायची असतील त्या ऑर्बिट पर्यंत त्या हाईट पर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी तिसरं स्टेज उपयोगी पडतं. आणि चौथं स्टेज जे आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन आहे लिक्विड प्रोपेलंट वापरून. तर लिक्विड प्रोपेलंटचा फायदा हा असतो की लिक्विड प्रोपेलंटचा आपण युसेज जो असतो लिक्विड फ्युएलचा युसेज जो असतो तो आपण कंट्रोल करू शकतो. दोन वेगवेगळ्या टँकमध्ये एक ऑक्सिडायझर आणि एक फ्युएल असं भरलेलं असतं आणि ते आपण बेसिकली पाहिजे त्या अमाऊंटमध्ये मिक्स करून आपण त्याचं इंधन म्हणून वापर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे कंट्रोल असतो की आपण फ्युएल किती प्रमाणात वापरायचं आणि जितक्या प्रमाणात आपण फ्युएल वापरतो तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला थ्रस्ट सुद्धा मिळत असतो. तर किती थ्रस्ट आपल्याला कंट्रोल थ्रस्ट देण्यासाठी लिक्विड प्रोपेलंटचा खूप जास्त उपयोग होतो. तर असं हे जे चौथं स्टेज आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन तयार केलेलं आहे आणि कार्बन कंपाऊंड वापरून याची बॉडी तयार केलेली आहे आणि लिक्विड प्रोपेलंट ह्याच्यामध्ये वापरले. तर हे कार्बन कंपाऊंड वापरून किंवा कार्बन पॉलिमर स्ट्रक्चर जे असतं ते वापरून जेव्हा आपण एखादी बॉडी तयार करतो तेव्हा इतर मेटल्स पेक्षा नक्कीच हे कमी वजनाचं बॉडी आपण तयार करू शकतो आणि त्याची ड्युरेबिलिटी सुद्धा म्हणजे हीट रेझिस्टन्स म्हणा किंवा इतर जी ड्युरेबिलिटी असते ती सुद्धा कार्बन पॉलिमर बॉडीची जास्ती बेटर असते. आणि जेव्हा वजन कमी होतं एखाद्या रॉकेटचं किंवा एखाद्या पार्टचं तेव्हा नक्कीच आपण त्या वजनाचा वापर पेलोड तयार करताना आपण करू शकतो. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट्स जे आपण पाठवतो त्याच्यामध्ये सुद्धा एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वाढवू शकतो किंवा इतर काही गोष्टी त्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपण वाढवू शकतो. तर कमीत कमी वजनाची जेव्हा रॉकेट्स असतात बनली जातात रॉकेटचे पार्ट्स ते नक्कीच फायदेशीर असतं. इस्रोनी सुद्धा याआधी PSLV मध्ये सुद्धा असे पॉलिमरचे पार्ट्स वापरून रॉकेटचं वजन कमी करण्यात आलं होतं. अशाच 3D प्रिंटेड कार्बन पॉलिमरचे पार्ट्स या रॉकेटमध्ये सुद्धा चौथ्या स्टेजमध्ये वापरले गेलेले आहेत.
1: विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण मिशन आगमन अंतर्गत करण्यात आलं आहे. हे मिशन आगमन नक्की काय आहे?
0: या विक्रम 1 मिशनला आगमन असं नाव देण्यात आलं कारण अर्थातच भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांचं प्रथमच हे एक रॉकेट उडालेलं आहे. तर खासगी कंपन्यांचं आगमन झालं या क्षेत्रात या उद्देशाने या रॉकेटचं नाव आगमन असं देण्यात आलेलं आहे.
1: विक्रम 1 यशामुळे भारताचं आंतरराष्ट्रीय अंतराळ बाजारपेठेत महत्व वाढलं असं म्हणता येईल का आणि ते कसं?
0: या प्रक्षेपणामुळे अंतराळ बाजारपेठेत नक्कीच भारताचं मान वाढलंय आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण याआधी फक्त USA आणि चायना यांनीच खासगी क्षेत्रामधून अंतराळ मिशन्स हाती घेतली होती आणि भारत हा आता तिसरा देश ठरलेला आहे. तर भारताचं उद्दिष्ट साधारण 2030 पर्यंत $45 बिलियन ही एवढी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये इकॉनॉमी क्रिएट करण्याचं उद्दिष्ट आहे. तर त्या दृष्टीने आपण हे पहिलं पाऊल म्हणू शकतो. या आधी सुद्धा म्हणजे बऱ्याच कंपन्या भारतामध्ये आपल्याला आपल्या म्हणजे इस्रोच्या मिशनसाठी वेगवेगळे पार्ट्स प्रोव्हाइड करत होते पण याआधी आपण कधी असं पूर्ण रॉकेट तयार करून प्रायव्हेट कंपन्यां थ्रू लॉन्च केलं नव्हतं. तर हे नक्कीच म्हणजे हे पहिलं पाऊल आहे आणि ह्यासाठी नक्कीच इस्रोने सुद्धा बरंच पाठिंबा सगळ्या लॉन्चिंगसाठी दिला आहे. सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे श्रीहरिकोटाची स्पेस या कंपन्यांसाठी एक मोठं सगळ्यात लॉन्च स्पेस ओपन करून देणं हे सगळ्यात मोठं काम होतं. त्याच्या व्यतिरिक्त जी ग्राउंड स्टेशन्स आहेत टेलिमेट्रीसाठी ती सुद्धा सध्या इस्रोची टेलिमेट्री स्टेशन्स वापरण्यात आलेली आहेत. काही कालानंतर ऑफकोर्स अग्निकुल आणि स्कायरूट दोन्ही कंपन्या आपली स्वतःची टेलिमेट्री स्टेशन्स तयार करतील यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने पाठिंबा दिलेला आहे. आपलं 2023 जे स्पेससाठीचे जे धोरण तयार करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये या खासगी क्षेत्राला बळ देण्यासाठी त्यांनी तयार केलेले पेलोड त्यांनी तयार केलेले रॉकेट किंवा प्रक्षेपणासाठी ज्या विंडोज लागतात त्या सगळ्या विंडोज त्यांना या सगळ्या प्रोव्हाइड करणं गव्हर्नमेंटतर्फे ह्या किंवा इस्रोतर्फे हे सगळ्याचे प्रयोजन ह्याद्वारे करण्यात येत आहे. तर नक्कीच ह्या पुढे देखील अशी विविध प्रक्षेपण आपल्याला या कंपन्यां थ्रू बघायला मिळतील. स्कायरूटनी मागे सुद्धा विक्रम 1 नावाचं पहिलं रॉकेट एक चाचणी रॉकेट सोडलं होतं विदाऊट एनी पेलोड्स. तर त्या सगळ्या अनुभवावरनं आता फायनली विक्रम 1 हे एक रॉकेट आपण आता यशस्वी प्रक्षेपित करू शकलोय. यानंतर विक्रम 2 तयारी सुद्धा स्कायरूट करते. तर विक्रम 2 350 नाही तर साधारण 450-500 किलो वजनाचा पेलोड आपण लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडू शकू याची तयारी आता स्कायरूट करते. तर या सगळ्या जर गोष्टी आपण सक्सेसफुली जर करू शकलो तर नक्कीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बाजारपेठेमध्ये आपल्याला याचा खूप मोठा फायदा होईल. इतर देशांचे छोटे सॅटेलाइट जे आता सध्या आपण इस्रो मार्फत लॉन्च करतो ते या प्रायव्हेट कंपन्यां थ्रू जर लॉन्च करू शकले तर जलदरित्या आपण करू शकतो. कारण साधारण

0: इस्रोमध्ये एक लिमिटेशन येतं की दोन लॉन्च पॅड्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण जर PSLV लॉन्च पॅड ठरला तर दोन PSLV लॉन्चमध्ये आपल्याला साधारण 30 दिवसांची गॅप ठेवावी लागते. तसे GSLV लॉन्चमध्ये आपल्याला साधारण 15 दिवसाची गॅप ठेवावी लागते. तर हे जे आपले लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स आहेत ते लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स जर ह्या स्वतःची प्रक्षेपण क्षेत्र म्हणा किंवा वेगवेगळी रॉकेट्स जलदरित्या आपण जर खासगी कंपन्यां थ्रू करू शकलो तर काही प्रमाणामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि जलदरित्या आपण सततची प्रक्षेपण जी आहेत ती आपण करू शकू. त्यामुळे नक्कीच फायनान्शियली इकॉनॉमिकली भारताला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
1: स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने या अगोदर देखील अंतराळ मोहीम यशस्वी केली आहे, त्याविषयी जरा सांगाल का? आणि अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्रासाठी नव्यानं उपलब्ध झालेल्या संधी आणि या क्षेत्रासमोरील भविष्यातली आव्हानं काय आहेत?
0: या रॉकेटद्वारे काल भारताने 3 पेलोड्स किंवा 3 उपग्रह सोडले. सो भारताचे व आंतरराष्ट्रीय सुद्धा काही उपग्रह याच्यामध्ये उपस्थित होते. सो ग्रह स्पेस हा एक उपग्रह नॅनो सॅटेलाइट होता, तो पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी या यानाद्वारे सोडण्यात आला. तसंच कॉस्मोसचा हा उपग्रह सुद्धा स्पेस डेब्रीज काढण्यासाठी म्हणजे स्पेस डेब्री रिन्युअल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे सगळ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बरेच सॅटेलाइट्स म्हणजे भारताचेच नाही तर इतर देशांचे सुद्धा नासा म्हणा किंवा ESA म्हणा किंवा चायना म्हणा यांचे बरेच सॅटेलाइट्स लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये आपण सोडलेले आहेत. तर हे सॅटेलाइट्स आता तिथे जे बंद पडलेले जे सॅटेलाइट असतात ते तिथे डेब्रीज म्हणून फिरत राहतात आणि इतर चालू सॅटेलाइट्सना त्याचा धोका होऊ शकतो. तर हे असे डेब्रीज रिमूव्हल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे बऱ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. तर कॉस्मोस असा हा एक उपग्रह याद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. तसंच स्कायरूटनी स्वतःचा स्कोप म्हणून एक पेलोड तयार केला आहे, तर तो पेलोड सुद्धा यानाद्वारे काल प्रक्षेपित करण्यात आला. तर हे असे एक्सपेरिमेंटल उपग्रह आहेत जे या यानाद्वारे सध्या लॉन्च करण्यात आलेले आहेत. स्कायरूट कंपनीचं मूळ उद्दिष्ट ऑन डिमांड लॉन्च सर्व्हिसेस असं आहे, म्हणजे ग्राहकांना जलद आणि कमी खर्चात उपग्रह लॉन्च करून देणं हे मेन उद्दिष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अग्निकुल कॉस्मॉस ही अग्निबाण नावाचं रॉकेट विकसित करत आहे. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे 3D प्रिंटेड इंजिन, जगातील ही पहिली अशी संकल्पना आहे. तर हे रॉकेट लहान उपग्रहांसाठी खास तयार करण्यात येत आहे. तर प्रत्येक ग्राहकाला गरजेनुसार म्हणजे आपण कस्टमर जसं एक रॉकेट तयार करण्याचं अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीचं प्रयोजन आहे. तर या दोन्ही कंपन्या आता इन फ्युचर नक्कीच चांगली रॉकेट्स स्वस्तात रॉकेट्स तयार करण्याचं प्रयोजन ठेवत आहेत. ही दोन मिशन स्कायरूटचं बेसिकली विक्रम 2 हे 2027 पर्यंत सोडण्याचा त्यांचा विचार आहे. आणि तसंच अग्निबाण रॉकेट सुद्धा साधारण 2030 पर्यंत रेडी करून अग्निकुल कंपनी सुद्धा या क्षेत्रामध्ये आता उतरेल. या आधी अग्निकुल कंपनीने चंद्रयान आणि इतर मोहिमांसाठी सुद्धा 3D प्रिंटेड डिझाईन्स वेगवेगळ्या पार्ट्सच्या करून दिलेल्या होत्या. नक्कीच या मिशन्समुळे इतर कंपन्यांना सुद्धा या क्षेत्रामध्ये वळण्यासाठी चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो. सो सध्या जर आपण ह्याच्यातले जर प्रॉब्लेम्स बघितले म्हणजे का अजून खूप कंपनी ह्याच्यामध्ये उतरत नाहीत, तर एक म्हणजे खूप वर्षापासून इस्रो किंवा गव्हर्नमेंटद्वारेच आपण हे सगळ्या प्रक्षेपणं केली. तर आत्ता 2023 पासून खाजगी कंपन्यांना बळ देण्यासाठी आपली स्पेस पॉलिसी बदलण्यात आलेली आहे. पण अजूनही या क्षेत्रामध्ये कार्यरत असण्यासाठी म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये मॅनपॉवरची थोडी कमतरता अजूनही जाणवते. आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं सध्या या खाजगी कंपन्या इस्रोद्वारे म्हणजे त्यांची टेलिमेट्री सर्व्हिस त्यांचं लॉन्च पॅड वापर करून आता सध्या लॉन्चिंग आणि इतर गोष्टी आपण वापरतोय. पण ह्याच जर गोष्टी खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जर तयार झाल्या आणि त्यासाठी आपल्याला जर इनफ मनुष्यबळ मिळत गेलं जे पुढे जाऊन नक्कीच, कारण हे असं थोडंसं एक सायकल असते की जर जॉब अपॉर्च्युनिटीज असतील तर डेफिनेटली स्कूल लेवलपासून कॉलेज लेवलपासून या क्षेत्राकडे वेगळ्या नजरेने स्टुडंट्स बघतात आणि ह्या क्षेत्राकडे जास्ती वळतात. तर आतापर्यंत फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्येच अशा प्रकारचे जॉब्स अवेलेबल होते, त्यामुळे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला मॅनपॉवर मिळत नव्हती. पण आता जर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा जर ह्याच्यासाठी जर जॉब्स अवेलेबल झाले तर नक्कीच आपल्याला वेगवेगळे सायन्स स्टुडंट्स म्हणा किंवा इंजिनियर्स म्हणा या क्षेत्राकडे जास्ती प्रमाणात वळू शकतील. स्पेस रिसर्च हा नक्कीच एक आकर्षणाचा विषय आहेच सर्व मुलांमध्ये, पण जॉब्सची कमतरता असल्यामुळे डेफिनेटली या क्षेत्राकडे

0: इतक्या प्रमाणामध्ये मुलं जात नव्हती. तर आता जर आपल्याला अशाला प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जर मिळू शकले तर नक्कीच जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या तर आपल्याला मॅनपॉवरची सुद्धा इन फ्युचर कमतरता भासणार नाही.
1: श्रोते हो, विक्रम एकच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या चमूचं अभिनंदन करताना हा क्षण देशाच्या अंतराळ प्रवासातला एक निर्णायक क्षण असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवीन क्षितिजे उघडत असून नवनिर्मितीला गती देत आहे. हे यश असंख्य तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि निर्भयपणे नवनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करेल असंही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. थोडक्यात, मिशन आगमनच्या या मोहिमेमुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचं व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेत पदार्पण झालं असून हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा आणि एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नम्रता कडू.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींना, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 28 आषाढ शके 1948, दिनांक 19 जुलै 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात कीर्तन आपण ऐकणार आहात, पंढरीची वारी याविषयी. कीर्तनकार उज्ज्वला पोंक्षे.

हा अभंग तुकाराम महाराजांचा असून जन्मास आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी पंढरीला जावं असा त्यांचा हेतू दिसतो. पंढरीचा विठोबा भक्तांच्या भेटीची वाट पाहत उभा आहे. त्याची भेट किंवा दर्शन झाल्यास मागील सर्व पापांचा नाश होतो व त्यामुळे पुढील जन्ममरणाचा क्षीण नाहीसा होतो. म्हणून म्हणतात, पंढरीसी जारे आल्यानो संसारा. खरंच या उपदेशाप्रमाणे आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला केवढा आनंदाचा सोहळा चालतो. हजारो स्त्री पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी त्या जगन्माऊलीचे दर्शन घेण्याकरता जमतात. परंतु हे सर्वजण आपापली नोकरी धंदा सांभाळून तसंच नेहमीची कामं आणि जबाबदाऱ्या सांभाळून आपलं तसंच समाजाचं हित साधण्यात साधतात. अशा प्रकारे ते स्वतःचा आणि समाजाचाही उद्धार करतात. विठ्ठल नामाच्या गजराने आणि टाळांच्या खणखणाटाने सर्व दिशा दुमदुमून जातात. उच्च नीचतेचा भेदाभेद

विसरून जाऊन पवित्र अंतकरणाने सर्व वार करी नवे नवे विठ्ठल दरबारचे मान करी एकमेकांना कडकडून भेटतात. काय आनंद काय आनंद, प्रत्यक्ष अनुभवानेच करणार आहे. म्हणून एकदा तरी पंढरीला जा असं संत तुकाराम महाराज म्हणतात. संत नामदेव महाराज सुद्धा असाच उपदेश करतात.

इतर क्षेत्रांपेक्षा पंढरीचं महत्व वाढवताना तुकाराम महाराज म्हणतायत, अवघीच तीर्थ एकडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. मग दरवर्षी पंढरीला जाणाऱ्यांना हा अनुभव येतो का? येत नसेल तर संतांचं बोलणं काहीतरीच नाही का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह जिजविती परउपकारे. संतांना सांगायचे ते वेगळंच आहे, पंढरी म्हणजे काय, चंद्रभागा कोणती, सर्व गोष्टींचा खुलासा संतांनी करून ठेवला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात,

देह हीच पंढरी आणि आत्मा पांडुरंग आहे. त्या आत्म्याला आपण ओळखायचं, दुसऱ्याच्या देहातील आत्म्यालाही ओळखायचं आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा पडायचं नाही. या पंढरीच्या वाऱ्या करून त्या पांडुरंगाला ओळखायचं. म्हणून संत या अर्थाने म्हणतायत, पंढरी शिजारे आल्यानो संसारा, पंढरी शिजारे आल्यानो संसारा. थोडंसं भजन करूया.

अत्यंत मागासलेल्या जातीत हरिपाल नावाचा भक्त होऊन गेला. येणाऱ्या जाणाऱ्या वाचरुना लुटण्याचा वडिलोपार्जित धंदा म्हणून यांना व्याध असं म्हणत. नीती आणि तिचा गंध नाही अशा व्याध जातीत हरिपालाचा जन्म म्हणजे भांगे तुळसच होती. भगवत कृपा जातीवर अवलंबून नसल्यामुळे व्याध जातीच्या हरिपालावरही भगवत कृपा झाली.

प्रत्येक जातीत प्रभूचे भक्त झाले आहेत असा हा व्याध जातीतील हरिपाल संसाराचा भार पडण्यापूर्वीच पंढरीला गेला होता. एक चित्ताने पंढरीच्या वाळवंटात चाललेलं कीर्तन ऐकत होता. जय

त्याचे दोन्ही हात नकळतच जोडले गेले आणि तो विठोबाच्या भजनात उड्या मारू लागला. संत चरणावर मस्तक ठेवून अखंड विठ्ठलाचे नामस्मरण व पंढरीची वारी करण्याची दीक्षा घेऊनच हरिपाल घरी परतला. अखंड विठ्ठल नामस्मरणाने वाटमारीचा धंदा करणं म्हणजे त्याला पाप वाटू लागलं. मना पाप संकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य संकल्प.

समर्थ अखंड नामस्मरणाचा हा फायदा अशा विमनस्क मनस्थितीत तो यात्रेनिमित्त पंढरीला आला आणि संतांच्या कीर्तनातील शब्द कानावर आले, नवे ठसलेच मनावर.

योगे साधू वृत्तीच्या लोकांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टवृत्तीच्या लोकांचा नाश करण्याकरता आणि धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याकरता भगवान स्वतः अवतार घेतात. हरिपालाच्या मनात विचार आला, पंढरीची वारी न करणारा आणि विठोबाचं नाव न घेणारा तो दुष्ट, त्याला आपण लुटायचं. उलट पंढरीला जाणारा व विठोबाचं नाव घेणारा तो सज्जन, त्याला लुटायचं नाही. असा वाटमारीचा धंदा सुरू झाला. पंढरीची वारी करतोस, विठ्ठलाचं नाव घेतोस, मग जा. नाही घेत ना, मग लुटणार. असा हा श्रद्धावान पण अज्ञानी असा हा भक्त, त्याला सज्ञान करण्याचं काम देवाने आपणावर घेतलं. एक दिवस काय झालं,

ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान महाराज, मुक्ताई, सर्व भक्त मंडळी आली होती. हरिपालाने साष्टांग नमस्कार घातला. त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती करतोय.

साधू संत येते घरात रोजची दिवाळी दसरा. घरात शिधा सामुग्री संपली आहे असं बायकोने सांगताच मागील दाराने हा वाटमारीसाठी गेला. संत मंडळी पुढील दारी भजन करतायत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हातात तिलकमठा घेऊन पंढरीला न जाणाऱ्या व विठ्ठलाचे नाव न घेणाऱ्या वाटसरूची वाट पाहत बसलाय. देवाची प्रार्थना करतोय. त्याच्या योग्य वाटसरू येईना. 3 प्रहर झाले. प्रभूला विनवतोय. प्रभू

भगवंताला दया आली. रुक्मिणीसह दागदागिने घालून रथातून भगवंतांची स्वारी व्यापारी बनून आली आहे. हरिपालाला आनंद झालाय. त्यांना अडवून तो विचारतोय,

0: पंढरीला गेला होतास का? देवाचं नाव घेतोस का? देव म्हणतात छे छे, आम्ही काय म्हणून भक्ती करायची? तुझा देव कसा आहे सांगू का? अरे विठ्ठल काय आणि कृष्ण काय सगळे एकच. हरिपाल संतापला. त्यानं देवांना रथातून खाली ओढलं आणि त्यांचे दागदागिने हिसकावू लागला. हरिपाल म्हणतोय,
1: हरिविन्मुख नर त्या ते

अजून तरी सांग. अरे अजून सांग, देवाला जाण तोस की नाही. देव म्हणतात, तुझ वाटे तरी तू करी भजन, तुझ वाटे

हरिपालाने दैवांचे हात पाठीमागे बांधले, राग आला. रुक्मिणी म्हणते, आता कोणत्या देवाला याने जाणायचं? ती हरिपालाला म्हणते, अरे देव सर्वत्र आहे, तो कुठं नाही. देव सर्वांच्या ठिकाणी आहे. सर्वत्र ठिकाणी देवाला पाहणारे त्यांनाच वारकरी म्हणतात. देह हीच पंढरी व तुझा हृदयस्थ परमात्मा हाच पांडुरंग. इतरांच्याही हृदयात तो पाहणारे तेच वारकरी. हरिपाल म्हणतो, मग मला यांच्या ठिकाणी देव दिसला तरच मी खरं मानीन. रुक्मिणी म्हणते, अरे हे प्रत्यक्ष देवाधिदेव आहेत. भगवंतानी आपलं रूप प्रगट केलं. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथानी वास्तवतेची जाणीव करून दिली. त्याचप्रकारे इतरांनीही आपापला कामधंदा सांभाळून ईश्वराची भक्ती करावी आणि हेच तुकाराम महाराजांना आपल्या अभंगानं सांगायचं आहे.

मंडळी आत्ताच आपण पंढरीची वारी याविषयी कीर्तन ऐकलं. कीर्तनकार होत्या उज्ज्वला पोंक्षे. कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गीत.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं राम फाटक यांचं. आणि या अभंगाबरोबरच आपलं माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात टेरेस गार्डन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राहुल नकाते यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरे मंडळी, या कार्यक्रमापुरती मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हो। पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान

0: निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय असेल घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय असेल युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संगपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. विषय पुन्हा ऐका. विद्यार्थी गटाकरिता आहे विषय घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम आणि याची अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 आणि शब्दमर्यादा आहे 1500 ते 2000. पत्ता ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र एक खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांना शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीजन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यानं सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालदोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मालदोवा इथं पोहोचतील. मुर्मू मालदोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. CCPA अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सरसकट सेवा शुल्क आकारणाऱ्या 39 उपहारगृहांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. CCPA नं ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या उपहारगृहांना दंड ठोठावला असून सेवा शुल्काची सरसकट आकारणी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. उपाहारगृहांमध्ये सेवाशुल्क ऐच्छिक असून ते पूर्णपणे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून

आहे. ग्राहकांनी या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 वर तक्रार नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 11,897 रुपयांची गुंतवणूक झाल्याचं याबाबतच्या ताज्या आकडेवारीत म्हटलंय. जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळवला. मात्र गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3,260 कोटी रुपये काढून घेतल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिलाय. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता. वांगचुक यांनी प्रकृती खालवलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल व्हायला नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलंय. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला संमती दिली आहे, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्यपदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं, तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या पदकांच्या लयलुटीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलंय. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची आणि त्यानंतर डकेत आणि रूट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. जेकब यानं 91 तर डकेत यानं 141 धावा केल्या. रूट यानं नाबाद 74 तर बटल यानं अवघ्या 13 चेंडूत नाबाद 41 धावा करत संघाला निर्धारित 50 षटकात 3 बाद 387 धावांपर्यंत पोहोचवलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 3ऱ्या षटकात बिनबाद 9 धावा झाल्या होत्या. हा या मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला असल्यानं मालिका विजयासाठी हा निर्णायक सामना आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलंय.
हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरले. तिचा हा पराक्रम देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या

0: संदेशात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या उद्देशानं आज तिथल्या राज्य मंत्रिमंडळानं संबंधित विधेयकाचा मसुदा मंजूर केला. विधानसभेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि त्रिवार तलाक पद्धतीवर बंदी येईल. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना या नात्याचं प्रमाणपत्र निबंधकांकडे सादर करावं लागेल. या आणि इतर बाबींचं उल्लंघन झालं तर शिक्षेची तरतूद विधेयकात केली आहे. मात्र गोंड, कोरकू, बैगा, सहरिया आणि भारिया अशा आदिवासी जमातींना हा कायदा लागू असणार नाही. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं मरण पावलेल्यांची संख्या 11 पोहोचले तर 7 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित कुटुंबांना तातडीनं मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील आपला दिल्ली दौरा अर्धवट सोडून दुपारी जम्मूमध्ये परतले. गयाना पोमेरून नदीपाशी एक प्रवासी बोट उलटली. बोटीवर 116 प्रवासी होते, त्यातल्या 53 जणांना वाचवलं असल्याचं गयानाचे प्रधानमंत्री मार्क फिलिप्स यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी गायलेला पोवाडा आपण ऐकणार आहात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांची रचना आहे.

त्यांची हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजारातली कमतरता आहे याची विचारपूस करत आहे, त्यांच्या झोपडीमध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी राजे खायला लागलेले आहे, आणि याच मावळ प्रांतामधले भील रामूशी कोळी वडार मुसलमानाचे पोहर शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत, आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

शंभो महादेवा, जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि राजांची घोडदौड चालू झालेली, राजे दौडाय लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रू.

राजे दौड़त असताना राजानी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय राजे? आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं.

राजाने घोडा थांबवला. इसाजी कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजा थांबा. इसाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळायला लागला, पळता पळता ठे सांगून पटला गुडघ्याला लागलेला आहे. परत उठलेला आहे आणि परत पळत आहे. राजा राजे थांबा राजे. तो पळत येणारा ग्रस्त पळत आला राजेंचे घट्ट पाय धरले आणि सांगितलं, राजा राजा संपलो रे राजा, मला या जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं. आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा. अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी भांड पोरगी भार दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर खाला खातो राजा संपलो, असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच. एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या. आणि एसाजी निघालेला आहे.

शहाच्या दरबारामध्ये मुजरे करतो त्याचा मुलगा राजा. अर्जाऊन सांग तुझ्या राजाला तू नकली राजा आहे म्हणावं. नामधारी राजा आहेस, अजून तुझी नाळ वाळली नाही. ओट पिळा तर दूध निघेल. तोंड सांभाळून बोला. अरे जा. इसाजी तसाच पाठीबाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तानाजी राजे पाटील मगरूर आहे. काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाळली नाही. ओट पिळा तर दूध निघेल. तानाजी मालुसरे बाजून उभे होते. तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वळल्या. हे साजी, अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीतीस काय? पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितले, एसाजी, तानाजी, एसाजीने केले ते बरोबर आहे. बाबा आपले नाव? रामजी. आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी. एसाजी, रामजीला घोड्यावर घ्या, निघा आमच्या बरोबर. आणि राजे निघालेले. राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा. नाही, या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे. या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं पाळ.

या विचारामध्येच राजे पुण्याला आले. आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकड गेल्याने सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. आणि

पुण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे मां साहेबांच्या दर्शनासाठी आलेले. मां साहेबांचं दर्शन घेत असताना मां साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज मां साहेबांना वेगळाच वाटत होता. आणि मां साहेब बोलल्या, शिवबा, आज सणासुदीचा पोशाख केलास, नकली राजा. शिवबा, काय बोलताय तुम्ही? मां साहेब नामधारी राजा. शिवबा, तुम्ही काय बोलता? आमच्या काय? मां साहेब, दरबारी चला कळेल तुम्हाला. येते बाबा. जिजाऊ मां साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातनं पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला, काय म्हणताय? प्रणाम मां साहेब. प्रणाम शिवाजी राजे. प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. काय रामजी, हाच का तो राजे? राजे, याच निचानी माझ्या मुलीची आबरुटली. राजा, याला जिवंत ठेवू नका. काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का? मां साहेब, मां साहेब, मला न्याय होय. पाटील, आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल. ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जातील. मां साहेब, पाटील, तू जशी आता गायवाया करतोस त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केल्या. पाटील, पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. पण नीच, तुला तिची माया आली नाही. ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि काय झालं? पाटला

सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी गायलेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पोवाडा आपण ऐकलात. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबर समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कलाकार ज्योत्स्ना राजोरिया यांचं भजन. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियमची साथ आहे वरद सोहनी यांची, सारंगीची साथ आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांची, व्हायलिनची साथ आहे पंडित कैलाश पात्रा यांची, गिटारची साथ आहे बालकृष्णा कामत यांची आणि कीबोर्डची साथ आहे कृष्णा घोष यांची. तर ऐकूया हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

एस एन मिश्रा यांची रचना पण ऐकली, संगीत होतं शिवा राजोरिया यांचं आणि गायलं होतं ज्योत्स्ना राजोरिया यांनी. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात ज्योत्स्ना राजोरिया यांचं भजन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पारंपरिक गीत शिवा राजोरिया यांनी संगीतबद्ध केलेलं.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात ज्योत्स्ना राजुरे यांनी गायलेली भजन आपण ऐकलीत. यांना साथ संगत अशी होती, तबला साथ होती लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियमची साथ होती भरत सोहनी यांची, सारंगी साथ होती उस्ताद फारूक लतीफ खान यांची, आणि व्हायोलिनची साथ होती पंडित कैलाश पात्रा यांची, गिटारची साथ होती बालकृष्ण कामत यांची, आणि कीबोर्डची साथ होती कृष्णा घोष यांची. सादर करते राजेश शेजवळे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 संसद के समक्ष मुद्दे, आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, कलाकार विदुषी श्रीमती बालामणी ईश्वर यांचं कर्नाटक शैलीतील गायन. आम्ही हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या.

प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 20 जुलै 2026 रोजी पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.